0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.
1: हे अंजनीचा सुता, तुला राम

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज शनिवार, आषाढ शुद्ध पंचमी अर्थात 18 जुलै 2026। आजचं नक्षत्र आहे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र। पंढरपूर इथल्या संत श्री हरिहर बाबा यांची आज पुण्यतिथी आहे। परंडा जिल्हा धाराशिव इथल्या श्री नाथ भुजंग महाराजांची आज पुण्यतिथी आहे। नवलगुंद जिल्हा धारवाड इथल्या अजात नागलिंग स्वामी महाराजांची आज पुण्यतिथी आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज फलटणहून निघून तिचा पहिला मुक्काम विडणी इथे होणार आहे। त्यानंतर दुपारचं भोजन आणि विसावा पिंपरद इथे आहे। त्यानंतर दुपारचा दुसरा विसावा निंबळक फाटा इथे आहे आणि मुक्कामाला पालखी बरड इथे पोहोचणार आहे। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आज अथुर्णे इथून निघून निमगाव केतकी इथे मुक्कामी पोहोचणार आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत। यातल्या कोटी या शब्दाचा संख्यावाचक अर्थ सर्वसामान्य लोक घेतात। खर तर हा शब्द संख्यावाचक नसून विशेषणात्मक आहे। इथे कोटी या शब्दातली टी ही पहिली वेलांटी आहे, म्हणून कोटी म्हणजे प्रकार। हे 33 कोटी आहेत म्हणजे 33 प्रकार आहेत। हे 33 कोटी म्हणजे 33 करोड नसून हे 33 प्रकार आहेत हे लक्षात घ्यायला हवं। आता हे 33 प्रकार कोणते? तर 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 इंद्र आणि 1 प्रजापती। यातल्या 12 आदित्यांची नावं अंशुमान, आर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानु, पर्जन्य, पूषण, भग, मित्र, वरुण, वैवस्वत आणि विष्णू। 11 रुद्रांची नावं आहेत मनु, मन्यू, महत, शिव, ऋतुध्वज, महिनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृतध्वज। 8 वसूंची नावं आहेत आप, ध्रुव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्युष आणि प्रभास। त्यानंतर 1 इंद्र आणि 1 प्रजापती असे मिळून 33 कोटी म्हणजे देवांचे 33 प्रकार आहेत। ह्या देवतांचं महत्व काय आहे, त्यांचं कार्य काय आहे हे प्रत्येकाने जाणून घेणं आवश्यक आहे। ही माहिती घ्या आणि आपल्या धर्माकडे विडंबनात्मक दृष्ट्या पाहणाऱ्या लोकांना ही माहिती अभिमानाने सांगा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत चोखा मेळा यांची अभंगरचना, संगीत राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत, वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 18 जुलै. साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा नाही. देहबुद्धी आहे तोवर, म्हणजे मी देही आहे ही भावना आहे तोपर्यंत काळजी राहणारच. काळजी मनातून असते. जोवर संशय फिटत नाही, परमेश्वराचा आधार वाटत नाही, तोवर काळजीही मनाला सोडत नाही. कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच आहे. पैसा किती मिळेल हे त्यावरून सांगता येईल. भगवंताकडे किती कल आहे हे सांगता येईल, पण भगवंताची प्राप्ती होईल की नाही हे सांगता येणार नाही. मनुष्य जन्म येऊनही भगवंताची प्राप्ती नाही झाली तर जीवाचं फार नुकसान आहे. भगवंताच्या प्राप्तीची मनापासून तळमळ लागायला पाहिजे. एकदा का अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो आणि कोणी संत भेटला की निवांत होतो. संत आपल्यावर येणारी संकट नाहीशी करत नाहीत, तर त्या संकटांची भीती नाहीशी करतात. संकटापेक्षा संकटाची भीतीच आपल्याला घाबरवून सोडते. आपल्याला जे कळलं ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या हा संतांचा एकच हेतू असतो. संत विषयावर मालकी गाजवतात. जगाला जिंकणं एक वेळ सोपं, पण स्वतःला जिंकणं कठीण आहे. संत स्वतःला जिंकून जगात वावरत असतात. संत साक्षीत्वाने जगात राहतात आणि साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा होत नाही. संतांच्या संगतीत राहून, त्यांच्या आज्ञेत राहून आपण आपल्या मनातले सर्व संशय नाहीसे करावेत. वास्तविक संतांच्या आज्ञेचं एकनिष्ठपणाने जो पालन करतो त्याचे संशय आपोआप दूर होतात. जोवर संशय आहे तोवर असमाधान आहे. समाधान हे आपलं आपल्यालाच घ्यायचं असतं. म्हणून ज्याला समाधानी राहायचं आहे त्याने फार धडपड करू नये. जशी स्थिती येईल त्या स्थितीत समाधानात राहावं. कचेरीचे विचार आपल्याबरोबर घरी आणू नयेत, ते तिथेच ठेवावेत. घरातलं वातावरण शुद्ध आणि निःसंशयाचं असावं. भोळेपण एक प्रकारे चांगलं, ती भाग्याची गोष्ट असते. जो योगभ्रष्ट असतो त्याच्या अंगी भोळेपण असतं, जसं कल्याण स्वामींच्या अंगी होतं. झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच खरा आनंद आहे. पण ते विसरणं कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आलं पाहिजे. म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनतं. त्यावेळी शरीरसुद्धा बरं राहायला आनंद हे फार मोठं औषध आहे. हसावं, खेळावं, लहान मुलात मिसळावं, थट्टा विनोद करावा, काहीही करावं, पण आनंदात राहावं. ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्याच जन्माचं सार्थक झालं. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे. ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचं स्मरण होय. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

श्रोते हो, ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आणि स्वर सुरेश हळदणकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00। मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज 10:30। याचं पुनःप्रसारण 5:00।

भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत, वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

ऐकूया संत कान्हो पात्रा यांची अभंग रचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ. देवघरातला उंदीर मनुष्यवाणीत बोलला ह्याचं राजेसाहेबांना खूप आश्चर्य वाटलं. हा चमत्कार राजवाड्यातल्या सर्वांनी अगदी प्रत्यक्ष अनुभवला होता. राजेसाहेबांनी स्वामींना विनंती केली की स्वामी थोडा फलाहार घ्या, दुग्धप्राशन करा, इथेच विश्रांती घ्या. आपण राजवाड्यातच राहिलात तर मला आपली नित्य पूजा करता येईल. स्वामी काहीच बोलले नाहीत. त्यांनी राजाकडे नुसतं पाहिलं आणि ते उठले. त्यांच्या पाठोपाठ राजा उठून उभा राहिला. स्वामी चालायला लागले. राजा आणि त्याचा परिवार स्वामींपाठोपाठ चालू लागला. स्वामी विहिरीपाशी आले आणि तिथेच आसन मांडी घालून बसले. इतक्यात महाराजांचा एक सेवक हातात सोन्याचा चौफुला घेऊन आला. त्यात लवंग वेलदोडे होते. स्वामींनी सोन्याचा चौफुला सेवकाकडून मागून घेतला. राजाला आनंद झाला. त्याला वाटलं महाराज आता लवंग वेलदोडे खाणार. परंतु काय झालं तर स्वामींनी तो सोन्याचा चौफुला विहिरीत भिरकवून दिला. राजाच्या परिवाराला वाईट वाटलं. राजाच्या मनात सुद्धा क्षणभर विचार आला की स्वामींनी सोन्याचा चौफुला विहिरीत टाकायला नको होता. परंतु राजा काहीच बोलला नाही. रात्री स्वामी राजवाड्यात झोपायला जायच्या ऐवजी विहिरीपाशी बसून राहिले. राजाला कळेना काय करावं. पहाटे राजा पुन्हा विहिरीशी आला. स्वामी आसन मांडी घालून बसलेलेच होते. राजाने स्वामींना वाकून चरण स्पर्श केला. स्वामींनी राजाकडे बघितलं आणि सांगितलं, सेवकाला सांगून पोहरा आण आणि विहिरीत सोड. राजाने सेवकाला तशी आज्ञा केली. सेवकाने पोहरा विहिरीत सोडला आणि वर खेचला. आश्चर्य म्हणजे गाडग्यात पाणी नव्हतं तर कालचा सोन्याचा चौफोला होता. त्यात लवंग वेलदोडे तसेच कोरडे होते. तो चमत्कार पाहून राजेसाहेबांना आश्चर्याचा धक्काच बसला. आपल्या मनात आलेला विचार स्वामींनी बरोबर ओळखला. म्हणून स्वामी राजवाड्यात विश्रांतीसाठी न येता विहिरीशी आसन मांडी घालून बसले ह्याची राजाला जाणीव झाली आणि पश्चात्तापाने राजा पोळला गेला. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी अनुभवाने सांगतो की लोक देवाची नित्य पूजा करतात, परंतु देव प्रत्यक्ष ब्रह्मांड व्यापून आहे ह्याची त्यांना खात्री वाटत नाही. ह्या विश्वात एका भगवंताखेरीज काहीही शाश्वत नाही ह्या निश्चित विचाराशी दृढ झालेली माणसं फार थोडी असतात. आश्चर्य याचं वाटतं की देवाचा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवून सुद्धा देवविचारांशी ही माणसं दृढपणे उभी का राहत नाहीत हेच मला कळत नाही. प्रपंचात कष्टमय आयुष्य काढत आनंद मानणारी माणसं देव अतिशय सुलभ असूनही हा आनंद का लुटत नाहीत हे माझं खरं तर तुमच्यापाशी गाऱ्हाणं आहे. तुम्ही तरी देव आनंद लुटा ना.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00. याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत वेदांमधील वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आता ऐकूया वेद आणि वेदातील विज्ञान या विषयावर ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक यांचं व्याख्यान.
1: बंधू भगिनींनो, आपण सगळे ज्ञानपिपासू लोक आहात. आपणाला मी आज वेदांमध्ये काय काय आहे ते सांगणार आहे. आधीच्या व्याख्यानामध्ये वेदामध्ये खगोलशास्त्र किती भरलेलं आहे आणि ते आजच्या आधुनिक सायन्सशी किती मिळते जुळतं आहे हे मी दाखवून दिलं. काही बाबतीत आजच्या सायन्सपेक्षा सुद्धा वैदिक कालमापन शास्त्र प्रगत आहे हे कालच्या व्याख्यानातून मी तुम्हाला सांगितलं. आज आपण इतर शास्त्रांचा विचार करू. त्यात पहिल्यांदा आपण आरोग्यशास्त्र किंवा वैद्यकशास्त्र याचा विचार करू. वेद म्हटलं की नुसते मंत्र किंवा देवतांचे जप अशी जी कल्पना ही चुकीची आहे. वेदामध्ये मंत्र आहेत, पण त्या मंत्रचा अर्थ मननात त्रायते इति असा अर्थ आहे. म्हणजे ज्याचं मनन केलं, चिंतन केलं तर आपलं रक्षण होतं, त्याला मंत्र असं म्हणायचं. ही मंत्र या शब्दाची व्याख्या आहे. आणि खूप मोठा आशय अगदी थोड्या शब्दात एकत्र गुंफणं म्हणजे मंत्र निर्माण करणं असं आहे. आता शांती मंत्र वेदात आहेत. त्यातला एक शांती मंत्र जो नेहमी वापरला जातो तो ओम स्वस्तिन इंद्रो वृद्धश्रवा स्वस्तिन पूषा विश्वयदा स्वस्तिनो बृहस्पतिर्दाताजू असा मंत्र आहे तो. हा जो सगळा मंत्र आहे आपण अथर्वशीर्षाच्या आधी तो मंत्र म्हणतो. हा नुसता मंत्र म्हणजे काही देवतांचं पूजन किंवा देवतांना अभिवादन असा तो प्रकार नाही आहे. या ज्या देवता आहेत या चार नक्षत्रांच्या देवता आहेत. आणि या चार नक्षत्राच्या देवता म्हणजे ती नक्षत्र खगोलशास्त्रातले जे महत्वाचे बिंदू म्हणजे दक्षिणायन आरंभ बिंदू, उत्तरायण आरंभ बिंदू, वसंत संपात आणि शरद संपात ही ते असलेल्या नक्षत्रांच्या देवतांना वंदन केलेलं आहे. आणि तू आम्हाला चांगला हो अशी विनंती आहे. मी वर्षभर आमचं आरोग्य चांगलं राहावं अशी ती विनंती केलेली आहे. पण ह्या मंत्राचा नेमका अर्थ लोकांना कळला नाही, पंडितांना सुद्धा कळला नाही, माझ्या सुदैवाने मला तो कळला. ह्या ज्या चार देवता आहेत म्हणजे इंद्र, बृहस्पती, पूषा, ह्या सगळ्या देवता म्हणजे त्यांची नक्षत्र ही एकमेकापासून 90-90 अंशांवर उपस्थित आहेत. म्हणजेच आत्ता सांगितलेले चार बिंदू वसंत संपात, शरद संपात, दक्षिणायन आरंभ आणि उत्तरायण आरंभ यावरची ही नक्षत्र आहेत आणि त्यांच्या देवांना वंदन आहे. आणि म्हणून चारही मुद्दे हे जर बरोबर असले म्हणजे वसंत संपाताचा बिंदू जर चांगला असेल, शरद संपाताचा बिंदू चांगला असेल, दक्षिणायन आरंभ म्हणजे वर्षा ऋतू चांगला असेल आणि शिशिर आरंभ म्हणजे थंडी चांगली असेल तर वर्षभर मानवांना आणि एकूण सगळ्या प्राण्यांना चांगली जातात यासाठी ती विनंती आहे. आता त्यात इंद्राला पहिलं वंदन केलंय. इंद्र म्हणजे चित्रा नक्षत्राची देवता आणि इंद्र हा पर्जन्य देवता म्हणून प्रख्यात आहे. याचा अर्थ चित्रा नक्षत्रावर त्यावेळी पावसाळा चालू होत असे. म्हणजेच 22 जूनचा सूर्य चित्रा नक्षत्रात असायचा हे त्याचं मर्म आहे. आणि तो काळ इसवीसनपूर्व 6.5 ते 7.5 सहस्र वर्ष इतका मागे जातो. गणिताने हे काढता येतं. गणितात चूक व्हायला वाव नसतो हेही तुम्हाला सांगून ठेवतो. इतके अचूक काळ त्यातून काढता येतात. आता हा शांती मंत्र लोकांचं आरोग्य चांगलं राहावं आणि पालनपोषण चांगलं व्हावं याच्यासाठी केलेलं आहे. आणि यातूनच पुढे मग वैद्यकशास्त्र निर्माण झालं. या वैद्यकामध्ये आज जे आजच्या वैद्यकशास्त्रामध्ये काही गोष्टी आहेत त्यासुद्धा वेदामध्ये आहेत असं आढळून येतं. अगदी सुरुवातीला सांगतो, अत्री ऋषींना खूप ताप आलेला होता आणि त्यावेळी अश्विनी कुमारांनी येऊन बर्फ वापरून त्यांचा ताप उतरवला असं विधान वेदामध्ये आहे. आज आपल्याला माहिती आहे, आम्ही डॉक्टर लोकच रुग्णांना सांगतो, ताप जर फार चढला म्हणजे साधारण 2 डिग्रीच्या वर जायला लागला तर डोक्यावर बर्फ ठेवावं किंवा सबंध अंगाला बर्फ लावावं आणि ताप उतरावा. आम्हाला वाटतं इंग्रजांनी ही गोष्ट आम्हाला शिकवली किंवा युरोपियन लोकांनी शिकवली, असं नाही आहे. वेदामध्ये हे ज्ञान भरलेलं आहे आणि वेदामध्येच हे उल्लेखित करून ठेवलेलं आहे. हे अतिशय महत्त्वाचं असं आहे, पण हे आम्ही समजून घेत नाही, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. साधारणपणे माझ्यासारखा मनुष्य जो वेदातलं विज्ञान लोकांपुढे आणतो त्यावर टीका करताना विरोधक असं म्हणतात की पाश्चात्यांनी शोध लावले म्हणजे तुम्ही म्हणता वेदामध्ये पण हे आहे. हे किती चुकीचं आहे हे सांगण्यासाठी मुद्दाम एक उदाहरण तुम्हाला देतो आणि भाषणाच्या ओघात आणखीन उदाहरणं येतीलच. वेदामध्ये उल्लेख आहे की चवान नावाचा एक ऋषी होता, तो म्हातारा झालेला होता, त्याला या अश्विनी कुमारांनी पुन्हा तारुण्य प्राप्त करून दिलं. आता तारुण्य प्राप्त करून दिलं म्हटल्यावर कुणालाही वाटेल मेकअप करून तरुण दिसायला लागला का काय, पण मेकअप करून ते तारुण्य दिलेलं नव्हतं, तर पुढे त्यांनी लग्न सुद्धा केलं. एक नाही दोन नाही कमीत कमी तीन मुलींशी लग्न केलं आणि तिघींनाही संसार सुख दिलं.

अश्विनी कुमारांनी तसे आणखीने काही चमत्कार म्हणण्यासारखे केले. मी अंध माणसांना त्यांनी पुन्हा दृष्टी मिळून दिली हे अगदी स्पष्ट आहे. कमीत कमी तीन उदाहरणं वेदामध्ये नावासकट दिलेली आहेत. अंध माणसांना जशी त्यांनी दृष्टी मिळून दिली तसं बहिऱ्या लोकांना पुन्हा श्रवणशक्ती प्राप्त करून दिली असं सुद्धा वेदामध्ये उद्धृत करून ठेवलेलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज अशा तऱ्हेचे प्रयोग झालेले दिसत नाहीत. अंध म्हणजे नुसता मोतीबिंदू म्हणजे कॅटरॅक्ट झाला असेल तर त्याचं ऑपरेशन करून पुन्हा दृष्टी येते हे बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये डोळा फोडला होता, एका बापानेच आपल्या मुलाचे डोळे फोडले होते असं स्पष्ट विधान आहे आणि त्यांना यांनी पुन्हा दृष्टी मिळवून दिली. म्हणजे मग इथे प्रश्न येतो की सर्जिकली आय प्लांट केला की काय, मी दुसऱ्याचा डोळाच काढून बसवला आणि तो पुन्हा काम करायला लागला, इथपर्यंत मजल या लोकांनी केलेली होती. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, या लोकांनी केवळ माणसांवरच प्रयोग केल्याचे नाही तर माणसांवर प्रयोग करण्यापूर्वी त्यांनी काही प्राण्यांवर सुद्धा प्रयोग केले होते असं दिसतं. एका ठिकाणी उल्लेख आहे की एका वांस गाईला त्या अश्विनी कुमारांनी पुन्हा दूध मिळवून दिलं. वांस गाईला दूध कधी येत नाही पण ती दूध द्यायला लागली म्हणजे काहीतरी प्राण्यांवर सुद्धा प्रयोग करून औषधोपचार करून त्यांना नॉर्मल बनवलेलं होतं, स्वस्थ बनवलेलं होतं हे याच्यावरून दिसून येतं. आता चव्हाणाला जसं म्हटलं त्याला पुन्हा तारुण्य दिलं, आता हे पुरुषाचं उदाहरण आहे. मग बाईला तारुण्य देता येतं की नाही, तेही दिलेलं आहे. घोषा नावाची एक जरठकुमारी होती, मी म्हातारी होती पण तिचं लग्न झालेलं नव्हतं आणि तिला पुन्हा यांनी तरुण केलं अश्विनी कुमारांनी. तरुण केलं इतकंच नव्हे तर तिला जो त्वचा रोग होता तोही त्यांनी बरा केला. मी तिची त्वचा नॉर्मल झाली आणि त्यापुढे तिचं लग्न करून दिलं, पती मिळवून दिला. इतकं तारुण्य त्या बाईला त्यांनी मिळवून दिलं होतं. आता मी सांगितलं गाईवर प्रयोग केला तिला दूध मिळवून दिलं. तसं एका ठिकाणी उल्लेख आहे की एका वृक्काच्या तोंडी चिमणी सापडली होती आणि तिला सोडवलं अश्विनी कुमारांनी आणि जीवदान दिलं. आता माझा स्वतःचा अनुभव आहे की असं मांजर किंवा कुत्रा यांनी जर चिमणीला पकडलं तर त्या चिमण्या इतक्या घाबरतात, त्या भीतीमुळेच मरतात. ते मरण अश्विनी कुमारांनी टाळलं हे अगदी महत्वाची गोष्ट आहे. असा प्रयोग आजच्या सायन्समध्ये सुद्धा कोणी केलेला नाही. आणखीन एक महत्वाचा उल्लेख आहे, विश्पला नावाची एक राणी होती. एका लढाईत तिचा पाय तुटला. अगस्ती मुनींनी रातोरात अश्विनी कुमारांना आणवलं आणि तिला लोखंडाचा खोटा पाय बसवून दिला आणि दुसऱ्या दिवशी तिने युद्धामध्ये भाग घेतला. अतिशय महत्वाचा हा निर्देश आहे. मग वेदकाळापासून खोटा पाय, तुटलेला पाय दुरुस्त करण्यासाठी किंवा त्याचं व्यंगन नाहीसं करण्यासाठी खोटा पाय बसवून देण्याची क्रिया वेदकाळापासून चालू आहे. पण हे कुणी आमचे लोक लक्षातच घेत नाहीत. आता तो पाय लोखंडाचा होता का काय माहीत नाही, तांब्याचा असेल, पितळेचा असेल, कुठल्या तरी धातूचा होता, एखादी लाकडाचाही असेल, पण खोटा पाय बसवला हे सगळ्यात महत्वाचं आहे. एका वेदांसंबंधी विचार करणाऱ्या परिषदेमध्ये असा विषय निघाला आणि त्यात मी हा मुद्दा सांगितला की तो लोखंड माहीत नाही असं म्हणता, प्राचीन भारताला माहीत नव्हतं असं म्हणता, पण लोखंडाचा पाय बसवला असा वेदात उल्लेख आहे. त्याच्यावर वाद झाला की ते लोखंड होतं की नाही. त्याच्यावर माझं म्हणणं लोखंड का तांबं हे महत्वाचं नाही, खोटा पाय बसवून दिला हे महत्वाचं आहे. आज आता ही गोष्ट साधारण 1970 ते 1980 दरम्यानची आहे. त्यावेळी म्हटलं आज, पण आज म्हणजे 2007 डिसेंबर महिन्यात सुद्धा खोटा पाय बसवण्याची किमया एका रात्रीत पार पाडता येत नाही. वेदात स्पष्ट उल्लेख आहे की रात्री तिला पाय बसवला आणि तिने दुसऱ्याशी लढाईत भाग घेतला. आज आता मी स्वतः सर्जन आहे, अॅम्प्युटेशन मे पाय कापण्याचे ऑपरेशन मी केलेत. पाय कापल्यानंतर मग समजा बंदुकीच्या गोळीने त्याला इजा झाली आहे, बरा होण्यासारखा नाही, तर तो पाय तोडावा लागतो आणि मग खोटा पाय बसवून द्यायला लागतो. पण पाय तोडल्यानंतर त्याचा तो कोनिकल स्टंप व्हायला आणि खोटा पाय बसवायला आणि तो बसवून मनुष्य चालायला कमीत कमी 10 ते 12 महिने जावे लागतात. हे आज अगदी 2007 सुद्धा हे घडतं आणि इथे एका रात्रीत तिला पाय बसवला आणि दुसऱ्या दिवशी तिने लढाईत भाग घेतला. हे सर्जिकल टेक्निक इतकं प्रगत होतं हे यावरून आपल्याला दिसतं. आता हे मी ज्यावेळी मांडलं त्यावेळी मला जे गुरु म्हणून होते पू ग सहस्रबुद्धे
पुण्यातले मराठी

0: हिचे नामवंत लेखक आणि टीकाकार, त्यांनी मला यावर आक्षेप घेतला. ते म्हणले, डॉक्टर तुम्ही म्हणताय विश्पला राणी होती, पण बरेचसे पंडित म्हणतात विश्पला ही घोडी होती. म्हणलं, सर तुम्ही जर ते घोडी म्हणत असाल तर मी मान्य करतो घोडी होती, पण ती घोडी होती हे मान्य केल्यानंतर त्यावरून जो निष्कर्ष निघेल तो तुम्ही मान्य करावा लागेल, चालेल का? त्याआधी हो म्हणले. म्हणून मी सांगितलं की आज मी आता हे 1980 आधीची ही घटना आहे, पण आज 2007 साली सुद्धा कुठल्या घोडीचा पाय लढाईमध्ये जर तुटला किंवा जायबंदी झाला तर त्या घोडीला गोळी घालून ठार मारण्यात येतं. घोडीला खोटा पाय बसवण्याची कमया आजच्या सर्जननी सुद्धा दाखवलेली नाही. याच्यावरून एक लक्षात येतं की वेदकाळी घोडीला कृत्रिम पाय बसून दिला होता. वेदकाळातलं सर्जिकल टेक्निक आजच्या सायन्सपेक्षा खूप पुढे गेलेलं होतं हे मान्य करायला पाहिजे. हे ऐकल्यावर भुग सहस्रबुद्धे म्हणले, नाही नाही मग आम्ही तिला राणीच म्हणतो घोडी म्हणून. या पंडितांची मतं कशी याच्यावरून दिसतं. आमचे सगळे भारतीय पंडित भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये सायन्स प्राचीन काळी प्रगत होतं हे मानायलाच तयार नाहीत. घोडीला खोटा पाय बसवला तर सायन्स फार प्रगत दिसतं, आजच्यापेक्षा जास्त प्रगत दिसतं, ते मानायला नाही. मग त्यापेक्षा आम्ही आपलं राणी मानतो. ही जी मनोवृत्ती आहे ही घातक आहे. एकूणच हिंदुस्थानच्या दृष्टीने आणि हिंदूंच्या दृष्टीने ती घातक आहे, ही टाळली पाहिजे. तेवढ्यासाठी मी सांगतो की त्यांनी शोध लावल्यावर तुम्ही म्हणता आमच्याकडे होतं असं नाही, आमच्याकडे आधीपासून होतं. आणि मला तर वाटतं आमच्या या ज्ञानाच्या बळावरच पाश्चात्य लोकांनी संशोधन केलं आणि प्रगती साधली, म्हणून आम्ही तसं काम करायला पाहिजे असं ठामपणे मी हे ते म्हणतो. आता ही विश्पला खरोखरच मानवी स्त्री होती याचाही उल्लेख वेदामध्ये आहे. कुठल्या पंडितांनी ती घोडी होती हा अर्थ काढला काढायला मार्ग नाही, कारण ती अथर्वण होती, म्हणजे अथर्व शाखेची स्त्री होती, धनवान होती, हा स्पष्ट उल्लेख वेदामध्ये करून ठेवलेला आहे. आता हा जसा कृत्रिम पाय बसवण्याचा प्रकार वेदामध्ये केलेला आहे तसा कृत्रिम डोकं बसवण्याचा प्रकार सुद्धा केलेला आहे. शिर बदललं. दद्यंग नावाचा एक ऋषी होता, काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये विकृती निर्माण झाली होती. काय विकृती त्याचा उल्लेख वेदामध्ये केलेला नाही, पण तो औषधोपचाराने बरा न होण्यासारखा काहीतरी रोग होता आणि म्हणून त्याच्यावर शल्यकर्म करायचं ठरलं. आणि ते करत असताना त्या दद्यंग ऋषीचं डोकं काढलं आणि तिथे घोड्याचं शिर बसवलं, अश्वशिर बसवलं आणि त्याच्या पुढे काम केलं असं वेदामध्ये म्हटलंय. त्याच्यापुढे आणखीन एक असा उल्लेख केला आहे, ते अश्वशिर बसवल्यानंतर अश्वशिराच्या मुखातून दद्यंग ऋषींनी मधुविद्या अश्विनी कुमारांना शिकवली. आता घोड्याचं तोंड बसवलं तर घोड्याच्या तोंडातून बोलता येईल का हा एक मोठा प्रश्न इथे येतो, पण त्या घोड्याच्या तोंडातूनच तो बोलला असंही म्हणता येत नाही. अश्वशिर बसवण्याची किमया त्यांनी केली, ती यशस्वी झाली, म्हणून त्याचा अर्थ असा झाला की वेदामध्ये सांगितलेली मधुविद्या ही खरी आहे. काय आहे ती मधुविद्या? मधुविद्या अशी उपनिषदात असं म्हटलं आहे, मधुविद्या याचा अर्थ ईश्वर शक्ती. ईश्वर सगळ्या प्राण्यांमध्ये वास्तव्य करून असतो हे शिकवणारी ती मधुविद्या. आता अश्वाचं शिर माणसाला बसवलं आणि तिथे ते काम करायला लागलं, का लागलं? तर ईश्वर ही जी शक्ती आहे जी माणसाच्या शरीरात असते ती अश्वाच्या शरीरात सुद्धा असते, म्हणून याचं डोकं तिथे लावलं, तिथे त्या शक्तीने काम केलं, म्हणजे थोडक्यात हे ट्रान्सप्लांट ऑपरेशन केलं. ही विद्या दिली ती अश्वमुखातून दिली, याचा अर्थ अश्वाचं शिर लावल्यावर ते ऑपरेशन यशस्वी झालं, त्यातून ही विद्या प्राप्त झाली आणि जी आधी सांगितलेली विद्या त्याचं प्रमाण मिळालं असा अर्थ काढता येतो ना. म्हणून त्यांनी म्हटलं अश्वमुखातून ही विद्या शिकवली. आता हे खरं आहे का? शंका येते की आजपर्यंत जगामध्ये कुठल्याही देशात डोकं बदलण्याची क्रिया झालेली नाही, असं ऑपरेशन झालेलं नाही, पण हृदय बदलण्याचं झालंय. मग हृदय एकेकाळी म्हणजे 1979 पूर्वी हृदय बदलणं सुद्धा अशक्य मानलं गेलेलं होतं, पण 1979 साली ख्रिश्चन बर्नार्ड नावाच्या सर्जननी डॉक्टर ब्लेबर्गवर हृदय बदल करण्याची ऑपरेशन क्रिया केली आणि ती यशस्वी झाली. ब्लेबर पुढे 1.5 वर्ष जगला. मग हृदय जर बदलता येतं तर डोकं का नाही बदलता येणार? आजच्या सायन्सला मान्य नाही, ते मान्य नाही म्हणजे त्याचा प्रयत्न झालेला नाही, पण वेदामध्ये तो उल्लेख आहे म्हटल्यावर असा प्रयत्न करणं आपल्याला आवश्यक आहे, आपण तो केला पाहिजे, पण आम्ही लोक ते करत नाही, हे सगळ्यात घातक आहे. का नाही बदलता येणार डोकं, अश्वाचं शिर का नाही लावता येणार, असा जर प्रश्न केला तर उत्तर येतं लावता येईल. याचं कारण असं आहे की अश्वाचं शिर आजच्या सायन्सला जरी मे नर्वस सिस्टीम याची त्याला जोडता येत नाही असं वाटत असलं तरी अश्वाचं सिरम मे रक्तातलं एक द्रव मानवाला चालतो. रोगांच्या प्रतिबंधक लशी ज्या असतात या घोड्यापासूनच बनवलेल्या असतात, ते घोड्याचं सिरमच असतं, ते माणसाला चालतं. मग घोड्याचं सिरम मे रक्तातला एक भाग जर माणसाच्या रक्ताला चालत असेल तर घोड्याची नर्वस सिस्टीम म्हणजे मेंदू मानवाला का चालणार नाही? चालेल असं म्हणायला हरकत नाही आणि प्रयोग करून बघावा. प्रयोग यशस्वी झाला तर उत्तम, नाही तर सोडून द्या. काही वेळा असं घडतं, आजच्या ज्या परंपरा सायन्समधल्या आहेत या जोपासल्या जातात, जरा उलटा प्रयत्न कुणी करत नाही. नर्वस सिस्टीममध्ये रिजनरेशन होतच नाही अशी एक कल्पना सायन्समध्ये आहे, आजही आहे, त्यालाही तडा जायला लागलाय आता. पण त्या रिजनरेशन नर्वस सिस्टीमचं होत नाही या कल्पनेला आधारून मेंदूचं ऑपरेशन शक्य नाही असं म्हटलं जातं आणि म्हणून डोकं बदलणं शक्य नाही असं ठरवलं जातं. पण ही कल्पना चुकीची आहे, रिजनरेशन होत नाही ही कल्पना चुकीची आहे, हे आता 2003 साली ठरलं. एका जपानी किंवा चिनी सर्जननी हा प्रयोग करून बघितला. त्याच्या आधी मेंदूवरची ऑपरेशन केली होती. मेंदूचे दोन भाग असतात, एक ग्रे मॅटर वरचा असतो, आतमध्ये व्हाईट मॅटर असतो. आधीच्या सर्जननी ग्रे मॅटरला ग्रे मॅटरच जोडण्याचा प्रयत्न केला आणि व्हाईट मॅटरला व्हाईट मॅटरच जोडण्याचा प्रयत्न केला आणि सगळी ऑपरेशन अयशस्वी ठरली. पण ह्या चिनी किंवा जपानी डॉक्टरनी ग्रे मॅटर व्हाईट मॅटरला जोडून बघितलं आणि तिथे यशस्वी झाला, तो सर्जन यशस्वी झाला. एका मुलावर त्यांनी हे ऑपरेशन केलं, आधी उंदरांवर केलं, इतर प्राण्यांवर केलं, ते यशस्वी झाल्यानंतर एका तरुण मुलावर हे ऑपरेशन त्यांनी केलं. एक सळी त्याच्या मानेतून आरपार गेली होती त्यामुळे त्याची स्पायनल कॉर्ड तुटली होती, त्याच्यावर ह्या सर्जनने ऑपरेशन केलं, व्हाईट मॅटर ग्रे मॅटरला जोडलं आणि तो मुलगा पुन्हा नॉर्मल झाला, हिंडता फिरता झाला, बोलायला लागला. हे सगळ्यात महत्वाचं आहे, म्हणजेच आजच्या प्रस्थापित कल्पना चुकीच्या असू शकतात असा विचार करून प्रयोग करणं महत्वाचं आहे आणि ते प्रयोग पूर्वीच्या लोकांनी केलेत, वेदामध्ये केलेले आहेत हे खात्रीने म्हणावं असं वाटतं. म्हणून शिर बदलणं अशक्य आज मानलं असलं तरी खऱ्या अर्थाने अशक्य नाही. दुसरा एक पर्याय, शिर अश्वशिर जे म्हटलंय ते एखाद वेळी एक प्रकारचं यंत्र असण्याची शक्यता आहे. हृदयावर ज्यावेळी ऑपरेशन केली जातात त्यावेळी हृदय बंद ठेवलं जातं. हे हृदय बंद असताना रक्ताभिसरण कसं करणार, त्यासाठी काहीतरी योजना पाहिजे, म्हणून हार्ट लंग मशीन वापरलं जातं. हृदयावर ऑपरेशन करताना हृदय बंद करतात माणसाचं, त्याचं रक्ताभिसरण या हार्ट लंग मशीनमधून चालू राहतं. ते पूर्ण ऑपरेशन झालं की हार्ट लंग मशीन पुन्हा विलग केलं जातं आणि हृदय रक्ताभिसरणाला जोडलं जातं. मग हे जसं हार्ट लंग मशीन तसं अश्वशिर नावाचं मशीन असण्याची शक्यता आहे. त्या दद्यंग ऋषीच्या डोक्यावर ऑपरेशन चालू होतं तोपर्यंत त्याच्या जैविक क्रिया नीट राखण्यासाठी अश्वशिर नावाचं मशीन जोडलं, त्यातून त्या कार्यवाही चालू राहिली. ते पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याचं मूळचं डोकं जोडलं आणि तो दद्यंग ऋषी नॉर्मल म्हणजे स्वस्थ झाला. ही शक्यता नाकारता येत नाही आणि हे समजून आपण आज प्रयोग करायला पाहिजेत, म्हणजे ते यशस्वी होईल अशी मला तरी खात्री वाटते. आता या मधुविद्येबद्दल सांगितलं, अश्वशिरातून ती मधुविद्या शिकवली याचा नेमका अर्थ काय तेही सांगितलं. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे या अश्विनी कुमारांनी एका माणसाचं, त्या माणसाला विमाना नाव दिलंय, म्हणजे ज्याचं मन विकृत झालं होतं असा माणूस, त्याच्यावर असा उपाय केला की त्याचं मन पुन्हा नॉर्मल झालं. मन विकृत झालं होतं ते पुन्हा त्यांनी व्यवस्थित करून दिलं, म्हणजे बुद्धी दिली. मनावर आणि बुद्धीवर काम करणारे उपाययोजना सुद्धा वेदकाळी होती हे याच्यावरून दिसतं. एका माणसाची पोटदुखी त्यांनी बरी केली, एका वंदेला पुत्र मिळवून दिला, अशी सगळी उदाहरणं वेदामध्ये आहेत. एका ठिकाणी म्हटलंय, जत्रू म्हणजे एक हाड, क्लॅव्हिकल असं त्याला म्हणतात, हिते जे असं हाड आडवं हाड असतं हिते नेते ते क्लॅव्हिकल, त्यालाच संस्कृतमध्ये जत्रू असं म्हटलंय. एका माणसाचं जत्रू ते तुटलं होतं. इंद्रानी ऑपरेशन न करता, मी शल्यकर्म न करता ते जोडलं आणि व्यवस्थित बांधलं असा वेदामध्ये उल्लेख आहे, ऋग्वेदात उल्लेख आहे. एक गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो, आज सुद्धा आजच्या सर्जरीमध्ये क्लॅव्हिकल जर फ्रॅक्चर झालं असेल तर ऑपरेशन करावं लागत नाही, ते हाताची हालचाल करून ते बसवता येतं. म्हणजे ताठ असं करायचं मागे आणि लच्या आकाराचं बँडेज बांधायचं, असं जर केलं तर ते हाड जागच्या जागी बसतं आणि नीट होतं, पुन्हा जुळलं जातं. हे जे ळ आकाराचं, म्हणजे फिगर ऑफ एट ब्रँडेज असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, हे ळ आकाराचं ब्रँडेज बांधणं हीच क्रिया वेदामध्ये इंद्राने केली असं वेदाने लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे आज जे सायन्समध्ये दिसतं इतकं प्रगत ज्ञान वेदामध्ये होतं याची खात्री पटते. आता याच्या पुढे आणखीन एक महत्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे आज क्लोनिंगचं युग चालू आहे. 1997 साली पहिला क्लोन मेंढीचा निर्माण झाला, एका मेंढीपासून डॉली नावाची कोकरू निर्माण केलं. 1997 साली हा प्रयोग पहिला झाला यशस्वी. 1976 साली वेद विज्ञान मंडळ ही संस्था मी पुण्यात स्थापन केली. ती करताना वेदातलं विज्ञान शोधून काढणं हे त्याचं ध्येय होतं. त्या स्थापनेच्या पहिल्याच व्याख्यानात मी जी उदाहरणं दिली त्यात म्हटलं होतं की ऋग्वेदात असा स्पष्ट उल्लेख आहे की ऋभू नावाच्या तीन भावांनी एका घोड्यापासून दुसरा घोडा बनवला आणि गायीच्या त्वचेपासून दुसरी गाय बनवली. आजच्या सायन्सला हे शक्य नाही, स्वप्न वाटतं, पण याच्यावर जर प्रयोग केला तर आपल्याला यश मिळेल. हे एवढं बोलून सुद्धा तिथे जमलेले डॉक्टर, सर्जन, शास्त्रज्ञ म्हणले आजच्या सायन्सला शक्य नाही, ते वेदामध्ये कसं शक्य असेल. यानंतर मी सांगितलं की आजच्या सायन्सला शक्य नाही हे तुम्हाला माहिती आहे, मग याच्यावर प्रयोग करा, यश मिळेल याची मला खात्री वाटते. कुठल्याही हिंदू माणसाने किंवा भारतीय माणसाने याच्यावर प्रयोग करण्याचा विचार सुद्धा मनात आणला नाही, पण पाश्चात्य शास्त्रज्ञ यामागे लागले होते आणि 1997 साली या एका मेंढीच्या आचळापासून एक कोकरू बनवलं गेलं. वेदामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, गायीच्या त्वचेपासून दुसरी गाय केली, मेंढीच्या आचळावर प्रयोग केला. आचळ म्हणजे स्तन, हा कातडीचा त्वचेचाच भाग असतो आणि त्याच्यापासूनच पिल्लू निर्माण झालं. म्हणजे वेदामध्ये कुठल्याही शास्त्राची मूलतत्व दिलेली आहेत, प्रिन्सिपल्स दिले आहेत, याच्यावरून आपल्याला दिसतं. ती प्रिन्सिपल्स म्हणजे मूलतत्व जाणून घेतली तर स्वतःची बुद्धी चालवून त्याच्यावर प्रयोग करणं सहज शक्य असतं, ते करायला पाहिजे. 1976 साली मी जे सांगत होतो तेव्हापासून जर प्रयोग केले असते तर पाश्चात्यांनी यश मिळवण्यापूर्वी भारताने यश मिळवलं असतं. पामाला स्वाभिमान नाही आणि काम करण्याची चिकाटी नाही, म्हणून हा सगळा घात होतो. टेस्ट ट्यूब बेबी वेदामध्ये वर्णन केले आहेत, महाभारतात वर्णन केले आहेत, त्याच्या बाबतीत हाच अनुभव मला आला. 1971 साली मला कळलं की महाभारतात द्रौपदी आणि धृष्टद्युम्न ही जी दोन पात्र आहेत या टेस्ट्यूब बेबीज आहेत, त्यांना माता नाही आहे. केवळ द्रुपदाच्या वीर्यापासून प्रयोग केला आणि ही दोन मुलं झाली, एक मुलगा आणि एक मुलगी. हे घेऊन मी आमच्याच कॉलेजात, बीजे मेडिकल कॉलेजात गेलो होतो. मी 56 साली MBBS झालो, त्यावेळी जेनेटिक डिपार्टमेंट पुण्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये नव्हतं, पण 71 साली ते चालू झालं होतं. म्हणून जेनेटिक डिपार्टमेंटमध्ये जाऊन भेटलो आणि त्यांना असं सांगितलं की असं असं महाभारतात आहे, आपण याच्यावर प्रयोग करू. त्यांनी मला सुनावलं ते महाभारत किंवा संस्कृत काही वाङ्मय नको, काही जर्मन रशियन असेल तर आम्हाला सांगा. आमच्या ग्रंथांवरून डोकं चालवून प्रयोग करणं ही वृत्तीच आमची राहिलेली नाही, पाश्चात्यांची री ओढणं एवढंच आम्हाला माहिती आहे हे याच्यावरून दिसतं. आता हा जो प्रयोग क्लोनिंगचा, मी 76 साली ज्यावेळी सांगितलं त्यावेळी क्लोनिंग हा शब्दसुद्धा निर्माण झालेला नव्हता आजच्या सायन्समध्ये, तो 1997 साली निर्माण झाला. 76 साली मी जे सांगितलं ते वेदाचं, काय सांगितलं वेदामध्ये, या ऋभूंना देवत्व दिलं. तीन भाऊभू होते ऋभू, हे अगदी स्पष्ट म्हटलेलं आहे. हे तिघं भाऊभू होते म्हणजे माणसंच होती, ती माणसं होती तरी त्यांनी पाच गोष्टी अशाच करून दाखवल्या की त्यांना लोकांनी देवत्व दिलं, मे देव मानून त्यांचा आदर सत्कार करायला लागले. काय केले होते या पाच गोष्टी, त्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी गायीला खूप दूध मिळवून दिलं, हा त्यांचा पहिला प्रयोग आहे. काय म्हणण्याचं कारण असं गायीला खूप दूध मिळवून दिलं, याच्या थोडा विचार केला की कळतं, गाय किंवा म्हैस म्हणजे गोवंशातल्या माद्या खूप दूध देतात, खूप म्हणजे किती, त्यांच्या पिल्लांना पुरून सुद्धा जास्त दूध मिळतं. म्हणूनच मनुष्य हा त्यांच्यावर दुधासाठी अवलंबून आहे. या गाई म्हशींसारखे बाकीचे प्राणी आहेत. आता हत्तीण तर केवढी मोठी असते, पण हत्तीणीचं दूध मानवाला पुरेल एवढं नसतं. सांडणी म्हणजे उंटीण म्हणतात, तिचंही दूध एवढं नसतं. घोडी, गाढवी ही जे सगळे प्राणी आहेत, यातल्या माद्या गाई म्हशीं इतकं दूध देत नाहीत. आणि म्हणून ह्या वेदातल्या उल्लेखाला महत्व आहे की या ऋभूंनी पहिली गाय बनवली जी खूप दूध द्यायला लागली. मग हे जेनेटिक इंजिनिअरिंग शास्त्रच आहे, त्याचा वापर ऋग्वेदात या ऋभूंनी केला आणि गायीला दूध देण्याची निर्मिती दिली. हीच गाय पुढे तो वंश चालू झाला आणि आजच्या गायी म्हशी पुष्कळ दूध देऊ लागल्या. हा अगदी पहिला उल्लेख. हे महत्वाचं काम. त्यात आणखीन महत्वाचं काम, त्यांनी दोन घोडे बनवले, ते रथाला जोडले आणि तो रथ पळवून दाखवला. याच ऋभूंनी आपल्या वृद्ध मात्या पित्यांना पुन्हा तरुण बनवलं हे स्पष्ट म्हटलंय. मी आधीचा उल्लेख मी केला चव्हाणाचा, तो अश्विनी कुमारांनी केला होता. आणि या ऋभूंनी स्वतःच्या माता पित्यांना पुन्हा तरुण बनवलं. कसे होते माता पिता? स्पष्ट त्यांनी म्हटलंय, ओंडक्यासारखे पडून होते, इतके म्हातारे झालेले होते. त्यांना पुन्हा तारुण्य दिलं. असा प्रयोग आजच्या जगात कुणी केलेला आहे? कुणीही नाही. आणि म्हणून ठामपणे म्हणतो की आमच्याकडे जे सायन्स आहे, वैदिक विज्ञान, हे आजच्या सायन्सपेक्षा प्रगत आहे. म्हणून त्याच्यावर आम्ही काम करायला पाहिजे. ती जर चेतावणी आपल्याला मिळाली आणि असं काम करायला लागलो, तर आपणही वेदासारखं विज्ञानात पुढे जाऊ शकू.
1: सादर झालेला कार्यक्रम वेद आणि वेदातील विज्ञान, व्याख्याते ब्रह्मर्षी डॉक्टर पवी वर्तक, निर्मिती राजेश खेले, प्रस्तुती आणि ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत वेदांमधली वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते होते ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना। संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

श्रोते हो, आता ऐकूयात अण्णा जोशी यांची गीतरचना. संगीत आहे नीळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर सुधीर फडके.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आशा भोसले यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत, वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला पाचवा श्लोक आपण बघणार आहोत. मना पापसंकल्प सोडून द्यावा, मना सत्यसंकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयाची, विकारे घडे हो जनी सर्व छिची. हे सगळे मनाचे श्लोक प्रासादिक असून इह आणि परलोक साधून देणारे आहेत. या श्लोकात समर्थ मनाला सांगतात, पापसंकल्प सोडून दे आणि सत्यसंकल्प धर. मन सारखं संकल्प करीतच असतं, काही ना काहीतरी मनाचा तो स्वभाव आहे. कोणता संकल्प करण्यात जीवाचं हित आहे, कोणत्या संकल्पात अनहित आहे हे जाणून घेतलं पाहिजे. पापसंकल्प म्हणजे दुसऱ्याला त्रास पीडा देण्याचा कोणताही संकल्प. काही मंडळी हेतुपुरस्सर दुसऱ्याला नानापरीने पीडा देत असतात. शारीरिक पीडा नसली तरी दुसऱ्याला कठोर बोलणं, टोचून बोलणं, जिव्हारी लागेल असे शब्द, अशी दृष्टी, रोखून भेदकपणे पाहणं, या लहान गोष्टी वाटल्या तरी त्या दुसऱ्याला अत्यंत त्रासदायक होतात. मुद्दाम कोणाला पीडी दिली नाही, त्रास दिला नाही, तरी कळत न कळत अशी कृती घडते की ती दुसऱ्याला वर्मी लागते. किती काळ गेला तरी ते मर्मभेदक बोलणं, ती दृष्टी विसरली जात नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ज्ञान अज्ञानाची लक्षणं सांगताना अत्यंत बारकाईनं ह्याचं वर्णन केलेलं आहे. समर्थांच्या दासबोधातही बऱ्याच सूचना केलेल्या आहेत. देह मी या अज्ञानाच्या पोटी मी मला माझं हा स्वार्थ येतो आणि मग पाप आपोआप घडत जातं. पाप संकल्प सोडायचा असेल तर प्रयत्नपूर्वक सत्यसंकल्प धरायला पाहिजे. सत्यसंकल्प म्हणजे आत्मा परमात्मा यासंबंधीचा संकल्प. मन सत्यसंकल्प करू लागले की पापसंकल्प हळूहळू कमी व्हायला लागतात. दुष्ट विचार चांगल्या विचारानं घालवायचे, पापकर्म कमी करायचं तर पुण्यकर्माकडे जागरूकपणे लक्ष पुरवलं पाहिजे. दुसऱ्याला पीडा न देणं ही नकारात्मक बाजू झाली, पण त्या उलट आपण दुसऱ्याला आनंद कसा देऊ शकू हे कटाक्षानं पाहायला पाहिजे. प्रत्येक कृतीमागचा हेतू महत्त्वाचा आहे. कोणत्या हेतूने आपण काय करतो ते पाहायला पाहिजे. परमार्थात कृतीपेक्षा हेतूला महत्त्व आहे. अणुरेणूत राम भरून आहे असं म्हणत असताना आपण व्यवहारात कसे वागतो पहा बरं. जड चेतन प्रत्येक वस्तूत राम आहे याचं भान राहतं का ते पाहावं. हृदयस्थ राम आपल्या प्रत्येक कृतीकडे, मनातील सूक्ष्म विचारांकडे लक्ष ठेवून असतो याची जाणीव असते का आपल्याला. जर असेल तर वेडेवाकडी कृती हातू द्याच, पण वेडावाकडा विचार देखील मनात येणार नाही. मनात येणारा विचार इतरांना समजला नाही तर हृदयस्थ परमेश्वराला निश्चित समजतो याचं भान ठेवायला पाहिजे. मनात देखील कोणाच्या अनहिताचा विचार आला तर ते पाप आहे. ती पापबुद्धी पापसंकल्प सत्यसंकल्पानं दूर करायचा. सदा सर्वदा रामसन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. रामाच्या भीतीनं पापसंकल्प टाळण्यापेक्षा रामाची कृपा व्हावी म्हणून सत्यसंकल्प जीवी धरावा. त्यात जीवाचंच अंतिम कल्याण आहे. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, हे समर्थ वचन. अखंड नजरेसमोर राहावं आणि मनाचा प्रत्येक संकल्प सत्यसंकल्पच होईल अशी खबरदारी घ्यावी. आपण दिवसभर शब्दस्पर्श रूप रसगंध हे नाना विषय भोगत असतो. त्या त्या विषयाच्या स्मरणाने आपली वृत्ती विषयाकार होत असते, बहिर्मुख होते. ती वृत्ती अंतर्मुख आत्माकार व्हावी हा विषय मी भोगतो असा विचार सोडून अलिप्तपणाने सोहमभावात राहावं. ज्या अधिष्ठानावर हा देह चालतो बोलतो त्या अधिष्ठानाकडे लक्ष असावं. ज्याच्यासाठी आपण जीवनभर कष्ट केले तो पंचमहाभूतात्मक देह अंतकाळी नाश पावणार आहे हे लक्षात आलं नाही आणि सतत विषयामागे धावण्यात जीवन गेलं तर जगात आपली छितू होते हे ध्यानी असावं. हरिओम तत्सत. श्रीराम.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

तहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: नमस्कार श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे तुमचं सहर्ष स्वागत करते. मिलिंदादा नमस्कार.
4: नमस्कार.
3: मुझे अपनी शरण लेलो नाथ या गाण्याबद्दल तुम्ही सांगताय. आजचा हा तिसरा एपिसोड आहे आणि या गाण्याची शेवटची दोन कडवी काय आहेत ते ऐकण्याची आम्हाला खूपच उत्सुकता आहे, तर आम्हाला सांगा.
4: नक्की. चौथं कडवं आहे,
3: हा
4: दिखता है जो जगत सब माया,
3: हा
4: भासमान ब्रह्मांड ये सारा, देख न पाऊं आंखों से पर अभिव्यक्ति है खेल तुम्हारा, अनुभूति से समझना है सब, पढ़नी है अंतर की किताब,
3: वाह
4: मुझे अपनी शरण ले लो नाथ.

0: पहिल्या तीन कडव्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने एकच धागा असलेलं ज्ञान आपल्याला सांगितलं. चौथ्या कडव्यापर्यंत येता येता आपल्याला असं दिसतं की माया म्हणजे काय याचं वर्णन इथे आपल्याला या कडव्यात नाथांनी केलेलं दिसतं. दिखता है जो जगत सब माया, भासमान ब्रह्मांड ये सारा. ही कॉन्सेप्ट केवढी उलथापालथ करणारी आहे, कारण जे जे डोळ्याला दिसतं, दिसणे ही प्रक्रिया फक्त डोळ्यांचीच नाहीये. तर आपण म्हणतो ना, ऐकून बघ, खाऊन बघ, स्पर्श करून बघ किंवा वास घेऊन बघ, ह्याच्यात बघण्याची क्रिया म्हणजे महसूस करणे, असं हिंदीमध्ये आपण म्हणतो त्याला.
1: किती छान, हे लक्षात नव्हतं आलं दादा.
0: तर पाचही तत्व ही बघण्याची क्रिया करतच असतात, म्हणजे जाणीव होणं त्या गोष्टीची. तर ज्या ज्या गोष्टींनी आपण जाणीव करून घेत असतो पंचतत्वांच्या माध्यमातून, ते सगळं जगत बदलणार असल्यामुळे माया या सदरात मोडतं. जे आज आहे तसं ते उद्या राहत नाही. आज आणि उद्या या शब्दामध्येच बदल आहे.
1: हो, खरंच
0: हो ना. तर आज मध्ये जी गोष्ट उद्या असताना परिवर्तनशील आहे, ती माया म्हणजे परिवर्तनशील या अर्थाने तिचं रूप आहे. सगळं मायेचंच साम्राज्य असल्यामुळे हे जे ब्रह्मांड आहे ते पण मायेचं शक्ती रूप आहे. तर ब्रह्मांड सुद्धा भासमानच आहे. नाथ म्हणतात की ब्रह्मांड म्हणजे ब्रह्म मध्ये बृह धातू आहे. तर बृह म्हणजे पसरणे. तर प्रत्येक गोष्ट ही प्रसरण पावतीये, ती एकमेकांपासून लांब जाते म्हणजेच प्रसरण पावते. हो की नाही? तर हे युनिव्हर्स आहे म्हणजे ही ब्रह्मांड आहे, ती एकमेकांपासून प्रसरण पाहून लांब जातात आणि ती अजून पसरतायत पसरतायत पसरतायत. एक ब्रह्मांड एवढं प्रचंड आहे, अनंत आहे, अशी अनंत ब्रह्मांड आहेत, ती एकमेकांपासून दूर जातायत आणि तरी ती स्पेस काही कमी होत नाही. म्हणजे ती जी वेकंट स्पेस ज्याला आपण म्हणतो ती अनंत आहे. तर हे मोजण्याच्या पलीकडचं असं जे ब्रह्मांड आहे ते पण भासमानच आहे, ते रियालिटी मध्ये नाहीच आहे. ब्रह्मांडांच्या पलीकडे जे आहे ते म्हणजे मी आहे, याची जाणीव आपल्याला करून घेणं म्हणजे आत्मज्ञान मिळवणं आहे. तर ज्या ज्या गोष्टी दिसतायत त्या कधीतरी नष्ट होणार आहेत, याची जाणीव जर मनामध्ये असेल तर त्या गोष्टींचा लोभ, त्या गोष्टींबद्दलचा मोह, त्या मिळाल्या तर त्याच्याबद्दल येणारा माज, आणि त्या जर नाही मिळाल्या तर त्याच्याबद्दल होणारा क्रोध, आणि दुसऱ्या कोणाला मिळाला तर त्याच्याबद्दल येणारी ईर्ष्या. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा शत्रू म्हणजे रिपू म्हणतो आपण त्याला, षड रिपू म्हणजे सहा शत्रू च्या कचाट्यात आपल्याला सापडायचं नसेल तर ही माया आहे. आणि हे सगळं भासमान आहे, परिवर्तनशील आहे, आणि जे परिवर्तनशील आहे ते कधीही आपल्याला पकडून ठेवता येणार नाही कायमचं. याची सतत जाणीव मनामध्ये ठेवली तर स्थितप्रज्ञता येईल वैराग्यामुळे. तर वैराग्य ही फार महत्वाची गोष्ट आपल्याला इथे या गाण्यामध्ये पण दिसते, जिथे शब्द वैराग्य वापरलेला नाहीये. पण वैराग्य ही मनाची स्थिती आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टींबद्दल मोह नाहीये. तिथे ती गोष्ट वापरणं गरजेचं असेल तर ती नम्रपणाने वापरली, त्याबद्दल ग्रॅटिट्यूड दाखवला आणि त्याचं काम संपल्यानंतर तेवढ्याच ग्रॅटिट्यूडनी तिच्यापासून आपण अलिप्त किंवा विभक्त झालो. आणि ती आपल्या स्वार्थासाठी न वापरता गरजेपुरती वापरणं हा फार महत्वाचा भाग आहे तिथे. याच्यातनं मन वैराग्य भाव जागृत करतं आणि वैराग्य भावामुळे तुमच्या मनात षड्रिपूंच्या माध्यमातून सुख दुःख आणि इतर भावभावनांचा जो कल्लोळ निर्माण होत असतो तो होत नाही, त्यामुळे मन स्थितप्रज्ञ होतं,
1: डिटॅच होतं.
0: डिटॅच होतं. स्थितप्रज्ञ मन असेल तर ते नीट विचार करू शकतं आणि नीट आचरण करू शकतो माणूस, आणि त्यामुळे योग्य दिशेने आपला संपूर्ण प्रवास घडतो. म्हणून त्यांनी म्हटलंय की जे काही दिसतंय जगामध्ये ते सगळं माया आहे म्हणजे परिवर्तनशील आहे, आणि भासमान आहे म्हणजे आत्ता आपल्या हाताशी लागलंय असं म्हणेपर्यंत ते नाहीस झालेलं, निसटून गेलेलं आहे. देख ना पाहू आँखों से पर अभिव्यक्ती है खेल तुम्हारा. हा इतका सुंदर मुद्दा नाथांनी त्या दोन ओळीमध्ये मांडलेला आहे की आपल्याला परमेश्वर, देव, भगवान या शक्ती स्वरूप आहेत हे माहिती आहे. तर शक्ती आपल्याला दिसत नाही, त्याचं दर्शन होत नाही, मग ते आहेत की नाही आपल्याला कळत नाही, पण जर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं जे अभिव्यक्त होणारं आहे, म्हणजे आता मी बोलतोय तुम्ही रिॲक्ट करताय, यासाठी जी एनर्जी लागते ते म्हणजे त्याचं अभिव्यक्त होणं आहे. परम शक्तीचं अभिव्यक्ती कुठल्या माध्यमात होते तर आपल्या ऍक्शन मधनं होते, आपल्या बोलण्यात होते. आजूबाजूला जे जे काही घडतंय त्याच्यामध्ये जी ऊर्जा वापरली जाते ती ऊर्जा म्हणजे त्याची अभिव्यक्ती आहे. तर बल्ब लागला, आपण बटन दाबलं आणि बल्ब मधनं प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचला पडला, तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी दिसत नाही, पण इलेक्ट्रिसिटीतनं अभिव्यक्त झालेला प्रकाश आहे बल्ब मधनं. भौतिक बल्ब आहे आणि त्याच्यातनं सूक्ष्म असलेला प्रकाश जो आहे ती त्याची अभिव्यक्ती आहे. तर परमेश्वर कुठे आहे? तर प्रत्येक गोष्टीतनं तो व्यक्त होतोय आणि तो अतिशय प्युअरेस्ट फॉर्म मधनं व्यक्त होतोय. याची जाणीव आत्मज्ञानी व्यक्तीला होते, म्हणून त्याला जळी स्थळी काष्टी कणाकणामध्ये परमेश्वर दिसतो. म्हणजे एखाद्या छोट्या बेडकाच्या डराव डराव या मधनं पण परमेश्वर अभिव्यक्त होतोय. रातकिड्यांच्या किरकिरीमधनं पण तो अभिव्यक्त होतोय. पासून प्रत्येक गोष्टीमध्ये जिथून हालचाल आहे, जिथे जिथून आवाज किंवा ध्वनी व्यक्त होतोय, ऍक्शन व्यक्त होतीये, इमोशन व्यक्त होतंय, त्याच्यातनं परम तत्व व्यक्त होते. ते व्यक्त झाल्यामुळे त्याचं दर्शन त्या व्यक्त होण्यात न होतंय ह्याची जाणीव ज्ञानी माणसाला होते. अज्ञानी माणूस काय म्हणतो की मला शंकर म्हणजे कसा, की त्याला तिसरा नेत्र आहे, तो निळा आहे, त्याचा घसा पशी पण निळसर काळपण पण आहे, निळकंठ आहे, हातात त्रिशूळ आहे, नाक गळ्यात आहे, वगैरे वगैरे, अंगाला भस्म लागलंय, हे त्याचं प्रातिनिधिक किंवा सिम्बॉलिक प्रतिनिधित्व आहे. शिवाचं जे वर्णन आहे ते चित्रकारांनी किंवा शिल्पकारांनी शिल्पात किंवा चित्रामध्ये मांडण्याचा भौतिक प्रयत्न केलेला आहे, म्हणून तो तसा नाहीये. तो व्यक्त कसा होतो? तो अव्यक्तातन व्यक्त होतोय. आपल्याला माहिती आहे की परम तत्व जे आहे ते इतकं सूक्ष्माती सूक्ष्म आहे की ते त्याची कोणाशी तुलना करू शकत नाही. त्याला रंग रस रूप वास काहीही नाही, स्पर्श काही नाही, निरवयव आहे, म्हणजे काहीच त्याला अवयव नाहीत असं आहे. निर्गुण आहे म्हणजे कसले गुण नाही, कारण गुण आले की त्याला रंग रूप सगळंच आलं, पाच तत्वाचे गुण आले त्याला, आणि गुण आले म्हणजे अवगुण पण आले. तो अव्यक्तच असल्यामुळे त्याला गुण आणि अवगुण दोन्ही नाहीत असं आपण एकीकडे म्हणतो. मग जे जे काही या जगतामध्ये व्यक्त होतंय ते त्याची अभिव्यक्ती आहे याची जाणीव सतत ठेवायची, म्हणजे ऑटोमॅटिकली आपण त्याचं प्रत्येक क्षणी दर्शन घेतोच आहोत. अनुभूती से समजना है सब, पढनी है अंतर की किताब. किती सुंदर सूक्ष्म ज्ञान त्यांनी याच्यात दिलं,
1: फार सुंदर लिहिलं
0: आहे की नाही. जे काही अनुभवायचं ते अनुभूतीतनं अनुभवायचंय, ते विद्वज्जड शब्दांमधनं अनुभव किंवा त्याची अनुभूती घेऊ शकणार नाही. आपण कितीही पुस्तकं वाचली तरी परमेश्वर समजणारच नाही, तो कसा अभिव्यक्त होतोय ते समजणारच नाही. तुम्हाला सूक्ष्म नजर असेल तर तुम्हाला सूक्ष्मत्व
1: कळू शकेल. आणि हे किती छान आहे, अंदर की किताब.
0: हा,
1: म्हणजे बाहेरची पुस्तकं वाचून पांडित्य असून काही त्याचा फायदा नाही.
0: नाही, कारण की ज्ञान ही शक्ती आहे. शक्ती म्हणजे ऊर्जा आहे. ऊर्जा ही अग्नीचं स्वरूप आहे आणि अग्नि शरीरामध्ये जळतोय त्याला पुरम उष्यती इति असं म्हटलंय. या शरीराच्या पुरामध्ये जो उष्णता निर्माण करणारी ऊर्जा आहे, उष्णमय ऊर्जा अशी जी आहे, ती म्हणजेच तो पुरुष असं म्हटलेलं आहे, पुरुष आणि प्रकृतीतला. तर ज्ञान हे त्या ऊर्जेतनच येतं, तर ती ऊर्जा आतमध्येच आहे. सगळी लायब्ररी आपण जे म्हणतो, सगळं ज्ञान जे आहे ते आतमध्येच आहे, बाहेर नाही आहे. आतलं ज्ञान आपण लिखाणामध्ये पुस्तकांवरती लिहिलं छापलं ते आपण वाचतोय आणि आपल्याला वाटतं हे सगळं बाहेरचं ज्ञान आहे, नाही. ते सगळं आतून आलेलं ज्ञान आपण बाहेर व्यक्त केलेलं आहे. अनुभूतीनी समजून घ्यायचं असेल तर डोळे मिटून पाचही खिडक्या आपल्या ज्या शरीराच्या आहेत, नाक कान तोंड डोळे आणि त्वचा, या ज्या पाच खिडक्या बाहेर उघडतात सारख्या भौतिक जगामध्ये, आणि भौतिक जगातल्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी त्या उपभोगण्यासाठी या पाचही खिडक्यातनं मन बाहेर पळत असतं, तर ते पळवू न देता या खिडक्या बंद करून मनाला आतमध्ये बंद केलं तर आतली संपूर्ण लायब्ररी ज्ञानाची उघडलेली आहे, ती वाचायला सुरुवात करेल मन, आणि त्याच्यातनं त्याला दिव्यानुभूती येईल. आणि ती दिव्यानुभूती म्हणजे तो स्वतःच आहे, हेच आत्मज्ञान त्याला होईल. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये ते सांगितलं की जीव आणि ब्रह्म वेगळे नसून जीव हाच ब्रह्म आहे. ब्रह्म सत्य आहे म्हणजे ते एकसंध आहे. जगन मिथ्या, मिथ्यामध्ये मिथ म्हणजे जुळून आलेलं आहे, हे जगत सगळं जुळून आलेल्या गोष्टींनी तयार झालेलं आहे, म्हणून ते एकमेकांपासून विभक्त होणार आहे, म्हणून ते मिथ्या म्हणजे खोटं नाही, जुळून आलेले ते विभक्त होणार आहे. ब्रह्म जुळून आलेलं नाही, ते आहेच आणि एक संधच आहे, त्यामुळे ते कधी विभक्त होणार नाही. तर जीवाला ह्याची जाणीव होणे हीच आत्मज्ञानाची महत्वाची पायरी आहे. आणि शेवटच्या कडव्यामध्ये त्यांनी त्या सगळ्याचं सोल्युशन दिलेलं आहे की शांती कशी मिळवायची असेल तर काय करायला पाहिजे, अननेसेसरी इच्छा निर्माण नाही केल्या तर तुमच्या सगळ्या कशा जरुरत ज्या आहेत त्या पूर्ण होतात, आणि निरपेक्ष राहिला तर आसक्तीवरती मात कशी होईल असं त्या कडव्यामध्ये सुंदर सांगितलेलं आहे. तर जी लोगे सद्भाव में जब तुम पाओगे तब शांती निरंतर, चाहत की गर छोड़ दे चाहत पूरी करे वो तेरी जरूरत, हर क्षण हो निरपेक्ष भाव तो आसक्ती पे होगी मात. तर आपलं जे जीवन जगतोय ते सद्भाव या व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सीनी आपण जगलो, म्हणजे सतत मनामध्ये सद्भाव, सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांचं उत्थान व्हावं हे मनात ठेवून आपण विचार करून वागलो बोललो तर मनामध्ये शांतता निर्माण होईल, ईर्ष्या किंवा षड्रिपूंचा तिथे संबंध राहणार नाही. चाहत की गर छोड दे चाहत, म्हणजे इच्छा, वॉन्ट, मनामध्ये सतत इच्छा तयार होत असते हे पाहायला पाहिजे हे पाहिजे पाहिजे, ते जर सोडून दिलं तर तुमच्या सगळ्या गरजा ज्या आहेत त्या सहजपणाने पूर्ण होतील.
1: काय सुंदर लिहिले हो चाहत की गर छोड दे चाहत, एवढी मास्टरी आहे सगळ्या शब्दांवरती, कमाल कमाल.
0: पूरी करे वो तेरी जरूरत, तुमच्या सगळ्या गरजा ज्या आहेत त्या ते ऑटोमॅटिक पूर्ण करेल. हर क्षण हो निरपेक्ष भावतो, प्रत्येक क्षणी जर तुम्ही कुठल्याही अननेसेसरी अपेक्षा न ठेवता कृती केलीत तर आसक्ती जी तुमच्या मनात निर्माण झालेली असते त्याच्यावरती तुम्ही विजय मिळवाल, आणि तो मिळवला की सगळ्याचा कंट्रोल तुमच्या हातात येतो.
1: खूपच छान होतं शेवटचं कडवं. मला काय आवडलं की नुसत्याच सगळ्या गोष्टींचं वर्णन केलं असं नाही तर त्याच्यावरचा उपाय पण सांगितलाय, कसं राहायला पाहिजे, आचरण कसं पाहिजे. श्रोते हो, तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन, त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
2: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
3: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
2: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

संत मीराबाई यांची भक्तिरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प वी वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे आणि स्वर कृष्णा कल्ले यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.
0: श्रोतेहो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत गुलाबराव महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अतुल केसकर यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्तिरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:30, याचं पुनःप्रसारण 3:00।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.
1: हे अंजनीचा सुता, तुला राम

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज शनिवार, आषाढ शुद्ध पंचमी, अर्थात 18 जुलै 2026. आजचं नक्षत्र आहे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. पंढरपूर इथल्या संत श्री हरिहर बाबा यांची आज पुण्यतिथी आहे. परंडा जिल्हा धाराशिव इथल्या श्री नाथ भुजंग महाराजांची आज पुण्यतिथी आहे. नवलगुंद जिल्हा धारवाड इथल्या अजात नागलिंग स्वामी महाराजांची आज पुण्यतिथी आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज फलटणहून निघून तिचा पहिला मुक्काम विडणी इथे होणार आहे. त्यानंतर दुपारचं भोजन आणि विसावा पिंपरद इथे आहे. त्यानंतर दुपारचा दुसरा विसावा निंबळक फाटा इथे आहे आणि मुक्कामाला पालखी बरड इथे पोहोचणार आहे. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आज अथुर्णे इथून निघून निमगाव केतकी इथे मुक्कामी पोहोचणार आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत. यातल्या कोटी या शब्दाचा संख्यावाचक अर्थ सर्वसामान्य लोक घेतात. खरं तर हा शब्द संख्यावाचक नसून विशेषणात्मक आहे. इथे कोटी या शब्दातली टी ही पहिली वेलांटी आहे. म्हणून कोटी म्हणजे प्रकार, हे 33 कोटी आहेत म्हणजे 33 प्रकार आहेत. हे 33 कोटी म्हणजे 33 करोड नसून हे 33 प्रकार आहेत हे लक्षात घ्यायला हवं. आता हे 33 प्रकार कोणते? तर 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 इंद्र आणि 1 प्रजापती. यातल्या 12 आदित्यांची नावं अंशुमान, आर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानु, पर्जन्य, पूषण, भग, मित्र, वरुण, वैवस्वत आणि विष्णू. 11 रुद्रांची नावं आहेत मनु, मन्यू, महत, शिव, ऋतुध्वज, महिनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृतध्वज. 8 वसूंची नावं आहेत आप, ध्रुव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्युष आणि प्रभास. त्यानंतर 1 इंद्र आणि 1 प्रजापती असे मिळून 33 कोटी म्हणजे देवांचे 33 प्रकार आहेत. ह्या देवतांचं महत्व काय आहे, त्यांचं कार्य काय आहे हे प्रत्येकाने जाणून घेणं आवश्यक आहे. ही माहिती घ्या आणि आपल्या धर्माकडे विडंबनात्मक दृष्ट्या पाहणाऱ्या लोकांना ही माहिती अभिमानाने सांगा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर, आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

भागवतामध्ये वर्णन जे आहे की एक चक्रम द्वादशारम षण्णेवी त्रिणाभि संवत्सरात्मकम, 12 महिन्यांनी युक्त असणारे एक वर्ष असं हे सूर्याच्या रथाचं जाग आहे. आणि तस्य अक्ष, त्याचा केंद्रबिंदू, तस अक्ष म्हणजे केंद्रबिंदू आहे, मेरोर मूर्धनी, मेरू पर्वताच्या शिखरावरती त्याचा केंद्रबिंदू आहे. आणि हे अखंड सूर्यचक्र जे आहे ते फिरत आहे. हे चक्र अव्याहत चाललेलं आहे, कधीही न थांबलेलं. त्याचं वर्णन असं केलं आहे की हे तैलयंत्र चक्रवत, जसं एखादं तैलयंत्र जे आहे त्या यंत्राचं असणारं चाक जसं सतत फिरत आहे, तसं हे चाक मेरू पर्वतावरती असणारा अक्षाभोवती सतत सतत परिभ्रमण करत आहे. सूर्याचा हा रथ चाल सारखा फिरतोय. आणि तो फिरत असताना मेरू केवळ पृथ्वीच्या संदर्भात विचार केलेला नाही, मेरू हा विषय जो आहे तो पृथ्वीचा एक अक्ष मानला, एक केंद्रबिंदू मानला, पण त्याचा संपूर्ण व्यास विस्तार हा त्रैलोक्यापर्यंतचा आहे. त्रैलोक्य म्हटलेला आहे की याच सूर्याच्या चक्राची पूर्व दिशा, ज्याला इंद्राची राजधानी अमरावती म्हटली, दक्षिण दिशाम संयमनीपुरी, पश्चिमेला वरुणाची विभावरीपुरी, आणि जी उत्तरेला असणारी, चारही दिशांना ते चक्र फिरत असताना त्याचे जे प्रकाशकिरण त्या त्या ठिकाणी जे पोहोचत आहे तिथपर्यंत त्याची जी व्याप्ती आहे, तेव्हा कुठल्या काळात इथं प्रातः काळ आहे तर तिथं कुठला काळ आहे, इथं कुठला काळ आहे, असा सगळा जो अनुभव प्राप्त होतो. पण त्याचा हा अक्ष इथं आहे. या चाकाच्या दोनच बाजू आहेत, चक्राच्या दोन बाजू ज्या आहेत त्यामध्ये एक उत्तरायण एक दक्षिणायण, दोन बाजू याच्या आहेत. या रथाचा जो हा रथ जो आहे, या ठिकाणी रथाचा ध्वज जो मानला तो ध्वज आहे धर्माचा. हा जो हे सगळं फिरता आहे ते कशासाठी आहे, सृष्टीमध्ये धर्म सतत राहावा. सृष्टी ही धर्माच्या आधारावर चालते आणि धर्म हा विश्वाची धारणा करतो. धारणा धर्ममित्याहू धर्मो धारयते प्रजा, हा धारणा करणारा तो धर्म आहे. म्हणून सगळ्या घटकांची धारणा व्हावी याकरता हा धर्म आहे. त्या धर्माचा ध्वज या रथावरती आहे आणि हा ध्वज तसाच राहावा याकरता हा रथ सतत परिभ्रमण करतोय सूर्याचा. आणि याचा अर्थ आपल्याला गीतेच्या चौथ्या अध्यायाची सुरुवात लक्षात येते, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान. तिथे सूर्याचाच का उल्लेख केला भगवान श्रीकृष्णांनी, दुसरं कोणाचं नाव का घेतलं नाही, कि मी हा विषय पूर्वी सूर्याला सांगितला आहे, सूर्याने आपल्या पुत्राला सांगितला, एवं परंपरा प्राप्त इमं राजर्षय विदुः, हा धर्माचा विषय आहे. हा विषय भगवान का म्हणतात आणि सूर्याचं हे भ्रमण कशासाठी चाललेलं आहे, तर विश्वामध्ये या सगळ्या ठिकाणी धर्म स्थिर राहावा. सगळ्या गोष्टींची धारणा धर्माच्या द्वारे होते. धर्म म्हणजे सत्य, धर्म म्हणजे प्रामाणिकता, धर्म म्हणजे पारदर्शकता, स्वच्छ अतिशय शुद्धता, तो धर्म. सगळ्या गोष्टी अतिशय उत्तमोत्तम असाव्यात यासाठी हे चक्र अखंड फिरत आहे. म्हणून तर भगवंताने हे कालचक्र निर्माण केलं. धर्मयुक्त असणारं हे चक्र आहे आणि ते चक्र अव्याहत राहावं याची जबाबदारी स्वतः भगवान पार पाडतात. म्हणतात की नाही, या रक्षणासाठी मला यावं लागतं, हे चक्र अव्याहत चालू राहावं, या चक्रामध्ये ग्लानी निर्माण होऊ नये, म्हणून मला यदा यदाय धर्मस्य ग्लानिर्भवती, मला यावं लागतो. आणि असं या रथाचा जो ध्वज आहे धर्म आहे. पण हे चाक चालण्यासाठी जसा धर्म हा ध्वज आहे, तसं या चाकाचा जो मधला आख ज्याला म्हणतात, अक्ष ज्याला म्हणतात, त्याच्या दोन्ही बाजूला आणखी दोन पुरुषार्थ लागतात, ते म्हणजे अर्थ आणि काम. कारण जग जसं धर्माच्या द्वारे चाललेलं आहे तसं जगामध्ये अर्थ आणि कामाचीही आवश्यकता असते. असं म्हटलं नाही की अर्थ निषिद्ध आहे काम निषिद्ध असं कुठेही शास्त्राने म्हटलं नाही, फक्त त्याचं प्रमाण संतुलित असावं. धर्माचं प्रमाण हे अमर्याद असलं तरी चालेल, पण अर्थ कामाचं प्रमाण हे संतुलित असावं, धर्माने नियंत्रित केलेलं असावं. असं
जे वर्णन केलेलं आहे, म्हणून त्याच्या अक्ष जो आहे, मधला जो आख जो आहे या चक्राचा, त्याचा मागचा आणि पुढचा भाग, या दोन्ही ठिकाणी अर्थ आणि काम हे जे आहेत, तसंच या रथाला सात घोडे जे आहेत, हे सात घोडे म्हणजे सात छंद आहेत, गायत्री छंद, त्रिष्टुप छंद, जगती छंद, अनुष्टुप छंद आहे, पंक्ती छंद आहे, बृहती छंद आणि उष्णिक छंद, असे सप्त छंद म्हणजे सात घोडे आहेत। हे स्तुती, स्तोत्र, सुप्त यांना शब्दबद्ध करणारे, आकार देणारे हे छंद आहेत। म्हणून त्याकरता गायत्री छंद आहे, त्रिष्टुप छंद आहे, जगती छंद आहे, अनुष्टुप, पंक्ती, बृहती आणि उष्णिक, असे सात छंद म्हणजे सूर्याचे सात घोडे आहेत। आणि हा सारथी अरुण त्या ठिकाणी आहे। असं हे जे सूर्यरथ मंडल आहे त्याला ज्योतिषचक्र सूर्यरथ मंडल असं म्हटलेलं आहे। आणि असं हा स्वामी, या चक्राचा स्वामी सूर्य आहे, अखंड प्रकाशमय सर्वत्र ठेवणारा तो सूर्य जगाचा, चक्राचा, या कुटुंबाचा, मालकीचा स्वामी आहे। आणि तो अव्याहत भगवंताच्या इच्छेने हे प्रत्यक्ष दैवताचं हे कार्य चाललेलं आहे। म्हणून नाहीतर सूर्याचा रथ काय, तो सामान्य रथाप्रमाणे रथ आहे का? काही काही गोष्टी ज्या मनामध्ये अशा काही घर करून बसतात की लवकर निघत नाही, त्यातला जो भाव, त्यातलं तत्व, रहस्य एकदा लक्षात आलं की मग यातलं जे म्हटलं अज्ञानात आपोआप दूर होतं। तसं या ठिकाणी म्हणून पुराणमध्ये सगळ्या सांगितलेल्या गोष्टी, त्यातलं तत्व, सार, भाव, रहस्य, मर्म लक्षात घेतलं की आपोआप सगळ्या शंका दूर होतात। की जसं यापूर्वी म्हटलं की देवत्व म्हणजे काय, सूर्यरथाचं वर्णन जसं केलेलं आहे ते आहे, की या सूर्याचं हे जे परिभ्रमण चाललेलं आहे, आता या सूर्याच्या परिभ्रमणामध्ये त्याला कुटुंबीय जे मदत करतात, आपापलं स्वतःला चार्जिंग करण्यासाठी हे सगळे मदतीला येतात, कारण हे सगळे त्यामध्ये येतात, कुटुंबीय आहेत, त्यामध्ये देवसुद्धा आहेत, त्यामध्ये ऋषीसुद्धा आहेत, त्यामध्ये अप्सरासुद्धा आहेत, नागसुद्धा आहेत, राक्षससुद्धा आहेत, हे सगळे एक एक समूह त्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहेत। त्याचंही वर्णन इथंही आहे, भागवतामध्ये सुद्धा आहे। यात सूर्याचा जो हा दोन दोन महिन्यासाठी एक एक परिवार त्याच्याबरोबर जो सहभागी होतो या परिभ्रमणामध्ये, कोणती देवता त्या महिन्यात आहे, कोणते ऋषी मंडल त्या महिन्यात आहे, कुठले अप्सरा, कुठला नाग, अथवा त्याचप्रमाणे राक्षससुद्धा कुठले, त्या त्या महिन्यामध्ये सूर्याच्या या परिभ्रमणामध्ये ते येतात। काही अनुकूल असतात, काही प्रतिकूल सुद्धा। अर्थात राक्षस वृत्ती प्रतिकूल वृत्ती आहे, राक्षस वृत्ती म्हणजे प्रतिकूल वृत्ती आहे, त्यामुळे अशाही गोष्टी त्या ठिकाणी येतात। म्हणून सूर्याच्या या चक्रामध्ये प्रतिकूलता निर्माण होऊ नये, सूर्याची स्तुती अखंड करणारे 60,000 वालखिल्य ऋषी सुद्धा जे सांगितले की सूर्य सूक्त वाकाय, सूर्याचं अखंड स्तवन करतात, त्याच्या तेजाचं जे काय गान करतात, आणि त्याच्या रथासमोर हे सगळे आहेत 60,000 बालखिल्य जे म्हटले। आणि हा ऋषी समूह सूर्याचं स्तवन करणारा, तेजाची उपासना करणारा, तर या तेजाच्या कार्यामध्ये विघ्न निर्माण करणारे सुद्धा आहेत। त्या विघ्न निर्माण करणाऱ्यांनाही त्यापासून, म्हणून व्यवस्था अशी केली की ब्राह्मणाने अर्घ्यदान करावं, सूर्याला अर्घ्यदान करावं। आणि या अर्घ्यदानाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या मुखातून जे काही मंत्र निर्माण होतील, त्यातून ही सगळी मंत्रशक्ती एकत्र होते। आणि या मंत्रशक्तीच्या निमित्ताने या चक्रामध्ये निर्माण होणारे अडथळे आपोआप दूर होतात, अशी ही शास्त्र व्यवस्था केलेली आहे मंत्रशक्ती। कारण मंत्रविज्ञान हे भौतिक विज्ञानापेक्षा प्रचंड आहे, मोठं आहे, त्याची व्याप्ती सुद्धा आहे, त्याची शक्ती सुद्धा तेवढी आहे। जी एखादी गोष्ट

म्हणून सूर्याच्या या म्हणजे भगवंताचं हे जे कार्य आहे, सृष्टीचक्र आहे, या कार्यामध्ये अडथळा निर्माण करणारी शक्ती म्हणजे राक्षस शक्ती आहे, प्रतिकूल शक्ती आहे, आणि त्याचा विरोध करण्यासाठी म्हणून ही अर्घ्य व्यवस्था जी सांगितली की सूर्याला अर्घ्य देणं, मंत्रोच्चार करणं आहे, जलतत्व आणि मंत्रोच्चार, त्यातून जी ऊर्जा निर्मिती होते ती ऊर्जा, अशी सगळी ऊर्जा एकत्रित झाल्यानंतर प्रतिकूल शक्ती आपोआप क्षीण होते, प्रतिकूल शक्ती आपोआप क्षीण होते, याकरता या शक्तीचं निर्मिती आहे. प्रत्येक ब्राह्मणाला ते सांगितलं आहे की तू संध्या कर, अर्घ्यदान कर, का कर, तर त्याच्यातून ही शक्ती निर्माण करणं आहे, ही व्यवस्था केली. आणि असं या सूर्याचं जे परिभ्रमण आहे तेव्हा पृथ्वीची जी परिक्रमा किंवा पृथ्वी सूर्याभोवती जी परिक्रमा आहे, दोन्ही दृष्टीने म्हटलं पृथ्वीची सूर्याभोवती परिक्रमा 360 दिवस साधारणतः जे म्हटले, आणि तेव्हा एक मुहूर्त कालावधीमध्ये पृथ्वीचा 30वा भाग सूर्यासमोरून एका वेळेला जो सारखा जात असतो की 30वा भाग एका मुहूर्ताच्या 2 तासाच्या कालावधीमध्ये पृथ्वीचा जो भाग आहे सूर्यासमोरून तो परिभ्रमण करताना 30वा भाग सरकत असतो. अशी हे सूर्याच्या परिभ्रमण, पृथ्वीचं परिभ्रमण आणि सूर्याचंही प्रकाश होणं याबद्दल सांगितलं. तसं आणखी म्हटलं की सूर्याला दिलेली आहुती जी आहे, अग्निहोत्रादी करणं जसं आहे की सूर्योदय प्रसंगी आणि सूर्यास्त प्रसंगी, अग्निहोत्र या दोन्ही वेळेला दिलेली आहुती जी आहे, त्या आहुतीमुळे वातावरणात किंवा सृष्टीमध्ये वृष्टी होण्यासाठी मदत होते, वृष्टी होण्यासंदर्भात मदत. की वृष्टी कशी होते की सूर्याची जी दाहकता आहे ती ज्या ठिकाणी हवी तिथपर्यंत पोचते. की समुद्राच्या पाण्याची वाफ होणं किंवा हे जलतत्व जे आहे ते सूर्याच्या द्वारे खेचलं जाऊन पुन्हा पृथ्वी तलावर ते योग्य प्रमाणामध्ये त्याचं सिंचन होणं, वृष्टी होणं, याकरता ही दुसरी गोष्ट आहे अग्निहोत्र, आहुती देणं. जे ही आहुती दिल्याच्या निमित्ताने सूर्याला ते जे तेज आहे किंवा हे जे मधले अडथळे जे आहेत, थोडक्यात आजचं विज्ञान त्यासाठी सांगतं की पृथ्वीच्या भोवती असणारा ओझोनचा थर आहे या इतर वायूंचा थर आहे, त्यामुळे सूर्याचे किरण पृथ्वीपर्यंत येताना असे असे कमी होतात आणि त्यातून पर्जन्यवृष्टी जेव्हा कशी पाहिजे, कसं वातावरण पाहिजे, हे जसं आजच्या विज्ञानाने त्याचे लावलेले अर्थ जे आहेत, याही विज्ञानाने त्याचे लावलेले अर्थ जे आहेत की वर्षा वृष्टी होण्यासाठी सूर्याची शक्ती कारणीभूत आहे, हे त्याही वेळेला सिद्ध केलेलं आहे की सूर्याच्या तेजानेच वृष्टी होऊ शकते. आणि एकदा का वृष्टी झाली की अन्नधान्यादी निर्माण होतो, योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी पर्जन्य वृष्टी झाली की अन्नधान्यादी शेती उत्तम पिकू शकते, अन्नधान्यामुळे प्राणीमात्रांचं जीवन उत्तम व्यतीत होतं, आणि अशा पद्धतीने हे सृष्टीचक्र चाललेलं आहे. त्यातून जे प्राणीमात्र आहेत त्या प्राणीमात्रांच्या बरोबर मनुष्य पुन्हा स्वतः जीवन जगतो आणि त्यातून तो देवतांसाठी काय देतो, देवतांना योग्य भोग प्राप्त होतात. एवं प्रवर्तितम चक्रम यज्ञात भवती पर्जन्यो, याप्रमाणे जो क्रम सांगितला तसं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणून सूर्यावरती सृष्टीचक्र अवलंबून आहे, सूर्यावरती प्रत्येकाचं जीवन अवलंबून आहे. सूर्याचा जर नीट निरीक्षण केलं तर प्रत्येक ऋतूमध्ये वर्णात थोडासा बदल जाणवतो, वातावरणामध्ये जो बदल असतो तो या ठिकाणी म्हटला आहे की वसंत ऋतूमध्ये सूर्यबिंबाच्या ठिकाणी किंवा जे वातावरण दिसतं कपिल वर्ण साधारणतः जाणवतो, ग्रीष्म ऋतूमध्ये तेजपुंज आहे म्हणून तो सुवर्णवर्ण जाणवतो, ग्रीष्म ऋतूमध्ये तो भाजून काढतो आहे इतकी तप्तता आहे, तर वर्षा ऋतूमध्ये ते सूर्यबिंब आहे ते आता जितकं ग्रीष्म ऋतूमध्ये तापलेलं दिसतं तितकं न दिसता आकाशात जसं मेघांची गर्दी होते म्हणून श्वेतवर्ण जाणवतो, सूर्याचा वर्ण श्वेतवर्ण जाणवतो, तर शरद ऋतूमध्ये पांडुवर्ण जाणवतो, हेमंत

0: ऋतूमध्ये ताम्रवर्ण जाणवतो आणि शिशिर ऋतूमध्ये पुन्हा रक्तवर्ण जाणवतो. असा किंचितसा फरक सूर्याच्या संबंधात जो दिसतोय, अर्थात सूर्यामध्ये बदल होतो अशातला भाग नाही, की सूर्याची जी प्रभा, सूर्याचं जे होणारं दर्शन आहे ऋतू चक्राप्रमाणे, त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता त्यावर आणखी दुसऱ्या गोष्टी मांडल्या भविष्याच्या संदर्भात, म्हणून की सूर्य या कुटुंबाचा प्रमुख असल्यामुळे जर सूर्याच्या प्रतिबिंबाच्या या ठिकाणी, सूर्यबिंबाच्या ठिकाणी कृष्ण वर्णाचा आभास झाला तर काय उत्पाद घडू शकतात, याचंही वर्णन आता या ठिकाणी केलं सुमंत ऋषींनी, की कृष्णवर्णाचा आभास झाला तर विश्वात काहीतरी भयानक कुठे घडणार आहे असं जाण, कुठेतरी काहीतरी भयानक घडणार आहे. आजही आपण बघतो की कुठे प्रचंड आगी लागतात तर कुठे हिमवादळ निर्माण होतात, याचं आकलन अजूनही विज्ञान किंवा हवामान खात्याला पूर्णरीतीने, कुठे कमी दाबाचा उच्च दाबाचा एवढाच पट्टा सांगितला जातो, यापेक्षा जास्त काही सांगता येऊ शकत नाही की हे का निर्माण झालं, हे का निर्माण झालं. ही जी काही शक्ती आहे, दिव्य शक्ती आहे, आजही नाकारता येत नाही. एकतर जशी सूर्यशक्ती आहे, साधू संतांची सुद्धा शक्ती आहे, त्यांचंही सामर्थ्य आहे. या भागामध्ये कधीही इतका पाऊस झाला नाही, कधीही नुकसान आजपर्यंत एवढं नव्हतं. यावर्षी असं झालं की ज्या लडाखमध्ये इतका पाऊस पडला की लेह या ठिकाणी होत्याचं नव्हतं झालं. कसं काय झालं हे, कोणी केलं असेल हे, निसर्गात बदल होतो वगैरे वगैरे हे सगळे सांगून मग, पण याचं चिंतन केल्यानंतर सुद्धा त्याच्यातनं हळूहळू काही काही गोष्टी दिसू लागतात की याच्यामाग काहीतरी वेगळी प्रेरणा आहे. म्हणून तसं सूर्याच्या ठिकाणी कृष्णवर्णाचा आभास झाल्यास विश्वात काहीतरी भयानक घडणार आहे असं जाणवत. जर सूर्यबिंब कधी एकदम तांबड ताम्र वर्णाचं दिसला तर राष्ट्राचा सेनेचा अधिपती सेनापती त्याच्यावरती गंडांतर आहे किंवा मृत्यू आहे अशा प्रकारचं भाकित या ठिकाणी केलेलं आहे. सूर्याच्या ठिकाणी श्वेतवर्णाचा अधिक आभास झाल्यास राज्याच्या राजकुमाराचा मृत्यू असे प्रकारचं भाकित केलंय. पीतवर्णाचा राजपुरोहिताचाही मृत्यू, पीतवर्णाचा आभास झाला की राजपुरोहित इत्यादी मृत्यू. आणि चित्र किंवा ज्याला धूसर वर्णाचं धूम्रवर्णाचं जर असेल तर सर्वत्र लुटालूट आणि शस्त्रांचं भय निर्माण होईल, की धूसर जर बिंब दिसेल तर चोरांचं प्रमाण आणि लुटालुटीचं प्रमाण वाढतं. पण त्यावरती आणखी पुढचा मुद्दा सांगितला, जर असं काही दर्शन झालं आकाशामध्ये आणि कालांतराने थोड्याच कालावधीत लगेच जर पर्जन्यवृष्टी झाली तर असं होणार नाही असंही समजावं. जर लगेच पर्जन्यवृष्टी झाली तर असं होणार नाही, पण पर्जन्यकाल नाही, पर्जन्यवृष्टीही झाली नाही आणि असं काहीसं दर्शन जर झालं तर काहीतरी घातक गोष्टी आहेत यावरून लक्षात येतं. याप्रमाणे सूर्याच्या संदर्भात हा विषय मांडला जातोय. तसं सूर्य उपासनेमध्ये या विविध तिथी, रथसप्तमी तर सर्वात महत्वाची आहे, तसं मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ही तिथी सुद्धा सूर्याच्या दृष्टीने महत्वाची आहे. या दिवशी सूर्यास शर्करा मिश्रित भाताचा नैवेद्य, गोड भाताचा नैवेद्य, मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवणं हा एक भाग सांगितला. नंतर रथसप्तमीला सूर्याची यात्रा, रथयात्रा करणं, उत्सव साजरे करणं, सूर्यपूजन करणं, ही जी परंपरा, ही अगदी सूर्यवंशाचा जो प्रथम राजा म्हटला इक्ष्वाकू राजा अयोध्येत असणारा, तिथपासून ही परंपरा सुरू झालेली आहे की सूर्य वंश नाही वैवस्वत मनुचा पुत्र इक्ष्वाकू. आणि म्हणून या इक्ष्वाकू राजापासून सूर्याच्या उत्सवाची परंपरा आहे असं या ठिकाणी वर्णन आहे. सूर्याची मिरवणूक किंवा रथयात्रा करत असताना त्या रथामध्ये सूर्याची प्रतिमा आणि सूर्याच्या उजव्या बाजूस सूर्याची पत्नी संज्ञा आणि डाव्या बाजूस छाया या दोघींच्या प्रतिमा त्या रथामध्ये ठेवून त्याची मिरवणूक रथयात्रा आयोजन करण्याची पद्धती पूर्वकाळापासून होती आणि तशी करावी असं या ठिकाणी वर्णन करतात. बऱ्याच ठिकाणी सूर्याच्या संदर्भात आता अगदी बऱ्याच घरात सुद्धा सूर्याची प्रतिमा असणारे जे काही बाहेर दारावर सुद्धा लावलं जातं की काही अनिष्ट काही अरिष्ट येऊ नये याकरता सुद्धा, कारण सूर्य हा तेजस्वी आहे, त्याच्यामुळे येणारी वस्तू आपोआप जळून जाईल, दाहकता त्याच्या ठिकाणी आहे. जेव्हा त्या सूर्याचं उत्सव आहे किंवा पूजा मिरवणूक जी चाललेली आहे त्यावेळेला सूर्याची प्रार्थना करावी असं म्हटलं की भू शांतिरस्तु देवेश भुव शांतिस्तथैवच स्वश्चैवास्तु तथा शांती सर्वत्रास्तु तथा रवे. हे रवे, पृथ्वीवर सर्वत्र शांतमय शांततामय वातावरण असावं, भुवाश्च अंतरिक्षातही शांततामय वातावरण असावं आणि स्वाश्च स्वर्गातही भू भुवा स्वहा तीनही जे लोक आहेत पृथ्वी अंतरिक्ष आणि स्वर्ग या तीनही लोकांमध्ये सर्वत्र शांततामय वातावरण असावं हे केवळ आपल्या शक्तीने शक्य आहे. त्वं दैवा जगतस्त्रष्टा पोष्टा चैव त्वमेव हि प्रजापाल ग्रहेशान शांतिं कुरु दिवसपते. हे भास्कर आहे दिवाकर, आपल्या कृपेने असं या पृथ्वी तलावर जे आपण रक्षण करणारे पोषण करणारे सर्व काही आहात तर सर्वत्र शांततामय वातावरण असावा, कुठेही अनिष्ट वाईट अशा प्रकारचं वातावरण नसावं. म्हणून या रथयात्रे प्रसंगी सुद्धा सूर्याच्या सह असणारे हे सगळे नवग्रह जे आहेत त्या नवग्रहांचीही तृप्तता करावी, प्रसन्नता प्राप्त करावी असं वर्णन या ठिकाणी केलं. नवग्रहांना हवनाच्या द्वारे आहुतीच्या द्वारे प्रसन्न करावं, त्यांना जो जो जे हविर्द्रव्य प्रिय आहे ते अग्नीच्या माध्यमातून या नवग्रहांपर्यंत पोचवावं, म्हणजे कुठल्याही प्रकारचं अरिष्ट किंवा अनिष्ट निर्माणच होत नाही. वाईट दूर करण्यासाठी या ग्रहांची जी संतुष्टता आहे ती या ठिकाणी म्हणली की त्यांना जे आवश्यक आहे ते द्यावं, त्यांना जे हविर्द्रव्य प्रिय आहे ते अग्नीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचवावं. यापेक्षा माणूस जास्त काही देऊ शकत नाही की हेच का द्यावं असा एक प्रश्न निर्माण होतो. हे का द्यावं प्रश्न निर्माण होतो, माणसाच्या मनातले प्रश्न कधी संपतच नाही की ग्रहांना हे कसं काय पोचेल, ग्रहांना हे का द्यावं, अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होतात की आम्ही जे अग्नीच्या मुखात देणार आहोत किंवा हा यज्ञ प्रज्वलित होतो अग्नी प्रज्वलित होतो आणि त्याच्या मुखात द्यायचं आहे, मग ते त्या त्या ग्रहापर्यंत कसं पोचणार. मुळातच हा तत्वत मुद्दा आहे, तत्वत आहे, अग्नी तत्व आहे, सूर्य हे सुद्धा तत्व आहे, त्या त्या तत्वांना असणारे जे काही या गोष्टी आहेत त्या माध्यमातून पोचणं आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत चोखा मेळा यांची अभंग रचना, संगीत राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं हे पद. पदरचना आणि संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत, वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला पाचवा श्लोक आपण बघणार आहोत. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयाची, विकारे घडे हो जनी सर्व छिची. हे सगळे मनाचे श्लोक प्रासादिक असून इह आणि परलोक साधून देणारे आहेत. या श्लोकात समर्थ मनाला सांगतात, पाप संकल्प सोडून दे आणि सत्य संकल्प धर. मन सारखं संकल्प करीतच असतं, काही ना काहीतरी मनाचा तो स्वभाव आहे. कोणता संकल्प करण्यात जीवाचं हित आहे, कोणत्या संकल्पात अनहित आहे हे जाणून घेतलं पाहिजे. पाप संकल्प म्हणजे दुसऱ्याला त्रास पीडा देण्याचा कोणताही संकल्प. काही मंडळी हेतुपुरस्सर दुसऱ्याला नानापरीने पीडा देत असतात. शारीरिक पीडा नसली तरी दुसऱ्याला कठोर बोलणं, टोचून बोलणं, जिव्हारी लागेल असे शब्द, अशी दृष्टी, रोखून भेदकपणे पाहणं, या लहान गोष्टी वाटल्या तरी त्या दुसऱ्याला अत्यंत त्रासदायक होतात. मुद्दाम कोणाला पीडी दिली नाही, त्रास दिला नाही, तरी कळत न कळत अशी कृती घडते की ती दुसऱ्याला वर्मी लागते. किती काळ गेला तरी ते मर्मभेदक बोलणं, ती दृष्टी विसरली जात नाही. ज्ञानेश्वर महाराजाने ज्ञानेश्वरी ज्ञान अज्ञानाची लक्षणं सांगताना अत्यंत बारकाईनं ह्याचं वर्णन केलेलं आहे. समर्थांच्या दासबोधातही बऱ्याच सूचना केलेल्या आहेत. देह मी या अज्ञानाच्या पोटी मी मला माझं हा स्वार्थ येतो आणि मग पाप आपोआप घडत जातं. पाप संकल्प सोडायचा असेल तर प्रयत्नपूर्वक सत्यसंकल्प धरायला पाहिजे. सत्यसंकल्प म्हणजे आत्मा परमात्मा यासंबंधीचा संकल्प. मन सत्यसंकल्प करू लागले की पापसंकल्प हळूहळू कमी व्हायला लागतात. दुष्ट विचार चांगल्या विचारानं घालवायचे. पापकर्म कमी करायचं तर पुण्यकर्माकडे जागरूकपणे लक्ष पुरवलं पाहिजे. दुसऱ्याला पीडा न देणं ही नकारात्मक बाजू झाली, पण त्या उलट आपण दुसऱ्याला आनंद कसा देऊ शकू हे कटाक्षानं पाहायला पाहिजे. प्रत्येक कृतीमागचा हेतू महत्त्वाचा आहे. कोणत्या हेतूने आपण काय करतो ते पाहायला पाहिजे. परमार्थात कृतीपेक्षा हेतूला महत्त्व आहे. अणुरेणूत राम भरून आहे असं म्हणत असताना आपण व्यवहारात कसे वागतो पहा बरं. जड चेतन प्रत्येक वस्तूत राम आहे याचं भान राहतं का ते पाहावं. हृदयस्थ राम आपल्या प्रत्येक कृतीकडे, मनातील सूक्ष्म विचारांकडे लक्ष ठेवून असतो याची जाणीव असते का आपल्याला. जर असेल तर वेडेवाकडी कृती हातू द्याच, पण वेडावाकडा विचार देखील मनात येणार नाही. मनात येणारा विचार इतरांना समजला नाही तर हृदयस्थ परमेश्वराला निश्चित समजतो याचं भान ठेवायला पाहिजे. मनात देखील कोणाच्या अनहिताचा विचार आला तर ते पाप आहे. ती पापबुद्धी पापसंकल्प सत्यसंकल्पानं दूर करायचा. सदा सर्वदा रामसन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. रामाच्या भीतीनं पापसंकल्प टाळण्यापेक्षा रामाची कृपा व्हावी म्हणून सत्यसंकल्प जीवी धरावा. त्यात जीवाचंच अंतिम कल्याण आहे. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, हे समर्थ वचन. अखंड नजरेसमोर राहावं आणि मनाचा प्रत्येक संकल्प सत्यसंकल्पच होईल अशी खबरदारी घ्यावी. आपण दिवसभर शब्दस्पर्श रूप रसगंध हे नाना विषय भोगत असतो. त्या त्या विषयाच्या स्मरणाने आपली वृत्ती विषयाकार होत असते, बहिर्मुख होते. ती वृत्ती अंतर्मुख आत्माकार व्हावी हा विषय मी भोगतो असा विचार सोडून अलिप्तपणाने सोहमभावात राहावं. ज्या अधिष्ठानावर हा देह चालतो बोलतो त्या अधिष्ठानाकडे लक्ष असावं. ज्याच्यासाठी आपण जीवनभर कष्ट केले तो पंचमहाभूतात्मक देह अंतकाळी नाश पावणार आहे हे लक्षात आलं नाही आणि सतत विषयामागे धावण्यात जीवन गेलं तर जगात आपली छितू होते हे ध्यानी असावं. हरिओम तत्सत. श्रीराम.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: नमस्कार श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे तुमचं सहर्ष स्वागत करते. मिलिंदादा नमस्कार.
4: नमस्कार.
3: मुझे अपनी शरण लेलो नाथ या गाण्याबद्दल तुम्ही सांगताय. आजचा हा तिसरा एपिसोड आहे आणि या गाण्याची शेवटची दोन कडवी काय आहेत ते ऐकण्याची आम्हाला खूपच उत्सुकता आहे, तर आम्हाला सांगा.
4: नक्की. चौथं कडवं आहे,
3: हा
4: दिखता है जो जगत सब माया,
3: हा
4: भासमान ब्रह्मांड ये सारा, देख न पाऊं आंखों से पर अभिव्यक्ति है खेल तुम्हारा, अनुभूति से समझना है सब, पढ़नी है अंतर की किताब,
3: वाह
4: मुझे अपनी शरण ले लो नाथ.

0: आहात?
1: पहिल्या तीन कडव्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने एकच धागा असलेलं ज्ञान आपल्याला सांगितलं. चौथ्या कडव्यापर्यंत येता येता आपल्याला असं दिसतं की माया म्हणजे काय याचं वर्णन इथे आपल्याला या कडव्यात नाथांनी केलेलं दिसतं. दिखता है जो जगत सब माया, भासमान ब्रह्मांड ये सारा. ही कॉन्सेप्ट केवढी उलथापालथ करणारी आहे, कारण जे जे डोळ्याला दिसतं, दिसणे ही प्रक्रिया फक्त डोळ्यांचीच नाहीये. तर आपण म्हणतो ना, ऐकून बघ, खाऊन बघ, स्पर्श करून बघ किंवा वास घेऊन बघ, ह्याच्यात बघण्याची क्रिया म्हणजे महसूस करणे, असं हिंदीमध्ये आपण म्हणतो त्याला.
0: किती छान, हे लक्षात नव्हतं आलं दादा.
1: तर पाचही तत्व ही बघण्याची क्रिया करतच असतात, म्हणजे जाणीव होणं त्या गोष्टीची. तर ज्या ज्या गोष्टींनी आपण जाणीव करून घेत असतो पंचतत्वांच्या माध्यमातून, ते सगळं जगत बदलणार असल्यामुळे माया या सदरात मोडतं. जे आज आहे तसं ते उद्या राहत नाही. आज आणि उद्या या शब्दामध्येच बदल आहे.
0: हो, खरंच
1: हो ना. तर आज मध्ये जी गोष्ट उद्या असताना परिवर्तनशील आहे, ती माया म्हणजे परिवर्तनशील या अर्थाने तिचं रूप आहे. सगळं मायेचंच साम्राज्य असल्यामुळे हे जे ब्रह्मांड आहे ते पण मायेचं शक्ती रूप आहे. तर ब्रह्मांड सुद्धा भासमानच आहे. नाथ म्हणतात की ब्रह्मांड म्हणजे ब्रह्म मध्ये बृह धातू आहे. तर बृह म्हणजे पसरणे. तर प्रत्येक गोष्ट ही प्रसरण पावतीये, ती एकमेकांपासून लांब जाते म्हणजेच प्रसरण पावते. हो की नाही? तर हे युनिव्हर्स आहे म्हणजे ही ब्रह्मांड आहे, ती एकमेकांपासून प्रसरण पाहून लांब जातात आणि ती अजून पसरतायत पसरतायत पसरतायत. एक ब्रह्मांड एवढं प्रचंड आहे, अनंत आहे, अशी अनंत ब्रह्मांड आहेत, ती एकमेकांपासून दूर जातायत आणि तरी ती स्पेस काही कमी होत नाही. म्हणजे ती जी वेकंट स्पेस ज्याला आपण म्हणतो ती अनंत आहे. तर हे मोजण्याच्या पलीकडचं असं जे ब्रह्मांड आहे ते पण भासमानच आहे, ते रियालिटी मध्ये नाहीच आहे. ब्रह्मांडांच्या पलीकडे जे आहे ते म्हणजे मी आहे, याची जाणीव आपल्याला करून घेणं म्हणजे आत्मज्ञान मिळवणं आहे. तर ज्या ज्या गोष्टी दिसतायत त्या कधीतरी नष्ट होणार आहेत, याची जाणीव जर मनामध्ये असेल तर त्या गोष्टींचा लोभ, त्या गोष्टींबद्दलचा मोह, त्या मिळाल्या तर त्याच्याबद्दल येणारा माज, आणि त्या जर नाही मिळाल्या तर त्याच्याबद्दल होणारा क्रोध, आणि दुसऱ्या कोणाला मिळाला तर त्याच्याबद्दल येणारी ईर्ष्या. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा शत्रू म्हणजे रिपू म्हणतो आपण त्याला, षड रिपू म्हणजे सहा शत्रू च्या कचाट्यात आपल्याला सापडायचं नसेल तर ही माया आहे. आणि हे सगळं भासमान आहे, परिवर्तनशील आहे, आणि जे परिवर्तनशील आहे ते कधीही आपल्याला पकडून ठेवता येणार नाही कायमचं. याची सतत जाणीव मनामध्ये ठेवली तर स्थितप्रज्ञता येईल वैराग्यामुळे. तर वैराग्य ही फार महत्वाची गोष्ट आपल्याला इथे या गाण्यामध्ये पण दिसते, जिथे शब्द वैराग्य वापरलेला नाहीये. पण वैराग्य ही मनाची स्थिती आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टींबद्दल मोह नाहीये. तिथे ती गोष्ट वापरणं गरजेचं असेल तर ती नम्रपणाने वापरली, त्याबद्दल ग्रॅटिट्यूड दाखवला आणि त्याचं काम संपल्यानंतर तेवढ्याच ग्रॅटिट्यूडनी तिच्यापासून आपण अलिप्त किंवा विभक्त झालो. आणि ती आपल्या स्वार्थासाठी न वापरता गरजेपुरती वापरणं हा फार महत्वाचा भाग आहे तिथे. याच्यातनं मन वैराग्य भाव जागृत करतं आणि वैराग्य भावामुळे तुमच्या मनात षड्रिपूंच्या माध्यमातून सुख दुःख आणि इतर भावभावनांचा जो कल्लोळ निर्माण होत असतो तो होत नाही, त्यामुळे मन स्थितप्रज्ञ होतं,
0: डिटॅच होतं.
1: डिटॅच होतं. स्थितप्रज्ञ मन असेल तर ते नीट विचार करू शकतं आणि नीट आचरण करू शकतो माणूस, आणि त्यामुळे योग्य दिशेने आपला संपूर्ण प्रवास घडतो. म्हणून त्यांनी म्हटलंय की जे काही दिसतंय जगामध्ये ते सगळं माया आहे म्हणजे परिवर्तनशील आहे, आणि भासमान आहे म्हणजे आत्ता आपल्या हाताशी लागलंय असं म्हणेपर्यंत ते नाहीश झालेलं, निसटून गेलेलं आहे. देख ना पाहू आँखों से पर अभिव्यक्ती है खेल तुम्हारा. हा इतका सुंदर मुद्दा नाथांनी त्या दोन ओळीमध्ये मांडलेला आहे की आपल्याला परमेश्वर, देव, भगवान या शक्ती स्वरूप आहेत हे माहिती आहे. तर शक्ती आपल्याला दिसत नाही, त्याचं दर्शन होत नाही, मग ते आहेत की नाही आपल्याला कळत नाही, पण जर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं जे अभिव्यक्त होणारं आहे, म्हणजे आता मी बोलतोय तुम्ही रिॲक्ट करताय, यासाठी जी एनर्जी लागते ते म्हणजे त्याचं अभिव्यक्त होणं आहे. परम शक्तीचं अभिव्यक्ती कुठल्या माध्यमातून होते तर आपल्या ऍक्शन मधनं होते, आपल्या बोलण्यातनं होते. आजूबाजूला जे जे काही घडतंय त्याच्यामध्ये जी ऊर्जा वापरली जाते ती ऊर्जा म्हणजे त्याची अभिव्यक्ती आहे. तर बल्ब लागला, आपण बटन दाबलं आणि बल्ब मधनं प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचला पडला, तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी दिसत नाही, पण इलेक्ट्रिसिटीतनं अभिव्यक्त झालेला प्रकाश आहे बल्ब मधनं. भौतिक बल्ब आहे आणि त्याच्यातनं सूक्ष्म असलेला प्रकाश जो आहे ती त्याची अभिव्यक्ती आहे. तर परमेश्वर कुठे आहे? तर प्रत्येक गोष्टीतनं तो व्यक्त होतोय आणि तो अतिशय प्युअरेस्ट फॉर्म मधनं व्यक्त होतोय. याची जाणीव आत्मज्ञानी व्यक्तीला होते, म्हणून त्याला जळी स्थळी काष्टी कणाकणामध्ये परमेश्वर दिसतो. म्हणजे एखाद्या छोट्या बेडकाच्या डराव डराव या मधनं पण परमेश्वर अभिव्यक्त होतोय. रातकिड्यांच्या किरकिरी मधनं पण तो अभिव्यक्त होतोय. पासून प्रत्येक गोष्टीमध्ये जिथून हालचाल आहे, जिथे जिथून आवाज किंवा ध्वनी व्यक्त होतोय, ऍक्शन व्यक्त होतीये, इमोशन व्यक्त होतंय, त्याच्यातनं परम तत्व व्यक्त होते. ते व्यक्त झाल्यामुळे त्याचं दर्शन त्या व्यक्त होण्यातनं होतंय ह्याची जाणीव ज्ञानी माणसाला होते. अज्ञानी माणूस काय म्हणतो की मला शंकर म्हणजे कसा, की त्याला तिसरा नेत्र आहे, तो निळा आहे, त्याचा घसा पशी पण निळसर काळपण पण आहे, निळकंठ आहे, हातात त्रिशूळ आहे, नाक गळ्यात आहे, वगैरे वगैरे, अंगाला भस्म लागलंय, हे त्याचं प्रातिनिधिक किंवा सिम्बॉलिक प्रतिनिधित्व आहे. शिवाचं जे वर्णन आहे ते चित्रकारांनी किंवा शिल्पकारांनी शिल्पात किंवा चित्रामध्ये मांडण्याचा भौतिक प्रयत्न केलेला आहे, म्हणून तो तसा नाहीये. तो व्यक्त कसा होतो? तो अव्यक्तातन व्यक्त होतोय. आपल्याला माहिती आहे की परम तत्व जे आहे ते इतकं सूक्ष्माती सूक्ष्म आहे की ते त्याची कोणाशी तुलना करू शकत नाही. त्याला रंग रस रूप वास काहीही नाही, स्पर्श काही नाही, निरवयव आहे, म्हणजे काहीच त्याला अवयव नाहीत असं आहे. निर्गुण आहे म्हणजे कसले गुण नाही, कारण गुण आले की त्याला रंग रूप सगळंच आलं, पाच तत्वाचे गुण आले त्याला, आणि गुण आले म्हणजे अवगुण पण आले. तो अव्यक्तच असल्यामुळे त्याला गुण आणि अवगुण दोन्ही नाहीत असं आपण एकीकडे म्हणतो. मग जे जे काही या जगतामध्ये व्यक्त होतंय ते त्याची अभिव्यक्ती आहे याची जाणीव सतत ठेवायची, म्हणजे ऑटोमॅटिकली आपण त्याचं प्रत्येक क्षणी दर्शन घेतोच आहोत. अनुभूती से समजना है सब, पढनी है अंतर की किताब. किती सुंदर सूक्ष्म ज्ञान त्यांनी याच्यात दिले,
0: फार सुंदर लिहिलं
1: आहे की नाही. जे काही अनुभवायचं ते अनुभूतीतनं अनुभवायचंय, ते विद्वज्जड शब्दांमधनं अनुभव किंवा त्याची अनुभूती घेऊ शकणार नाही. आपण कितीही पुस्तकं वाचली तरी परमेश्वर समजणारच नाही, तो कसा अभिव्यक्त होतोय ते समजणारच नाही. तुम्हाला सूक्ष्म नजर असेल तर तुम्हाला सूक्ष्मत्व
0: कळू शकेल. आणि हे किती छान आहे, अंदर की किताब.
1: हा,
0: म्हणजे बाहेरची पुस्तकं वाचून पांडित्य असून काही त्याचा फायदा नाही.
1: नाही, कारण की ज्ञान ही शक्ती आहे. शक्ती म्हणजे ऊर्जा आहे. ऊर्जा ही अग्नीचं स्वरूप आहे आणि अग्नी शरीरामध्ये जळतोय त्याला पुरम उष्यती इति असं म्हटलंय. या शरीराच्या पुरामध्ये जो उष्णता निर्माण करणारी ऊर्जा आहे, उष्णमय ऊर्जा अशी जी आहे, ती म्हणजेच तो पुरुष असं म्हटलेलं आहे, पुरुष आणि प्रकृतीतला. तर ज्ञान हे त्या ऊर्जेतनच येतं, तर ती ऊर्जा आतमध्येच आहे. सगळी लायब्ररी आपण जे म्हणतो, सगळं ज्ञान जे आहे ते आतमध्येच आहे, बाहेर नाहीये. आतलं ज्ञान आपण लिखाणामध्ये पुस्तकांवरती लिहिलं छापलं ते आपण वाचतोय आणि आपल्याला वाटतं हे सगळं बाहेरचं ज्ञान आहे, नाही. ते सगळं आतून आलेलं ज्ञान आपण बाहेर व्यक्त केलेलं आहे. अनुभूतीनी समजून घ्यायचं असेल तर डोळे मिटून पाचही खिडक्या आपल्या ज्या शरीराच्या आहेत, नाक कान तोंड डोळे आणि त्वचा, या ज्या पाच खिडक्या बाहेर उघडतात सारख्या भौतिक जगामध्ये, आणि भौतिक जगातल्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी त्या उपभोगण्यासाठी या पाचही खिडक्यातनं मन बाहेर पळत असतं, तर ते पळवू न देता या खिडक्या बंद करून मनाला आतमध्ये बंद केलं तर आतली संपूर्ण लायब्ररी ज्ञानाची उघडलेली आहे, ती वाचायला सुरुवात करेल मन, आणि त्याच्यातनं त्याला दिव्यानुभूती येईल. आणि ती दिव्यानुभूती म्हणजे तो स्वतःच आहे, हेच आत्मज्ञान त्याला होईल. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये ते सांगितलं की जीव आणि ब्रह्म वेगळे नसून जीव हाच ब्रह्म आहे. ब्रह्म सत्य आहे म्हणजे ते एकसंध आहे. जगन मिथ्या, मिथ्यामध्ये मिथ म्हणजे जुळून आलेलं आहे, हे जगत सगळं जुळून आलेल्या गोष्टींनी तयार झालेलं आहे, म्हणून ते एकमेकांपासून विभक्त होणार आहे, म्हणून ते मिथ्या म्हणजे खोटं नाही, जुळून आलेलं आहे ते विभक्त होणार आहे. ब्रह्म जुळून आलेलं नाही, ते आहेच आणि एकसंधच आहे, त्यामुळे ते कधी विभक्त होणार नाही. तर जीवाला ह्याची जाणीव होणे हीच आत्मज्ञानाची महत्वाची पायरी आहे. आणि शेवटच्या कडव्यामध्ये त्यांनी त्या सगळ्याचं सोल्युशन दिलेलं आहे की शांती कशी मिळवायची, मिळवायची असेल तर काय करायला पाहिजे, अननेसेसरी इच्छा निर्माण नाही केल्या तर तुमच्या सगळ्या कशा जरुरत ज्या आहेत त्या पूर्ण होतात, आणि निरपेक्ष राहिला तर आसक्तीवरती मात कशी होईल, असं त्या कडव्यामध्ये सुंदर सांगितलेलं आहे. तर जी लोगे सद्भाव में जब तुम पाओगे तब शांती निरंतर, चाहत की गर छोड़ दे चाहत, पूरी करे वो तेरी जरूरत, हर क्षण हो निरपेक्ष भाव तो आसक्ती पे होगी मात. तर आपलं जे जीवन जगतोय ते सद्भाव या व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सीनी आपण जगलो, म्हणजे सतत मनामध्ये सद्भाव, सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांचं उत्थान व्हावं हे मनात ठेवून आपण विचार करून वागलो बोललो तर मनामध्ये शांतता निर्माण होईल, ईर्ष्या किंवा शेड्रीपूंचा तिथे संबंध राहणार नाही. चाहत की गर छोड दे चाहत, म्हणजे इच्छा, वॉन्ट, मनामध्ये सतत इच्छा तयार होत असते, हे पाहायला पाहिजे, हे पाहिजे पाहिजे, ते जर सोडून दिलं तर तुमच्या सगळ्या गरजा ज्या आहेत त्या सहजपणाने पूर्ण होतील.
0: काय सुंदर लिहिले हो,
1: हो.
0: चाहत की गर छोड दे चाहत, एवढी मास्टरी आहे सगळ्या शब्दांवरती, कमाल कमाल.
1: पूरी करे वो तेरी जरूरत, तुमच्या सगळ्या गरजा ज्या आहेत त्या ते ऑटोमॅटिक पूर्ण करेल. हर क्षण हो निरपेक्ष भावतो, प्रत्येक क्षणी जर तुम्ही कुठल्याही अननेसेसरी अपेक्षा न ठेवता कृती केलीत तर आसक्ती जी तुमच्या मनात निर्माण झालेली असते त्याच्यावरती तुम्ही विजय मिळवाल, आणि तो मिळवला की सगळ्याचा कंट्रोल तुमच्या हातात येतो.
0: खूपच छान होतं शेवटचं कडवं. मला काय आवडलं की नुसत्याच सगळ्या गोष्टींचं वर्णन केलं असं नाही तर त्याच्यावरचा उपाय पण सांगितलाय, कसं राहायला पाहिजे, आचरण कसं पाहिजे. श्रोते हो, तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन, त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
2: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
3: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
2: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

संत मीराबाई यांची भक्तिरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर राजेश दातार.

श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राजेश दातार.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
0: ऐकूया कवी सुधांशू यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ. देवघरातला उंदीर मनुष्यवाणीत बोलला ह्याचं राजेसाहेबांना खूप आश्चर्य वाटलं. हा चमत्कार राजवाड्यातल्या सर्वांनी अगदी प्रत्यक्ष अनुभवला होता. राजेसाहेबांनी स्वामींना विनंती केली की स्वामी थोडा फलाहार घ्या, दुग्धप्राशन करा, इथेच विश्रांती घ्या. आपण राजवाड्यातच राहिलात तर मला आपली नित्य पूजा करता येईल. स्वामी काहीच बोलले नाहीत. त्यांनी राजाकडे नुसतं पाहिलं आणि ते उठले. त्यांच्या पाठोपाठ राजा उठून उभा राहिला. स्वामी चालायला लागले. राजा आणि त्याचा परिवार स्वामींपाठोपाठ चालू लागला. स्वामी विहिरीपाशी आले आणि तिथेच आसन मांडी घालून बसले. इतक्यात महाराजांचा एक सेवक हातात सोन्याचा चौफोला घेऊन आला. त्यात लवंग वेलदोडे होते. स्वामींनी सोन्याचा चौफोला सेवकाकडून मागून घेतला. राजाला आनंद झाला. त्याला वाटलं महाराज आता लवंग वेलदोडे खाणार. परंतु काय झालं तर स्वामींनी तो सोन्याचा चौफोला विहिरीत भिरकवून दिला. राजाच्या परिवाराला वाईट वाटलं. राजाच्या मनात सुद्धा क्षणभर विचार आला की स्वामींनी सोन्याचा चौफोला विहिरीत टाकायला नको होता. परंतु राजा काहीच बोलला नाही. रात्री स्वामी राजवाड्यात झोपायला जायच्या ऐवजी विहिरीपाशी बसून राहिले. राजाला कळेना काय करावं. पहाटे राजा पुन्हा विहिरीशी आला. स्वामी आसन मांडी घालून बसलेलेच होते. राजाने स्वामींना वाकून चरण स्पर्श केला. स्वामींनी राजाकडे बघितलं आणि सांगितलं, सेवकाला सांगून पोहरा आण आणि विहिरीत सोड. राजाने सेवकाला तशी आज्ञा केली. सेवकाने पोहरा विहिरीत सोडला आणि वर खेचला. आश्चर्य म्हणजे गाडग्यात पाणी नव्हतं तर कालचा सोन्याचा चौफोला होता. त्यात लवंग वेलदोडे तसेच कोरडे होते. तो चमत्कार पाहून राजेसाहेबांना आश्चर्याचा धक्काच बसला. आपल्या मनात आलेला विचार स्वामींनी बरोबर ओळखला. म्हणून स्वामी राजवाड्यात विश्रांतीसाठी न येता विहिरीशी आसन मांडी घालून बसले ह्याची राजाला जाणीव झाली आणि पश्चात्तापाने राजा पोळला गेला. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी अनुभवाने सांगतो की लोक देवाची नित्य पूजा करतात, परंतु देव प्रत्यक्ष ब्रह्मांड व्यापून आहे ह्याची त्यांना खात्री वाटत नाही. ह्या विश्वात एका भगवंताखेरीज काहीही शाश्वत नाही ह्या निश्चित विचाराशी दृढ झालेली माणसं फार थोडी असतात. आश्चर्य याचं वाटतं की देवाचा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवून सुद्धा देवविचारांशी ही माणसं दृढपणे उभी का राहत नाहीत हेच मला कळत नाही. प्रपंचात कष्टमय आयुष्य काढत आनंद मानणारी माणसं देव अतिशय सुलभ असूनही हा आनंद का लुटत नाहीत हे माझं खरं तर तुमच्यापाशी गाऱ्हाणं आहे. तुम्ही तरी देव आनंद लुटा ना.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00. याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 18 जुलै. साक्षित्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा नाही. देहबुद्धी आहे तोवर, म्हणजे मी देही आहे ही भावना आहे तोपर्यंत काळजी राहणारच. काळजी मनातून असते. जोवर संशय फिटत नाही, परमेश्वराचा आधार वाटत नाही, तोवर काळजीही मनाला सोडत नाही. कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच आहे. पैसा किती मिळेल हे त्यावरून सांगता येईल. भगवंताकडे किती कल आहे हे सांगता येईल, पण भगवंताची प्राप्ती होईल की नाही हे सांगता येणार नाही. मनुष्य जन्म येऊनही भगवंताची प्राप्ती नाही झाली तर जीवाचं फार नुकसान आहे. भगवंताच्या प्राप्तीची मनापासून तळमळ लागायला पाहिजे. एकदा का अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो आणि कोणी संत भेटला की निवांत होतो. संत आपल्यावर येणारी संकट नाहीशी करत नाहीत तर त्या संकटांची भीती नाहीशी करतात. संकटापेक्षा संकटाची भीतीच आपल्याला घाबरवून सोडते. आपल्याला जे कळलं ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या हा संतांचा एकच हेतू असतो. संत विषयावर मालकी गाजवतात. जगाला जिंकणं एक वेळ सोपं, पण स्वतःला जिंकणं कठीण आहे. संत स्वतःला जिंकून जगात वावरत असतात. संत साक्षित्वाने जगात राहतात आणि साक्षित्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा होत नाही. संतांच्या संगतीत राहून, त्यांच्या आज्ञेत राहून आपण आपल्या मनातले सर्व संशय नाहीसे करावेत. वास्तविक संतांच्या आज्ञेचं एकनिष्ठपणाने जो पालन करतो त्याचे संशय आपोआप दूर होतात. जोवर संशय आहे तोवर असमाधान आहे. समाधान हे आपलं आपल्यालाच घ्यायचं असतं. म्हणून ज्याला समाधानी राहायचं आहे त्याने फार धडपड करू नये. जशी स्थिती येईल त्या स्थितीत समाधानात राहावं. कचेरीचे विचार आपल्याबरोबर घरी आणू नयेत, ते तिथेच ठेवावेत. घरातलं वातावरण शुद्ध आणि निःसंशयाचं असावं. भोळेपण एक प्रकारे चांगलं, ती भाग्याची गोष्ट असते. जो योगभ्रष्ट असतो त्याच्या अंगी भोळेपण असतं, जसं कल्याण स्वामींच्या अंगी होतं. झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच खरा आनंद आहे. पण ते विसरणं कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आलं पाहिजे. म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनतं. त्यावेळी शरीरसुद्धा बरं राहायला आनंद हे फार मोठं औषध आहे. हसावं, खेळावं, लहान मुलात मिसळावं, थट्टा विनोद करावा, काहीही करावं, पण आनंदात राहावं. ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्याच जन्माचं सार्थक झालं. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे. ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचं स्मरण होय. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

श्रोते हो, ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुरेश हळदणकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00। मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज 10:00, याचं पुनःप्रसारण 5:00।

भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत, वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

ऐकूया संत कान्हो पात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत वेदांमधील वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक, निर्मिती श्री राजेश खेले, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आता ऐकूया वेद आणि वेदातील विज्ञान या विषयावर ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक यांचं व्याख्यान.
1: बंधू भगिनींनो, आपण सगळे ज्ञानपिपासू लोक आहात. आपणाला मी आज वेदांमध्ये काय काय आहे ते सांगणार आहे. आधीच्या व्याख्यानामध्ये वेदामध्ये खगोलशास्त्र किती भरलेलं आहे आणि ते आजच्या आधुनिक सायन्सशी किती मिळतं जुळतं आहे हे मी दाखवून दिलं. काही बाबतीत आजच्या सायन्सपेक्षा सुद्धा वैदिक कालमापनशास्त्र प्रगत आहे हे कालच्या व्याख्यानातून मी तुम्हाला सांगितलं. आज आपण इतर शास्त्रांचा विचार करू. त्यात पहिल्यांदा आपण आरोग्यशास्त्र किंवा वैद्यकशास्त्र याचा विचार करू. वेद म्हटलं की नुसते मंत्र किंवा देवतांचे जप अशी जी कल्पना ही चुकीची आहे. वेदामध्ये मंत्र आहेत, पण त्या मंत्रचा अर्थ मननात त्रायते इति असा अर्थ आहे. म्हणजे ज्याचं मनन केलं, चिंतन केलं तर आपलं रक्षण होतं, त्याला मंत्र असं म्हणायचं. ही मंत्र या शब्दाची व्याख्या आहे. आणि खूप मोठा आशय अगदी थोड्या शब्दात एकत्र गुंफणं म्हणजे मंत्र निर्माण करणं असं आहे. आता शांतीमंत्र वेदात आहेत. त्यातला एक शांतीमंत्र जो नेहमी वापरला जातो तो ओम स्वस्तिन इंद्रो वृद्धश्रवा स्वस्तिन पूषा विश्वयेधा स्वस्तिनो बृहस्पतिर्दाताजू असा मंत्र आहे तो. हा जो सगळा मंत्र आहे आपण अथर्वशीर्षाच्या आधी तो मंत्र म्हणतो. हा नुसता मंत्र म्हणजे काही देवतांचं पूजन किंवा देवतांना अभिवादन असा तो प्रकार नाही आहे. या ज्या देवता आहेत या चार नक्षत्रांच्या देवता आहेत. आणि या चार नक्षत्राच्या देवता म्हणजे ती नक्षत्र खगोलशास्त्रातले जे महत्वाचे बिंदू म्हणजे दक्षिणायन आरंभ बिंदू, उत्तरायण आरंभ बिंदू, वसंत संपात आणि शरद संपात ही ते असलेल्या नक्षत्रांच्या देवतांना वंदन केलेलं आहे. आणि तू आम्हाला चांगला हो अशी विनंती आहे. मी वर्षभर आमचं आरोग्य चांगलं राहावं अशी ती विनंती केलेली आहे. पण ह्या मंत्राचा नेमका अर्थ लोकांना कळला नाही, पंडितांना सुद्धा कळला नाही, माझ्या सुदैवाने मला तो कळला. ह्या ज्या चार देवता आहेत म्हणजे इंद्र, बृहस्पती, पूषा, ह्या सगळ्या देवता म्हणजे त्यांची नक्षत्र ही एकमेकापासून 90-90 अंशांवर उपस्थित आहेत. म्हणजेच आत्ता सांगितलेले चार बिंदू वसंत संपात, शरद संपात, दक्षिणायन आरंभ आणि उत्तरायण आरंभ यावरची ही नक्षत्र आहेत आणि त्यांच्या देवांना वंदन आहे. आणि म्हणून चारही मुद्दे हे जर बरोबर असले म्हणजे वसंत संपाताचा बिंदू जर चांगला असेल, शरद संपाताचा बिंदू चांगला असेल, दक्षिणायन आरंभ म्हणजे वर्षा ऋतू चांगला असेल आणि शिशिर आरंभ म्हणजे थंडी चांगली असेल तर वर्षभर मानवांना आणि एकूण सगळ्या प्राण्यांना चांगली जातात यासाठी ती विनंती आहे. आता त्यात इंद्राला पहिलं वंदन केलंय. इंद्र म्हणजे चित्रा नक्षत्राची देवता आणि इंद्र हा पर्जन्य देवता म्हणून प्रख्यात आहे. याचा अर्थ चित्रा नक्षत्रावर त्यावेळी पावसाळा चालू होत असे. म्हणजेच 22 जूनचा सूर्य चित्रा नक्षत्रात असायचा हे त्याचं मर्म आहे. आणि तो काळ इसवीसनपूर्व 6.5 ते 7.5 सहस्र वर्ष इतका मागे जातो. गणिताने हे काढता येतं. गणितात चूक व्हायला वाव नसतो हेही तुम्हाला सांगून ठेवतो. इतके अचूक काळ त्यातून काढता येतात. आता हा शांतीमंत्र लोकांचं आरोग्य चांगलं राहावं आणि पालनपोषण चांगलं व्हावं याच्यासाठी केलेलं आहे. आणि यातूनच पुढे मग वैद्यकशास्त्र निर्माण झालं. या वैद्यकामध्ये आज जे आजच्या वैद्यकशास्त्रामध्ये काही गोष्टी आहेत त्यासुद्धा वेदामध्ये आहेत असं आढळून येतं. अगदी सुरुवातीला सांगतो, अत्री ऋषींना खूप ताप आलेला होता आणि त्यावेळी अश्विनी कुमारांनी येऊन बर्फ वापरून त्यांचा ताप उतरवला असं विधान वेदामध्ये आहे. आज आपल्याला माहिती आहे, आम्ही डॉक्टर लोकच रुग्णांना सांगतो, ताप जर फार चढला मी साधारण 2 डिग्रीच्या वर जायला लागला तर डोक्यावर बर्फ ठेवावं किंवा सबंध अंगाला बर्फ लावावं आणि ताप उतरावा. आम्हाला वाटतं इंग्रजांनी ही गोष्ट आम्हाला शिकवली किंवा युरोपियन लोकांनी शिकवली, असं नाही आहे. वेदामध्ये हे ज्ञान भरलेलं आहे आणि वेदामध्येच हे उल्लेखित करून ठेवलेलं आहे. हे अतिशय महत्त्वाचं असं आहे, पण हे आम्ही समजून घेत नाही, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. साधारणपणे माझ्यासारखा मनुष्य जो वेदातलं विज्ञान लोकांपुढे आणतो त्यावर टीका करताना विरोधक असं म्हणतात की पाश्चात्यांनी शोध लावले म्हणजे तुम्ही म्हणता वेदामध्ये पण हे आहे. हे किती चुकीचं आहे हे सांगण्यासाठी मुद्दाम एक उदाहरण तुम्हाला देतो आणि भाषणाच्या ओघात आणखीन उदाहरणं येतीलच. वेदामध्ये उल्लेख आहे की चवान नावाचा एक ऋषी होता, तो म्हातारा झालेला होता, त्याला या अश्विनी कुमारांनी पुन्हा तारुण्य प्राप्त करून दिलं. आता तारुण्य प्राप्त करून दिलं म्हटल्यावर कुणालाही वाटेल मेकअप करून तरुण दिसायला लागला का काय, पण मेकअप करून ते तारुण्य दिलेलं नव्हतं. तर पुढे त्यांनी लग्न सुद्धा केलं, एक नाही दोन नाही कमीत कमी तीन मुलींशी लग्न केलं आणि तिघींनाही संसार सुख दिलं. हे स्पष्ट विधान ऋग्वेदामध्ये आहे. आजच्या काळात अगदी आज आता 15 डिसेंबर 2007 या तारखेला सुद्धा आजच्या प्रगत सायन्सनी कुठल्याही म्हाताऱ्या माणसाला पुन्हा तरुण केलेलं नाही. पण वेदामध्ये आहे याच्यावर आमच्याकडल्या शास्त्रज्ञांनी काम करायला पाहिजे असं मला वाटतं, पण ते काम करायला आमचे शास्त्रज्ञ तयार नाहीत. आमचे शास्त्रज्ञ फक्त परकीय शास्त्रज्ञांनी केलेल्या कामाची स्तुती करतात, स्वतः काही करत नाही असं नाईलाजाने म्हणावं लागतं. पण जे बोलतो ते सत्य आहे हेही तितकंच खरं. आता हा जो चव्हाण याला तारुण्य दिलं अश्विनी कुमारांनी, तसे आणखीनही काही चमत्कार म्हणण्यासारखे केले. मे अंध माणसांना त्यांनी पुन्हा दृष्टी मिळून दिली, हे अगदी स्पष्ट आहे. कमीत कमी तीन उदाहरणं वेदामध्ये नावासकट दिलेली आहेत. अंध माणसांना जशी त्यांनी दृष्टी मिळून दिली, तसं बहिऱ्या लोकांना पुन्हा श्रवणशक्ती प्राप्त करून दिली असं सुद्धा वेदामध्ये उद्धृत करून ठेवलेलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज अशा तऱ्हेचे प्रयोग झालेले दिसत नाहीत. अंध म्हणजे नुसता मोतीबिंदू म्हणजे कॅटरॅक्ट झाला असेल तर त्याचं ऑपरेशन करून पुन्हा दृष्टी येते हे बरोबर आहे, पण ह्याच्यामध्ये डोळा फोडला होता, एका बापानेच आपल्या मुलाचे डोळे फोडले होते असं स्पष्ट विधान आहे आणि त्यांना यांनी पुन्हा दृष्टी मिळून दिली. म्हणजे मग इथे प्रश्न येतो की सर्जिकली आय प्लांट केला की काय, मे दुसऱ्याचा डोळाच काढून बसवला आणि तो पुन्हा काम करायला लागला, इथपर्यंत मजल ह्या लोकांनी केलेली होती. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, या लोकांनी केवळ माणसांवरच प्रयोग केल्याचे नाही तर माणसांवर प्रयोग करण्यापूर्वी त्यांनी काही प्राण्यांवर सुद्धा प्रयोग केले होते असं दिसतं. एका ठिकाणी उल्लेख आहे की एका वांस गाईला त्या अश्विनी कुमारांनी पुन्हा दूध मिळवून दिलं. वांस गाईला दूध कधी येत नाही, पण ती दूध द्यायला लागली म्हणजे काहीतरी प्राण्यांवर सुद्धा प्रयोग करून औषधोपचार करून त्यांना नॉर्मल बनवलेलं होतं, स्वस्थ बनवलेलं होतं हे याच्यावरून दिसून येतं. आता चव्हाणाला जसं म्हटलं त्याला पुन्हा तारुण्य दिलं, आता हे पुरुषाचं उदाहरण आहे, मग बाईला तारुण्य देता येतं की नाही, तेही दिलेलं आहे. घोषा नावाची एक जरठकुमारी होती, मी म्हातारी होती पण तिचं लग्न झालेलं नव्हतं आणि तिला पुन्हा यांनी तरुण केलं अश्विनी कुमारांनी. तरुण केलं इतकंच नव्हे तर तिला जो त्वचा रोग होता तोही त्यांनी बरा केला, मी तिची त्वचा नॉर्मल झाली आणि त्यापुढे तिचं लग्न करून दिलं, पती मिळून दिला. इतकं तारुण्य त्या बाईला त्यांनी मिळून दिलं होतं. आत्ता मी सांगितलं गाईवर प्रयोग केला तिला दूध मिळून दिलं. तसं एका ठिकाणी उल्लेख आहे की एका वृक्काच्या तोंडी चिमणी सापडली होती आणि तिला सोडवलं अश्विनी कुमारांनी आणि जीवदान दिलं. आता माझा स्वतःचा अनुभव आहे की असं मांजर किंवा कुत्रा यांनी जर चिमणीला पकडलं तर त्या चिमण्या इतक्या घाबरतात, त्या भीतीमुळेच मरतात. ते मरण अश्विनी कुमारांनी टाळलं हे अगदी महत्वाची गोष्ट आहे. असा प्रयोग आजच्या सायन्समध्ये सुद्धा कोणी केलेला नाही. आणखीन एक महत्वाचा उल्लेख आहे, विश्पला नावाची एक राणी होती, एका लढाईत तिचा पाय तुटला. अगस्ती मुनींनी रातोरात अश्विनी कुमारांना आणवलं आणि तिला लोखंडाचा खोटा पाय बसवून दिला आणि दुसऱ्या दिवशी तिने युद्धामध्ये भाग घेतला. अतिशय महत्वाचा हा निर्देश आहे. मग वेदकाळापासून खोटा पाय तुटलेला पाय दुरुस्त करण्यासाठी किंवा त्याचं व्यंगन नाहीसं करण्यासाठी खोटा पाय बसवून देण्याची क्रिया वेदकाळापासून चालू आहे, पण हे कुणी आमचे लोक लक्षातच घेत नाहीत. आता तो पाय लोखंडाचा होता का काय माहीत नाही, तांब्याचा असेल, पितळेचा असेल, कुठल्या तरी धातूचा होता, एखादी लाकडाचाही असेल, पण खोटा पाय बसवला हे सगळ्यात महत्वाचं आहे. एका वेदांसंबंधी विचार करणाऱ्या परिषदेमध्ये असा विषय निघाला आणि त्यात मी हा मुद्दा सांगितला की तो लोखंड माहीत नाही असं म्हणता, प्राचीन भारताला माहीत नव्हतं असं म्हणता, पण लोखंडाचा पाय बसवला असा वेदात उल्लेख आहे. त्याच्यावर वाद झाला की ते लोखंड होतं की नाही. त्याच्यावर माझं म्हणणं लोखंड का तांबं हे महत्वाचं नाही, खोटा पाय बसून दिला हे महत्वाचं आहे. आज मी आता ही गोष्ट साधारण 1970 ते 1980 दरम्यानची आहे, त्यावेळी म्हटलं आज, पण आज म्हणजे 2007 डिसेंबर महिन्यात सुद्धा खोटा पाय बसवण्याची किमया एका रात्रीत पार पाडता येत नाही. वेदात स्पष्ट उल्लेख आहे की रात्री तिला पाय बसवला आणि तिने दुसऱ्याशी लढाईत भाग घेतला. आज आता मी स्वतः सर्जन आहे, ॲम्प्युटेशन मी पाय कापण्याचे ऑपरेशन मी केले. पाय कापल्यानंतर मी समजा बंदुकीच्या गोळीने त्याला इजा झाली आहे, बरा होण्यासारखा नाही, तर तो पाय तोडावा लागतो आणि मग खोटा पाय बसवून द्यायला लागतो. पण पाय तोडल्यानंतर त्याचा तो कोनिकल स्टंप व्हायला आणि खोटा पाय बसवायला आणि तो बसवून मनुष्य चालायला कमीत कमी 10 ते 12 महिने जावे लागतात. हे आज अगदी 2007 सुद्धा हे घडतं आणि इथे एका रात्रीत तिला पाय बसवला आणि दुसऱ्या दिवशी तिने लढाईत भाग घेतला. हे सर्जिकल टेक्निक इतकं प्रगत होतं हे यावरून आपल्याला दिसतं. आता हे मी ज्यावेळी मांडलं त्यावेळी मला जे गुरु म्हणून होते पु ग सहस्रबुद्धे, पुण्यातले मराठीचे नामवंत लेखक आणि टीकाकार, त्यांनी मला यावर आक्षेप घेतला. ते म्हणले, डॉक्टर तुम्ही म्हणताय विश्पला राणी होती, पण बरेचसे पंडित म्हणतात विश्पला ही घोडी होती. म्हणलं, सर तुम्ही जर ते घोडी म्हणत असाल तर मी मान्य करतो घोडी होती, पण ती घोडी होती हे मान्य केल्यानंतर त्यावरून जो निष्कर्ष निघेल तो तुम्ही मान्य करावा लागेल, चालेल का? ते आधी हो म्हणले. म्हणून मी सांगितलं की आज मी आता मी हे 1980 आधीची ही घटना आहे, पण आज 2007 सुद्धा कुठल्या घोडीचा पाय लढाईमध्ये जर तुटला किंवा जायबंदी झाला तर त्या घोडीला गोळी घालून ठार मारण्यात येतं. घोडीला खोटा पाय बसवण्याची कमया आजच्या सर्जननी सुद्धा दाखवलेली नाही. याच्यावरून एक लक्षात येतं की वेदकाळी घोडीला कृत्रिम पाय बसवून दिला होता, म्हणजे वेदकाळातलं सर्जिकल टेक्निक आजच्या सायन्सपेक्षा खूप पुढे गेलेलं होतं हे मान्य करायला पाहिजे. हे ऐकल्यावर पुग सहस्रबुद्धे म्हणले, नाही नाही मग आम्ही तिला राणीच म्हणतो घोडी म्हणून. या पंडितांची मतं कशी याच्यावरून दिसतं. आमचे सगळे भारतीय पंडित भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये सायन्स प्राचीन काळी प्रगत होतं हे मानायलाच तयार नाहीत. घोडीला खोटा पाय बसवला तर सायन्स फार प्रगत दिसतं, आजच्यापेक्षा जास्त प्रगत दिसतं, ते मानायला नाही. मग त्यापेक्षा आम्ही आपलं राणी मानतो. ही जी मनोवृत्ती आहे ही घातक आहे, एकूणच हिंदुस्थानच्या दृष्टीने आणि हिंदूंच्या दृष्टीने ती घातक आहे, ही टाळली पाहिजे. तेवढ्यासाठी सांगतो की त्यांनी शोध लावल्यावर तुम्ही म्हणता आमच्याकडे होतं असं नाही. आमच्या

केलेला आहे. तसा कृत्रिम डोकं बसवण्याचा प्रकार सुद्धा केलेला आहे. शिर बदललं. दध्यंग नावाचा एक ऋषी होता. काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये विकृती निर्माण झाली होती. काय विकृती त्याचा उल्लेख वेदामध्ये केलेला नाही, पण तो औषधोपचाराने बरा न होण्यासारखा काहीतरी रोग होता आणि म्हणून त्याच्यावर शल्यकर्म करायचं ठरलं. आणि ते करत असताना त्या दध्यंग ऋषीचं डोकं काढलं आणि तिथे घोड्याचं शिर बसवलं, अश्वशिर बसवलं आणि त्याच्या पुढे काम केलं असं वेदामध्ये म्हटलंय. त्याच्यापुढे आणखीन एक असा उल्लेख केलाय, ते अश्वशिर बसवल्यानंतर अश्वशिराच्या मुखातून दध्यंग ऋषीनी मधुविद्या अश्विनी कुमारांना शिकवली. आता घोड्याचं तोंड बसवलं तर घोड्याच्या तोंडातून बोलता येईल का हा एक मोठा प्रश्न इथे येतो. पण त्या घोड्याच्या तोंडातूनच तो बोलला असंही म्हणता येत नाही. अश्वशिर बसवण्याची किमया त्यांनी केली, ती यशस्वी झाली. म्हणून त्याचा अर्थ असा झाला की वेदामध्ये सांगितलेली मधुविद्या ही खरी आहे. काय आहे ती मधुविद्या? मधुविद्या अशी उपनिषदात असं म्हटलं आहे. मधुविद्या याचा अर्थ ईश्वर शक्ती. ईश्वर सगळ्या प्राण्यांमध्ये वास्तव्य करून असतो हे शिकवणारी ती मधुविद्या. आता अश्वाचं शिर माणसाला बसवलं आणि तिथे ते काम करायला लागलं. का लागलं? तर ईश्वर ही जी शक्ती आहे जी माणसाच्या शरीरात असते ती अश्वाच्या शरीरात सुद्धा असते. म्हणून याचं डोकं तिथे लावलं, तिथे त्या शक्तीने काम केलं. मग थोडक्यात हे ट्रान्सप्लांट ऑपरेशन केलं. ही विद्या दिली ती अश्वमुखातून दिली. याचा अर्थ अश्वाचं शिर लावल्यावर ते ऑपरेशन यशस्वी झालं, त्यातूनही विद्या प्राप्त झाली आणि जी आधी सांगितलेली विद्या त्याचं प्रमाण मिळालं असा अर्थ काढता येतो ना. म्हणून त्यांनी म्हटलं अश्वमुखातून ही विद्या शिकवली. आता हे खरं आहे का? शंका येते की आजपर्यंत जगामध्ये कुठल्याही देशात डोकं बदलण्याची क्रिया झालेली नाही, असं ऑपरेशन झालेलं नाही. पण हृदय बदलण्याचं झालंय. मग हृदय एकेकाळी म्हणजे 1979 पूर्वी हृदय बदलणं सुद्धा अशक्य मानलं गेलेलं होतं. पण 1979 ख्रिश्चन बर्नार्ड नावाच्या सर्जननी डॉक्टर ब्लेबर्गवर हृदय बदल करण्याची ऑपरेशन क्रिया केली आणि ती यशस्वी झाली. ब्लेबर्ग पुढे 1.5 वर्ष जगला. मग हृदय जर बदलता येतं तर डोकं का नाही बदलता येणार? आजच्या सायन्सला मान्य नाही, ते मान्य नाही म्हणजे त्याचा प्रयत्न झालेला नाही, पण वेदामध्ये तो उल्लेख आहे म्हटल्यावर असा प्रयत्न करणं आपल्याला आवश्यक आहे. आपण तो केला पाहिजे, पण आम्ही लोक ते करत नाही. हे सगळ्यात घातक आहे. का नाही बदलता येणार डोकं? अश्वाचं शिर का नाही लावता येणार? असा जर प्रश्न केला तर उत्तर येतं लावता येईल. याचं कारण असं आहे की अश्वाचं शिर आजच्या सायन्सला जरी मे नर्वस सिस्टीम याची त्याला जोडता येत नाही असं वाटत असलं तरी अश्वाचं सिरम मे रक्तातलं एक द्रव मानवाला चालतो. रोगांच्या प्रतिबंधक लशी ज्या असतात या घोड्यापासूनच बनवलेल्या असतात. ते घोड्याचं सिरमच असतं, ते माणसाला चालतं. मग घोड्याचं सिरम मे रक्तातला एक भाग जर माणसाच्या रक्ताला चालत असेल तर घोड्याची नर्वस सिस्टीम म्हणजे मेंदू मानवाला का चालणार नाही? चालेल असं म्हणायला हरकत नाही आणि प्रयोग करून बघावा. प्रयोग यशस्वी झाला तर उत्तम, नाही तर सोडून द्या. काही वेळा असं घडतं आजच्या ज्या परंपरा सायन्समधल्या आहेत या जोपासल्या जातात, जरा उलटा प्रयत्न कुणी करत नाही. नर्वस सिस्टीममध्ये रिजनरेशन होतच नाही अशी कल्पना सायन्समध्ये आहे, आजही आहे. त्यालाही तडा जायला लागलाय आता. पण त्या रिजनरेशन नर्वस सिस्टीमचं होत नाही या कल्पनेला आधारून मेंदूचं ऑपरेशन शक्य नाही असं म्हटलं जातं आणि म्हणून डोकं बदलणं शक्य नाही असं ठरवलं जातं. पण ही कल्पना चुकीची आहे. रिजनरेशन होत नाही ही कल्पना चुकीची आहे हे आता 2003 ठरलं. एका जपानी किंवा चिनी सर्जननी हा प्रयोग करून बघितला. त्याच्या आधी मेंदूवरची ऑपरेशन केली होती. मेंदूचे 2 भाग असतात, एक ग्रे मॅटर वरचा असतो, आतमध्ये व्हाईट मॅटर असतो. आधीच्या सर्जननी ग्रे मॅटरला ग्रे मॅटरच जोडण्याचा प्रयत्न केला आणि व्हाईट मॅटरला व्हाईट मॅटरच जोडण्याचा प्रयत्न केला आणि सगळी ऑपरेशन अयशस्वी ठरली. पण ह्या चिनी किंवा जपानी डॉक्टरनी ग्रे मॅटर व्हाईट मॅटरला जोडून बघितलं आणि तिथे यशस्वी झाला. तो सर्जन यशस्वी झाला. एका मुलावर त्यांनी हे ऑपरेशन केलं, आधी उंदरांवर केलं, इतर प्राण्यांवर केलं, ते यशस्वी झाल्यानंतर एका तरुण मुलावर हे ऑपरेशन त्यांनी केलं. एक सळी त्याच्या मानेतून आरपार गेली होती,
त्यामुळे त्याची स्पाइन

0: स्पायनल कॉर्ड तुटली होती, त्याच्यावर ह्या सर्जनने ऑपरेशन केलं, व्हाईट मॅटर ग्रे मॅटरला जोडलं आणि तो मुलगा पुन्हा नॉर्मल झाला, हिंडता फिरता झाला, बोलायला लागला. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजेच आजच्या प्रस्थापित कल्पना चुकीच्या असू शकतात असा विचार करून प्रयोग करणं महत्वाचं आहे, आणि ते प्रयोग पूर्वीच्या लोकांनी केलेत, वेदामध्ये केलेले आहेत हे खात्रीने म्हणावं असं वाटतं. म्हणून शिर बदलणं अशक्य आज मानलं असलं तरी खऱ्या अर्थाने अशक्य नाही. दुसरा एक पर्याय, शिर अश्वशिर जे म्हटलंय ते एखाद वेळी एक प्रकारचं यंत्र असण्याची शक्यता आहे. हृदयावर ज्यावेळी ऑपरेशन केली जातात त्यावेळी हृदय बंद ठेवलं जातं. हे हृदय बंद असताना रक्ताभिसरण कसं करणार, त्यासाठी काहीतरी योजना पाहिजे, म्हणून हार्ट लंग मशीन वापरलं जातं. हृदयावर ऑपरेशन करताना हृदय बंद करतात माणसाचं, त्याचं रक्ताभिसरण या हार्ट लंग मशीनमधून चालू राहतं. ते पूर्ण ऑपरेशन झालं की हार्ट लंग मशीन पुन्हा विलग केलं जातं आणि हृदय रक्ताभिसरणाला जोडलं जातं. मग हे जसं हार्ट लंग मशीन तसं अश्वशिर नावाचं मशीन असण्याची शक्यता आहे. त्या दद्यंग ऋषीच्या डोक्यावर ऑपरेशन चालू होतं तोपर्यंत त्याच्या जैविक क्रिया नीट राखण्यासाठी अश्वशिर नावाचं मशीन जोडलं, त्यातून त्या कार्यवाही चालू राहिली. ते पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याचं मूळचं डोकं जोडलं आणि तो दद्यंग ऋषी नॉर्मल म्हणजे स्वस्थ झाला. ही शक्यता नाकारता येत नाही आणि हे समजून आपण आज प्रयोग करायला पाहिजेत, म्हणजे ते यशस्वी होईल अशी मला तरी खात्री वाटते. आता या मधुविद्येबद्दल सांगितलं, अश्वशिरातून ती मधुविद्या शिकवली याचा नेमका अर्थ काय तेही सांगितलं. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे या अश्विनी कुमारांनी एका माणसाचं, त्या माणसाला विमाना नाव दिलंय, म्हणजे ज्याचं मन विकृत झालं होतं असा माणूस, त्याच्यावर असा उपाय केला की त्याचं मन पुन्हा नॉर्मल झालं. मन विकृत झालं होतं ते पुन्हा त्यांनी व्यवस्थित करून दिलं. म्हणजे बुद्धी दिली, मनावर आणि बुद्धीवर काम करणारे उपाययोजना सुद्धा वेदकाळी होती हे याच्यावरून दिसतं. एका माणसाची पोटदुखी त्यांनी बरी केली, एका वंदेला पुत्र मिळवून दिला, असे सगळी उदाहरणं वेदामध्ये आहेत. एका ठिकाणी म्हटलंय जत्रू म्हणजे एक हाड, क्लॅव्हिकल असं त्याला म्हणतात, हिते जे असं हाड आडवं हाड असतं हिते नेते ते क्लॅव्हिकल, त्यालाच संस्कृतमध्ये जत्रू असं म्हटलंय. एका माणसाचं जत्रू ते तुटलं होतं, इंद्रानी ऑपरेशन न करता मी शल्यकर्म न करता ते जोडलं आणि व्यवस्थित बांधलं असा वेदामध्ये उल्लेख आहे, ऋग्वेदात उल्लेख आहे. एक गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो, आज सुद्धा आजच्या सर्जरीमध्ये क्लॅव्हिकल जर फ्रॅक्चर झालं असेल तर ऑपरेशन करावं लागत नाही, ते हाताची हालचाल करून ते बसवता येतं. म्हणजे ताठ असं करायचं मागे आणि लच्या आकाराचं बँडेज बांधायचं, असं जर केलं तर ते हाड जागच्या जागी बसतं आणि नीट होतं, पुन्हा जुळलं जातं. हे जे ळ आकाराचं म्हणजे फिगर ऑफ एट ब्रँडेज असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, हे ळ आकाराचं ब्रँडेज बांधणं हीच क्रिया वेदामध्ये इंद्राने केली असं वेदाने लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे आज जे सायन्समध्ये दिसतं इतकं प्रगत ज्ञान वेदामध्ये होतं याची खात्री पडते. आता याच्यापुढे आणखीन एक महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे आज क्लोनिंगचं युग चालू आहे. 1997 साली पहिला क्लोन मेंढीचा निर्माण झाला, एका मेंढीपासून डॉली नावाची कोकरू निर्माण केलं. 1997 साली हा प्रयोग पहिला झाला यशस्वी. 1976 साली वेद विज्ञान मंडळ ही संस्था मी पुण्यात स्थापन केली. ती करताना वेदातलं विज्ञान शोधून काढणं हे त्याचं ध्येय होतं. त्या स्थापनेच्या पहिल्याच व्याख्यानात मी जी उदाहरणं दिली त्यात म्हटलं होतं की ऋग्वेदात असा स्पष्ट उल्लेख आहे की ऋभू नावाच्या तीन भावांनी एका घोड्यापासून दुसरा घोडा बनवला आणि गायीच्या त्वचेपासून दुसरी गाय बनवली. आजच्या सायन्सला हे शक्य नाही, स्वप्न वाटतं, पण याच्यावर जर प्रयोग केला तर आपल्याला यश मिळेल. हे एवढं बोलून सुद्धा तिथे जमलेले डॉक्टर सर्जन शास्त्रज्ञ म्हणले आजच्या सायन्सला शक्य नाही ते वेदामध्ये कसं शक्य असेल. यानंतर मी सांगितलं की आजच्या सायन्सला शक्य नाही हे तुम्हाला माहिती आहे, मग याच्यावर प्रयोग करा, यश मिळेल याची मला खात्री वाटते. कुठल्याही हिंदू माणसाने किंवा भारतीय माणसाने याच्यावर प्रयोग करण्याचा विचार सुद्धा मनात आणला नाही, पण पाश्चात्य शास्त्रज्ञ यामागे लागले होते आणि 1997 साली या एका मेंढीच्या आचळापासून एक कोकरू बनवलं गेलं. वेदामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, गायीच्या त्वचेपासून दुसरी गाय केली. मेंढीच्या आचळावर प्रयोग केला. आचळ म्हणजे स्तन हा कातडीचा त्वचेचाच भाग असतो आणि त्याच्यापासूनच पिल्लू निर्माण झालं. म्हणजे वेदामध्ये कुठल्याही शास्त्राची मूलतत्व दिलेली आहेत, प्रिन्सिपल्स दिले आहेत याच्यावरून आपल्याला दिसतं. ती प्रिन्सिपल्स म्हणजे मूलतत्व जाणून घेतली तर स्वतःची बुद्धी चालवून त्याच्यावर प्रयोग करणं सहज शक्य असतं, ते करायला पाहिजे. 1976 साली मी जे सांगत होतो तेव्हापासून जर प्रयोग केले असते तर पाश्चात्यांनी यश मिळवण्यापूर्वी भारताने यश मिळवलं असतं. पण आम्हाला स्वाभिमान नाही आणि काम करण्याची चिकाटी नाही म्हणून हा सगळा घात होतो. टेस्ट्यूब बेबी वेदामध्ये वर्णन केले आहेत, महाभारतात वर्णन केले आहेत, त्याच्या बाबतीत हाच अनुभव मला आला. 1971 साली मला कळलं की महाभारतात द्रौपदी आणि धृष्टद्युम्न ही जी दोन पात्र आहेत या टेस्ट्यूब बेबीज आहेत. त्यांना माता नाहीये, केवळ द्रुपदाच्या वीर्यापासून प्रयोग केला आणि ही दोन मुलं झाली, एक मुलगा आणि एक मुलगी. हे घेऊन मी आमच्याच कॉलेजात बीजे मेडिकल कॉलेजात गेलो होतो. मी 56 साली MBBS झालो, त्यावेळी जेनेटिक डिपार्टमेंट पुण्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये नव्हतं, पण 71 साली ते चालू झालं होतं. म्हणून जेनेटिक डिपार्टमेंटमध्ये जाऊन भेटलो आणि त्यांना असं सांगितलं की असं असं महाभारतात आहे, आपण याच्यावर प्रयोग करू. त्यांनी मला सुनावलं ते महाभारत किंवा संस्कृत काही वाङ्मय नको, काही जर्मन रशियन असेल तर आम्हाला सांगा. आमच्या ग्रंथांवरून डोकं चालवून प्रयोग करणं ही वृत्तीच आमची राहिलेली नाही, पाश्चात्यांची री ओढणं एवढंच आम्हाला माहिती आहे हे याच्यावरून दिसतं. आता हा जो प्रयोग क्लोनिंगचा, मी 76 साली ज्यावेळी सांगितलं त्यावेळी क्लोनिंग हा शब्दसुद्धा निर्माण झालेला नव्हता आजच्या सायन्समध्ये, तो 1997 साली निर्माण झाला. 76 साली मी जे सांगितलं ते वेदाचं काय सांगितलं, वेदामध्ये या ऋभूंना देवत्व दिलं. तीन भाऊभाऊ होते ऋभू, हे अगदी स्पष्ट म्हटलेलं आहे. हे तिघं भाऊभाऊ होते म्हणजे माणसंच होती. ती माणसं होती तरी त्यांनी 5 गोष्टी अशाच करून दाखवल्या की त्यांना लोकांनी देवत्व दिलं, मे देव मानून त्यांचा आदर सत्कार करायला लागले. काय केले होते या 5 गोष्टी? त्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी गायीला खूप दूध मिळवून दिलं. हा त्यांचा पहिला प्रयोग आहे. काय म्हणण्याचं कारण असं गायीला खूप दूध मिळवून दिलं, याच्या थोडा विचार केला की कळतं. गाय किंवा म्हैस म्हणजे गोवंशातल्या माद्या खूप दूध देतात. खूप म्हणजे किती? त्यांच्या पिल्लांना पुरून सुद्धा जास्त दूध मिळतं, म्हणूनच मनुष्य हा त्यांच्यावर दुधासाठी अवलंबून आहे. या गायी म्हशींसारखे बाकीचे प्राणी आहेत. आता हत्तीण तर केवढी मोठी असते, पण हत्तीणीचं दूध मानवाला पुरेल एवढं नसतं. सांडणी म्हणजे उंटीण म्हणतात, तिचंही दूध एवढं नसतं. घोडी, गाढवी ही जे सगळे प्राणी आहेत यातल्या माद्या गायी म्हशीन इतकं दूध देत नाहीत. आणि म्हणून ह्या वेदातल्या उल्लेखाला महत्व आहे की या ऋभूंनी पहिली गाय बनवली जी खूप दूध द्यायला लागली. मग हे जेनेटिक इंजिनिअरिंग शास्त्रच आहे, त्याचा वापर ऋग्वेदात या ऋभूंनी केला आणि गायीला दूध देण्याची निर्मिती दिली. हीच गाय पुढे तो वंश चालू झाला आणि आजच्या गायी म्हशी पुष्कळ दूध देऊ लागल्या. हा अगदी पहिला उल्लेख. हे महत्वाचं काम. त्यात आणखीन महत्वाचं काम, त्यांनी 2 घोडे बनवले, ते रथाला जोडले आणि तो रथ पळवून दाखवला. याच ऋभूंनी आपल्या वृद्ध मात्या पित्यांना पुन्हा तरुण बनवलं हे स्पष्ट म्हटलंय. मी आधीचा उल्लेख मी केला चव्हाणाचा, तो अश्विनी कुमारांनी केला होता. आणि या ऋभूंनी स्वतःच्या माता पित्यांना पुन्हा तरुण बनवलं. कसे होते माता पिता? स्पष्ट त्यांनी म्हटलंय, ओंडक्यासारखे पडून होते इतके म्हातारे झालेले होते. त्यांना पुन्हा तारुण्य दिलं. असा प्रयोग आजच्या जगात कुणी केलेला आहे? कुणीही नाही. आणि म्हणून ठामपणे म्हणतो की आमच्याकडे जे सायन्स आहे वैदिक विज्ञान हे आजच्या सायन्सपेक्षा प्रगत आहे, म्हणून त्याच्यावर आम्ही काम करायला पाहिजे. ती जर चेतावणी आपल्याला मिळाली आणि असं काम करायला लागलो तर आपणही वेदासारखं विज्ञानात पुढे जाऊ शकू.
1: सादर झालेला कार्यक्रम वेद आणि वेदातील विज्ञान, व्याख्याते ब्रह्मर्षी डॉक्टर पवी वर्तक, निर्मिती राजेश खेले, प्रस्तुती आणि ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत वेदांमधली वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते होते ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना। संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

श्रोते हो, आता ऐकूयात अण्णा जोशी यांची गीतरचना. संगीत आहे नीळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर सुधीर फडके.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आशा भोसले यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवामित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत, वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग देस.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग देस. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन। भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद। वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या। या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे। वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे आणि स्वर कृष्णा कल्ले यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 वाजता.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या

0: व्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग।
1: श्रोतेहो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, भक्तीसुधा वरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना। संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं। स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत गुलाबराव महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अतुल केसकर यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे. श्रोते हो, भक्ति सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाइटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तिसुधावर।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 6:00 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 याचं पुनःप्रसारण 3:00।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला पाचवा श्लोक आपण बघणार आहोत. मना पापसंकल्प सोडून द्यावा, मना सत्यसंकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयाची, विकारे घडे हो जनी सर्व छिची. हे सगळे मनाचे श्लोक प्रासादिक असून इह आणि परलोक साधून देणारे आहेत. या श्लोकात समर्थ मनाला सांगतात, पापसंकल्प सोडून दे आणि सत्यसंकल्प धर. मन सारखं संकल्प करीतच असतं, काही ना काहीतरी मनाचा तो स्वभाव आहे. कोणता संकल्प करण्यात जीवाचं हित आहे, कोणत्या संकल्पात अनहित आहे हे जाणून घेतलं पाहिजे. पापसंकल्प म्हणजे दुसऱ्याला त्रास पीडा देण्याचा कोणताही संकल्प. काही मंडळी हेतुपुरस्सर दुसऱ्याला नानापरीने पीडा देत असतात. शारीरिक पीडा नसली तरी दुसऱ्याला कठोर बोलणं, टोचून बोलणं, जिव्हारी लागेल असे शब्द, अशी दृष्टी, रोखून भेदकपणे पाहणं, या लहान गोष्टी वाटल्या तरी त्या दुसऱ्याला अत्यंत त्रासदायक होतात. मुद्दाम कोणाला पीडी दिली नाही, त्रास दिला नाही, तरी कळत न कळत अशी कृती घडते की ती दुसऱ्याला वर्मी लागते. किती काळ गेला तरी ते मर्मभेदक बोलणं, ती दृष्टी विसरली जात नाही. ज्ञानेश्वर महाराजाने ज्ञानेश्वरी ज्ञान अज्ञानाची लक्षणं सांगताना अत्यंत बारकाईने ह्याचं वर्णन केलेलं आहे. समर्थांच्या दासबोधातही बऱ्याच सूचना केलेल्या आहेत. देह मी या अज्ञानाच्या पोटी मी मला माझं हा स्वार्थ येतो आणि मग पाप आपोआप घडत जातं. पाप संकल्प सोडायचा असेल तर प्रयत्नपूर्वक सत्यसंकल्प धरायला पाहिजे. सत्यसंकल्प म्हणजे आत्मा परमात्मा यासंबंधीचा संकल्प. मन सत्यसंकल्प करू लागले की पापसंकल्प हळूहळू कमी व्हायला लागतात. दुष्ट विचार चांगल्या विचारानं घालवायचे. पापकर्म कमी करायचं तर पुण्यकर्माकडे जागरूकपणे लक्ष पुरवलं पाहिजे. दुसऱ्याला पीडा न देणं ही नकारात्मक बाजू झाली, पण त्या उलट आपण दुसऱ्याला आनंद कसा देऊ शकू हे कटाक्षानं पाहायला पाहिजे. प्रत्येक कृतीमागचा हेतू महत्त्वाचा आहे. कोणत्या हेतूने आपण काय करतो ते पाहायला पाहिजे. परमार्थात कृतीपेक्षा हेतूला महत्त्व आहे. अणुरेणूत राम भरून आहे असं म्हणत असताना आपण व्यवहारात कसे वागतो पहा बरं. जड चेतन प्रत्येक वस्तूत राम आहे याचं भान राहतं का ते पाहावं. हृदयस्थ राम आपल्या प्रत्येक कृतीकडे, मनातील सूक्ष्म विचारांकडे लक्ष ठेवून असतो याची जाणीव असते का आपल्याला. जर असेल तर वेडेवाकडी कृती हातू द्याच, पण वेडावाकडा विचार देखील मनात येणार नाही. मनात येणारा विचार इतरांना समजला नाही तर हृदयस्थ परमेश्वराला निश्चित समजतो याचं भान ठेवायला पाहिजे. मनात देखील कोणाच्या अनहिताचा विचार आला तर ते पाप आहे. ती पापबुद्धी पापसंकल्प सत्यसंकल्पानं दूर करायचा. सदा सर्वदा रामसन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. रामाच्या भीतीनं पापसंकल्प टाळण्यापेक्षा रामाची कृपा व्हावी म्हणून सत्यसंकल्प जीवी धरावा. त्यात जीवाचंच अंतिम कल्याण आहे. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, हे समर्थ वचन. अखंड नजरेसमोर राहावं आणि मनाचा प्रत्येक संकल्प सत्यसंकल्पच होईल अशी खबरदारी घ्यावी. आपण दिवसभर शब्दस्पर्श रूप रसगंध हे नाना विषय भोगत असतो. त्या त्या विषयाच्या स्मरणाने आपली वृत्ती विषयाकार होत असते, बहिर्मुख होते. ती वृत्ती अंतर्मुख आत्माकार व्हावी हा विषय मी भोगतो असा विचार सोडून अलिप्तपणाने सोहमभावात राहावं. ज्या अधिष्ठानावर हा देह चालतो बोलतो त्या अधिष्ठानाकडे लक्ष असावं. ज्याच्यासाठी आपण जीवनभर कष्ट केले तो पंचमहाभूतात्मक देह अंतकाळी नाश पावणार आहे हे लक्षात आलं नाही आणि सतत विषयामागे धावण्यात जीवन गेलं तर जगात आपली छितू होते हे ध्यानी असावं. हरिओम तत्सत. श्रीराम.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा, फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: नमस्कार श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे तुमचं सहर्ष स्वागत करते. मिलिंदादा नमस्कार.
4: नमस्कार.
3: मुझे अपनी शरण ले लो नाथ या गाण्याबद्दल तुम्ही सांगताय. आजचा हा तिसरा एपिसोड आहे आणि या गाण्याची शेवटची दोन कडवी काय आहेत ते ऐकण्याची आम्हाला खूपच उत्सुकता आहे, तर आम्हाला सांगा.
4: नक्की. चौथं कडवं आहे दिखता है जो जगत सब माया, भासमान ब्रह्मांड ये सारा, देख न पाऊं आंखों से पर अभिव्यक्ति है खेल तुम्हारा, अनुभूति से समझना है सब, पढ़नी है अंतर की किताब, मुझे अपनी शरण ले लो नाथ.

0: पहिल्या तीन कडव्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने एकच धागा असलेलं ज्ञान आपल्याला सांगितलं. चौथ्या कडव्यापर्यंत येता येता आपल्याला असं दिसतं की माया म्हणजे काय याचं वर्णन इथे आपल्याला या कडव्यात नाथांनी केलेलं दिसतं. दिखता है जो जगत सब माया, भासमान ब्रह्मांड ये सारा. ही कॉन्सेप्ट केवढी उलथापालथ करणारी आहे, कारण जे जे डोळ्याला दिसतं, दिसणे ही प्रक्रिया फक्त डोळ्यांचीच नाही आहे, तर आपण म्हणतो ना ऐकून बघ, खाऊन बघ, स्पर्श करून बघ किंवा वास घेऊन बघ, ह्याच्यात बघण्याची क्रिया म्हणजे महसूस करणे असं हिंदीमध्ये आपण म्हणतो त्याला.
1: किती छान, हे लक्षात नव्हतं आलं दादा.
0: तर पाचही तत्व ही बघण्याची क्रिया करतच असतात, म्हणजे जाणीव होणं त्या गोष्टीची. तर ज्या ज्या गोष्टींनी आपण जाणीव करून घेत असतो पंचतत्वांच्या माध्यमातून, ते सगळं जगत बदलणार असल्यामुळे माया या सदरात मोडतं. जे आज आहे तसं ते उद्या राहत नाही. आज आणि उद्या या शब्दामध्येच बदल आहे.
1: हो खरंच,
0: हो ना. तर आज मध्ये जी गोष्ट उद्या असताना परिवर्तनशील आहे ती माया, म्हणजे परिवर्तनशील या अर्थाने तिचं रूप आहे. सगळं मायेचंच साम्राज्य असल्यामुळे हे जे ब्रह्मांड आहे ते पण मायेचं शक्ती रूप आहे. तर ब्रह्मांड सुद्धा भासमानच आहे. नाथ म्हणतात की ब्रह्मांड म्हणजे ब्रह्म मध्ये बृह धातू आहे, तर बृह म्हणजे पसरणे. तर प्रत्येक गोष्ट ही प्रसरण पावतीये, ती एकमेकांपासून लांब जाते म्हणजेच प्रसरण पावते. हो की नाही? तर हे युनिव्हर्स आहे म्हणजे ही ब्रह्मांड आहे, ती एकमेकांपासून प्रसरण पाहून लांब जातात आणि ती अजून पसरतायत पसरतायत पसरतायत. एक ब्रह्मांड एवढं प्रचंड आहे, अनंत आहे, अशी अनंत ब्रह्मांड आहेत, ती एकमेकांपासून दूर जातायत आणि तरी ती स्पेस काही कमी होत नाही. म्हणजे ती जी वेकंट स्पेस ज्याला आपण म्हणतो ती अनंत आहे. तर हे मोजण्याच्या पलीकडचं असं जे ब्रह्मांड आहे ते पण भासमानच आहे, ते रियालिटी मध्ये नाहीच आहे. ब्रह्मांडांच्या पलीकडे जे आहे ते म्हणजे मी आहे, याची जाणीव आपल्याला करून घेणं म्हणजे आत्मज्ञान मिळवणं आहे. तर ज्या ज्या गोष्टी दिसतायत त्या कधीतरी नष्ट होणार आहेत, याची जाणीव जर मनामध्ये असेल तर त्या गोष्टींचा लोभ, त्या गोष्टींबद्दलचा मोह, त्या मिळाल्या तर त्याच्याबद्दल येणारा माज आणि त्या जर नाही मिळाल्या तर त्याच्याबद्दल होणारा क्रोध आणि दुसऱ्या कोणाला मिळाला तर त्याच्याबद्दल येणारी ईर्ष्या, काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर, या सहा शत्रू म्हणजे रिपू म्हणतो आपण त्याला, षड रिपू म्हणजे सहा शत्रू च्या कचाट्यात आपल्याला सापडायचं नसेल तर ही माया आहे आणि हे सगळं भासमान आहे, परिवर्तनशील आहे आणि जे परिवर्तनशील आहे ते कधीही आपल्याला पकडून ठेवता येणार नाही कायमचं. याची सतत जाणीव मनामध्ये ठेवली तर स्थितप्रज्ञता येईल वैराग्यामुळे. तर वैराग्य ही फार महत्वाची गोष्ट आपल्याला इथे या गाण्यामध्ये पण दिसते, जिथे शब्द वैराग्य वापरलेला नाहीये, पण वैराग्य ही मनाची स्थिती आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टींबद्दल मोह नाहीये. तिथे ती गोष्ट वापरणं गरजेचं असेल तर ती नम्रपणाने वापरली, त्याबद्दल ग्रॅटिट्यूड दाखवला आणि त्याचं काम संपल्यानंतर तेवढ्याच ग्रॅटिट्यूडनी तिच्यापासून आपण अलिप्त किंवा विभक्त झालो आणि ती आपल्या स्वार्थासाठी न वापरता गरजेपुरती वापरणं हा फार महत्वाचा भाग आहे तिथे. याच्यातनं मन वैराग्य भाव जागृत करतं आणि वैराग्य भावामुळे तुमच्या मनात षड्रिपूंच्या माध्यमातून सुख दुःख आणि इतर भावभावनांचा जो कल्लोळ निर्माण होत असतो तो होत नाही, त्यामुळे मन स्थितप्रज्ञ होतं,
1: डिटॅच होतं.
0: डिटॅच होतं. स्थितप्रज्ञ मन असेल तर ते नीट विचार करू शकतं आणि नीट आचरण करू शकतो माणूस आणि त्यामुळे योग्य दिशेने आपला संपूर्ण प्रवास घडतो. म्हणून त्यांनी म्हटलंय की जे काही दिसतंय जगामध्ये ते सगळं माया आहे, म्हणजे परिवर्तनशील आहे आणि भासमान आहे, म्हणजे आता आपल्या हाताशी लागले असं म्हणेपर्यंत ते नाहीस झालेलं, निसटून गेलेलं आहे. देख ना पाऊ आखो से पर अभिव्यक्ती है खेल तुम्हारा. हा इतका सुंदर मुद्दा नाथांनी त्या दोन ओळीमध्ये मांडलेला आहे की आपल्याला परमेश्वर, देव, भगवान या शक्ती स्वरूप आहेत हे माहिती आहे, तर शक्ती आपल्याला दिसत नाही, त्याचं दर्शन होत नाही, मग ते आहेत की नाही आपल्याला कळत नाही, पण जर आपण प्रत्येक प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं जे अभिव्यक्त होणार आहे, म्हणजे आता मी बोलतोय तुम्ही रिॲक्ट करताय, यासाठी जी एनर्जी लागते ते म्हणजे त्याचं अभिव्यक्त होणं आहे. परम शक्तीचं अभिव्यक्ती कुठल्या माध्यमातून होते तर आपल्या ऍक्शन मधनं होते, आपल्या बोलण्यातनं होते. आजूबाजूला जे जे काही घडतंय त्याच्यामध्ये जी ऊर्जा वापरली जाते ती ऊर्जा म्हणजे त्याची अभिव्यक्ती आहे. तर बल्ब लागला, आपण बटन दाबलं आणि बल्ब मधनं प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचला पडला, तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी दिसत नाही, पण इलेक्ट्रिसिटीतनं अभिव्यक्त झालेला प्रकाश आहे बल्ब मधनं. भौतिक बल्ब आहे आणि त्याच्यातनं सूक्ष्म असलेला प्रकाश जो आहे ती त्याची अभिव्यक्ती आहे. तर परमेश्वर कुठे आहे? तर प्रत्येक गोष्टीतनं तो व्यक्त होतोय आणि तो अतिशय प्युअरेस्ट फॉर्म मधनं व्यक्त होतोय. याची जाणीव आत्मज्ञानी व्यक्तीला होते, म्हणून त्याला जळी स्थळी काष्टी कणाकणामध्ये परमेश्वर दिसतो. म्हणजे एखाद्या छोट्या बेडकाच्या डराव डराव या मधनं पण परमेश्वर अभिव्यक्त होतोय. रातकिड्यांच्या किरकिरीमधनं पण तो अभिव्यक्त होतोय. पासून प्रत्येक गोष्टीमध्ये जिथून हालचाल आहे, जिथे जिथून आवाज किंवा ध्वनी व्यक्त होतोय, ऍक्शन व्यक्त होतीय, इमोशन व्यक्त होतंय, त्याच्यातनं परमतत्व व्यक्त होतंय. ते व्यक्त झाल्यामुळे त्याचं दर्शन त्या व्यक्त होण्यातनं होतंय ह्याची जाणीव ज्ञानी माणसाला होते. अज्ञानी माणूस काय म्हणतो की मला शंकर म्हणजे कसा, की त्याला तिसरा नेत्र आहे, तो निळा आहे, त्याचा घसा पशी पण निळसर काळपण आहे, निळकंठ आहे, हातात त्रिशूळ आहे, नाक गळ्यात आहे, वगैरे वगैरे, अंगाला भस्म लागलंय, हे त्याचं प्रातिनिधिक किंवा सिम्बॉलिक प्रतिनिधित्व आहे. शिवाचं जे वर्णन आहे ते चित्रकारांनी किंवा शिल्पकारांनी शिल्पात किंवा चित्रामध्ये मांडण्याचा भौतिक प्रयत्न केलेला आहे, म्हणून तो तसा नाहीये. तो व्यक्त कसा होतो? तो अव्यक्तातनं व्यक्त होतोय. आपल्याला माहिती आहे की परम तत्व जे आहे ते इतकं सूक्ष्माती सूक्ष्म आहे की ते त्याची कोणाशी तुलना करू शकत नाही. त्याला रंग रस रूप वास काही नाही, स्पर्श काही नाही, निरवयव आहे, म्हणजे काहीच त्याला अवयव नाहीत, असं निर्गुण आहे, म्हणजे कसले गुण नाही, कारण गुण आले की त्याला रंग रूप सगळंच आलं, पाच तत्वाचे गुण आले त्याला, आणि गुण आले म्हणजे अवगुण पण आले. तो अव्यक्तच असल्यामुळे त्याला गुण आणि अवगुण दोन्ही नाहीत असं आपण एकीकडे म्हणतो. मग जे जे काही या जगतामध्ये व्यक्त होतंय ते त्याची अभिव्यक्ती आहे, याची जाणीव सतत ठेवायची, म्हणजे ऑटोमॅटिकली आपण त्याचं प्रत्येक क्षणी दर्शन घेतोच आहोत. अनुभूती से समजना है सब, पढ़नी है अंतर की किताब. किती सुंदर सूक्ष्म ज्ञान त्यांनी याच्यात दिलं,
1: फार सुंदर लिहिलं
0: आहे की नाही. जे काही अनुभवायचं ते अनुभूतीतनं अनुभवायचंय, ते विद्वज्जड शब्दांमधनं अनुभव किंवा त्याची अनुभूती घेऊ शकणार नाही. आपण कितीही पुस्तकं वाचली तरी परमेश्वर समजणारच नाही, तो कसा अभिव्यक्त होतोय ते समजणारच नाही. तुम्हाला सूक्ष्म नजर असेल तर तुम्हाला सूक्ष्मत्व
1: कळू शकेल. आणि हे किती छान आहे, अंदर की किताब.
0: हा,
1: म्हणजे बाहेरची पुस्तकं वाचून पांडित्य असून काही त्याचा फायदा नाही.
0: नाही, कारण की ज्ञान ही शक्ती आहे. शक्ती म्हणजे ऊर्जा आहे. ऊर्जा ही अग्नीचं स्वरूप आहे आणि अग्नी शरीरामध्ये जळतोय त्याला पुरम उष्यती इति असं म्हटलंय. या शरीराच्या पुरामध्ये जो उष्णता निर्माण करणारी ऊर्जा आहे, उष्णमय ऊर्जा अशी जी आहे, ती म्हणजेच तो पुरुष असं म्हटलेलं आहे, पुरुष आणि प्रकृतीतला. तर ज्ञान हे त्या ऊर्जेतनच येतं, तर ती ऊर्जा आतमध्येच आहे. सगळी लायब्ररी आपण जे म्हणतो, सगळं ज्ञान जे आहे ते आतमध्येच आहे, बाहेर नाही आहे. आतलं ज्ञान आपण लिखाणामध्ये पुस्तकांवरती लिहिलं छापलं ते आपण वाचतोय आणि आपल्याला वाटतं हे सगळं बाहेरचं ज्ञान आहे, नाही, ते सगळं आतून आलेलं ज्ञान आपण बाहेर व्यक्त केलेलं आहे. अनुभूतीनी समजून घ्यायचं असेल तर डोळे मिटून पाचही खिडक्या आपल्या ज्या शरीराच्या आहेत, नाक कान तोंड डोळे आणि त्वचा, या ज्या पाच खिडक्या बाहेर उघडतात सारख्या भौतिक जगामध्ये, आणि भौतिक जगातल्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी त्या उपभोगण्यासाठी या पाचही खिडक्यातनं मन बाहेर पळत असतं, तर ते पळवू न देता या खिडक्या बंद करून मनाला आतमध्ये बंद केलं तर आतली संपूर्ण लायब्ररी ज्ञानाची उघडलेली आहे, ती वाचायला सुरुवात करेल मन, आणि त्याच्यातनं त्याला दिव्यानुभूती येईल. आणि ती दिव्यानुभूती म्हणजे तो स्वतःच आहे, हेच आत्मज्ञान त्याला होईल. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये ते सांगितलं की जीव आणि ब्रह्म वेगळे नसून जीव हाच ब्रह्म आहे. ब्रह्म सत्य आहे म्हणजे ते एकसंध आहे. जगन मिथ्या, मिथ्यामध्ये मिथ म्हणजे जुळून आलेलं आहे, हे जगत सगळं जुळून आलेल्या गोष्टींनी तयार झालेलं आहे, म्हणून ते एकमेकांपासून विभक्त होणार आहे, म्हणून ते मिथ्या म्हणजे खोटं नाही, जुळून आलेलं आहे ते विभक्त होणार आहे. ब्रह्म जुळून आलेलं नाही, ते आहेच आणि एक संधच आहे, त्यामुळे ते कधी विभक्त होणार नाही. तर जीवाला ह्याची जाणीव होणे हीच आत्मज्ञानाची महत्वाची पायरी आहे. आणि शेवटच्या कडव्यामध्ये त्यांनी त्या सगळ्याचं सोल्युशन दिलेलं आहे की शांती कशी मिळवायची, मिळवायची असेल तर काय करायला पाहिजे, अननेसेसरी इच्छा निर्माण नाही केल्या तर तुमच्या सगळ्या कशा जरुरत ज्या आहेत त्या पूर्ण होतात, आणि निरपेक्ष राहिला तर आसक्तीवरती मात कशी होईल, असं त्या कडव्यामध्ये सुंदर सांगितलेलं आहे. तर जी लोगे सद्भाव में जब तुम पाओगे तब शांति निरंतर, चाहत की गर छोड़ दे चाहत, पूरी करे वो तेरी जरूरत, हर क्षण हो निरपेक्ष भाव तो आसक्ती पे होगी मात. तर आपलं जे जीवन जगतोय ते सद्भाव या व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सीनी आपण जगलो, म्हणजे सतत मनामध्ये सद्भाव, सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांचं उत्थान व्हावं हे मनात ठेवून आपण विचार करून वागलो बोललो तर मनामध्ये शांतता निर्माण होईल, ईर्ष्या किंवा षड्रिपूंचा तिथे संबंध राहणार नाही. चाहत की गर छोड दे चाहत, म्हणजे इच्छा, वॉन्ट, मनामध्ये सतत इच्छा तयार होत असते, हे पाहायला पाहिजे, हे पाहिजे पाहिजे, ते जर सोडून दिलं तर तुमच्या सगळ्या गरजा ज्या आहेत त्या सहजपणाने पूर्ण होतील.
1: काय सुंदर लिहिले हो,
0: हो,
1: चाहत की गर छोड दे चाहत, एवढी मास्टरी आहे सगळ्या शब्दांवरती, कमाल कमाल.
0: पूरी करे वो तेरी जरूरत, तुमच्या सगळ्या गरजा ज्या आहेत त्या ते ऑटोमॅटिक पूर्ण करेल. हर क्षण हो निरपेक्ष भावतो, प्रत्येक क्षणी जर तुम्ही कुठल्याही अननेसेसरी अपेक्षा न ठेवता कृती केलीत तर आसक्ती जी तुमच्या मनात निर्माण झालेली असते त्याच्यावरती तुम्ही विजय मिळवाल, आणि तो मिळवला की सगळ्याचा कंट्रोल तुमच्या हातात येतो.
1: खूपच छान होतं शेवटचं कडवं. मला काय आवडलं की नुसत्याच सगळ्या गोष्टींचं वर्णन केलं असं नाही तर त्याच्यावरचा उपाय पण सांगितलाय, कसं राहायला पाहिजे, आचरण कसं पाहिजे. श्रोते हो, तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन, त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
2: आताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
3: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
2: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर, आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

भागवतामध्ये वर्णन जे आहे की एक चक्रम द्वादशारम षण्णेवी त्रिणाभि संवत्सरात्मकम, 12 महिन्यांनी युक्त असणारे एक वर्ष असं हे सूर्याच्या रथाचं जाग आहे. आणि तस्य अक्ष, त्याचा केंद्रबिंदू, तस अक्ष म्हणजे केंद्रबिंदू आहे, मेरोर मूर्धनी, मेरू पर्वताच्या शिखरावरती त्याचा केंद्रबिंदू आहे. आणि हे अखंड सूर्यचक्र जे आहे ते फिरत आहे. हे चक्र अव्याहत चाललेलं आहे, कधीही न थांबलेलं. त्याचं वर्णन असं केलं आहे की हे तैलयंत्र चक्रवत, जसं एखादं तैलयंत्र जे आहे त्या यंत्राचं असणारं चाक जसं सतत फिरत आहे, तसं हे चाक मेरू पर्वतावरती असणारा अक्षाभोवती सतत सतत परिभ्रमण करत आहे. सूर्याचा हा रथ चाल सारखा फिरतोय. आणि तो फिरत असताना मेरू केवळ पृथ्वीच्या संदर्भात विचार केलेला नाही, मेरू हा विषय जो आहे तो पृथ्वीचा एक अक्ष मानला, एक केंद्रबिंदू मानला, पण त्याचा संपूर्ण व्यास विस्तार हा त्रैलोक्यापर्यंतचा आहे. त्रैलोक्य म्हटलेला आहे की याच सूर्याच्या चक्राची पूर्व दिशा, ज्याला इंद्राची राजधानी अमरावती म्हटली, दक्षिण दिशाम संयमनीपुरी, पश्चिमेला वरुणाची विभावरीपुरी, आणि जी उत्तरेला असणारी, चारही दिशांना ते चक्र फिरत असताना त्याचे जे प्रकाशकिरण त्या त्या ठिकाणी जे पोहोचत आहे तिथपर्यंत त्याची जी व्याप्ती आहे, तेव्हा कुठल्या काळात इथं प्रातः काळ आहे तर तिथं कुठला काळ आहे, इथं कुठला काळ आहे, असा सगळा जो अनुभव प्राप्त होतो. पण त्याचा हा अक्ष इथं आहे. या चाकाच्या दोनच बाजू आहेत, चक्राच्या दोन बाजू ज्या आहेत त्यामध्ये एक उत्तरायण एक दक्षिणायण, दोन बाजू याच्या आहेत. या रथाचा जो हा रथ जो आहे, या ठिकाणी रथाचा ध्वज जो मानला तो ध्वज आहे धर्माचा. हा जो हे सगळं फिरता आहे ते कशासाठी आहे, सृष्टीमध्ये धर्म सतत राहावा. सृष्टी ही धर्माच्या आधारावर चालते आणि धर्म हा विश्वाची धारणा करतो. धारणा धर्ममित्याहू धर्मो धारयते प्रजा, हा धारणा करणारा तो धर्म आहे. म्हणून सगळ्या घटकांची धारणा व्हावी याकरता हा धर्म आहे. त्या धर्माचा ध्वज या रथावरती आहे आणि हा ध्वज तसाच राहावा याकरता हा रथ सतत परिभ्रमण करतो आहे सूर्याचा. आणि याचा अर्थ आपल्याला गीतेच्या चौथ्या अध्यायाची सुरुवात लक्षात येते, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान. तिथं सूर्याचाच का उल्लेख केला भगवान श्रीकृष्णांनी, दुसरं कोणाचं नाव का घेतलं नाही, कि मी हा विषय पूर्वी सूर्याला सांगितला आहे, सूर्याने आपल्या पुत्राला सांगितला, एवं परंपरा प्राप्त इमं राजर्षय विदुः, हा धर्माचा विषय आहे. हा विषय भगवान का म्हणतात आणि सूर्याचं हे भ्रमण कशासाठी चाललेलं आहे, तर विश्वामध्ये या सगळ्या ठिकाणी धर्म स्थिर राहावा. सगळ्या गोष्टींची धारणा धर्माच्या द्वारे होते. धर्म म्हणजे सत्य, धर्म म्हणजे प्रामाणिकता, धर्म म्हणजे पारदर्शकता, स्वच्छ अतिशय शुद्धता, तो धर्म. सगळ्या गोष्टी अतिशय उत्तमोत्तम असाव्यात यासाठी हे चक्र अखंड फिरत आहे. म्हणून तर भगवंताने हे कालचक्र निर्माण केलं. धर्मयुक्त असणारं हे चक्र आहे आणि ते चक्र अव्याहत राहावं याची जबाबदारी स्वतः भगवान पार पाडतात. म्हणतात की नाही, या रक्षणासाठी मला यावं लागतं, हे चक्र अव्याहत चालू राहावं, या चक्रामध्ये ग्लानी निर्माण होऊ नये, म्हणून मला यदा यदाय धर्मस्य ग्लानिर्भवती, मला यावं लागतो. आणि असं या रथाचा जो ध्वज आहे धर्म आहे. पण हे चाक चालण्यासाठी जसा धर्म हा ध्वज आहे, तसं या चाकाचा जो मधला आख ज्याला म्हणतात, अक्ष ज्याला म्हणतात, त्याच्या दोन्ही बाजूला आणखी दोन पुरुषार्थ लागतात, ते म्हणजे अर्थ आणि काम. कारण जग जसं धर्माच्या द्वारे चाललेलं आहे तसं जगामध्ये अर्थ आणि कामाचीही आवश्यकता असते. असं म्हटलं नाही की अर्थ निषिद्ध आहे काम निषिद्ध असं कुठेही शास्त्राने म्हटलं नाही, फक्त त्याचं प्रमाण संतुलित असावं. धर्माचं प्रमाण हे अमर्याद असलं तरी चालेल, पण अर्थ कामाचं प्रमाण हे संतुलित असावं, धर्माने नियंत्रित केलेलं असावं. असं
जे वर्णन केलेलं आहे, म्हणून त्याच्या अक्ष जो आहे, मधला जो आख जो आहे या चक्राचा, त्याचा मागचा आणि पुढचा भाग, या दोन्ही ठिकाणी अर्थ आणि काम हे जे आहेत, तसंच या रथाला सात घोडे जे आहेत, हे सात घोडे म्हणजे सात छंद आहेत, गायत्री छंद, त्रिष्टुप छंद, जगती छंद, अनुष्टुप छंद आहे, पंक्ती छंद आहे, बृहती छंद आणि उष्णिक छंद, असे सप्त छंद म्हणजे सात घोडे आहेत। हे स्तुती, स्तोत्र, सुप्त यांना शब्दबद्ध करणारे, आकार देणारे हे छंद आहेत। म्हणून त्याकरता गायत्री छंद आहे, त्रिष्टुप छंद आहे, जगती छंद आहे, अनुष्टुप, पंक्ती, बृहती आणि उष्णिक, असे सात छंद म्हणजे सूर्याचे सात घोडे आहेत। आणि हा सारथी अरुण त्या ठिकाणी आहे। असं हे जे सूर्यरथ मंडल आहे त्याला ज्योतिषचक्र सूर्यरथ मंडल असं म्हटलेलं आहे। आणि असं हा स्वामी, या चक्राचा स्वामी सूर्य आहे, अखंड प्रकाशमय सर्वत्र ठेवणारा तो सूर्य जगाचा, चक्राचा, या कुटुंबाचा, मालकीचा स्वामी आहे। आणि तो अव्याहत भगवंताच्या इच्छेने हे प्रत्यक्ष दैवताचं हे कार्य चाललेलं आहे। म्हणून नाहीतर सूर्याचा रथ काय, तो सामान्य रथाप्रमाणे रथ आहे का? काही काही गोष्टी ज्या मनामध्ये अशा काही घर करून बसतात की लवकर निघत नाही, त्यातला जो भाव, त्यातलं तत्व, रहस्य एकदा लक्षात आलं की मग यातलं जे म्हटलं अज्ञान आहे ते आपोआप दूर होतं। तसं या ठिकाणी म्हणून पुराणमध्ये सगळ्या सांगितलेल्या गोष्टी, त्यातलं तत्व, सार, भाव, रहस्य, मर्म लक्षात घेतलं की आपोआप सगळ्या शंका दूर होतात। जसं आपण म्हटलं की देवत्व म्हणजे काय, सूर्यरथाचं वर्णन जसं केलेलं आहे ते आहे की या सूर्याचं हे जे परिभ्रमण चाललेलं आहे, आता या सूर्याच्या परिभ्रमणामध्ये त्याला कुटुंबीय जे मदत करतात, आपापलं स्वतःला चार्जिंग करण्यासाठी हे सगळे मदतीला येतात, कारण हे सगळे त्यामध्ये येतात, कुटुंबीय आहेत, त्यामध्ये देवसुद्धा आहेत, त्यामध्ये ऋषीसुद्धा आहेत, त्यामध्ये अप्सरासुद्धा आहेत, नागसुद्धा आहेत, राक्षससुद्धा आहेत, हे सगळे एक एक समूह त्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहेत। त्याचंही वर्णन इथंही आहे, भागवतामध्ये सुद्धा आहे। यात सूर्याचा जो हा दोन दोन महिन्यासाठी एक एक परिवार त्याच्याबरोबर जो सहभागी होतो या परिभ्रमणामध्ये, कोणती देवता त्या महिन्यात आहे, कोणते ऋषी मंडल त्या महिन्यात आहे, कुठले अप्सरा, कुठला नाग, अथवा त्याचप्रमाणे राक्षससुद्धा कुठले, त्या त्या महिन्यामध्ये सूर्याच्या या परिभ्रमणामध्ये ते येतात। काही अनुकूल असतात, काही प्रतिकूल सुद्धा। अर्थात राक्षस वृत्ती प्रतिकूल वृत्ती आहे, राक्षस वृत्ती म्हणजे प्रतिकूल वृत्ती आहे, त्यामुळे अशाही गोष्टी त्या ठिकाणी येतात। म्हणून सूर्याच्या या चक्रामध्ये प्रतिकूलता निर्माण होऊ नये, सूर्याची स्तुती अखंड करणारे 60,000 वालखिल्य ऋषी सुद्धा जे सांगितले की सूर्य सूक्त वा काय, सूर्याचं अखंड स्तवन करतात, त्याच्या तेजाचं जे काय गान करतात, आणि त्याच्या रथासमोर हे सगळे आहेत 60,000 बालखिल्य जे म्हटले। आणि हा ऋषी समूह सूर्याचं स्तवन करणारा, तेजाची उपासना करणारा, तर या तेजाच्या कार्यामध्ये विघ्न निर्माण करणारे सुद्धा आहेत। त्या विघ्न निर्माण करणाऱ्यांनाही त्यापासून, म्हणून व्यवस्था अशी केली की ब्राह्मणाने अर्घ्यदान करावं, सूर्याला अर्घ्यदान करावं। आणि या अर्घ्यदानाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या मुखातून जे काही मंत्र निर्माण होतील, त्यातून ही सगळी मंत्रशक्ती एकत्र होते। आणि या मंत्रशक्तीच्या निमित्ताने या चक्रामध्ये निर्माण होणारे अडथळे आपोआप दूर होतात, अशी ही शास्त्र व्यवस्था केलेली आहे मंत्रशक्ती। कारण मंत्रविज्ञान हे भौतिक विज्ञानापेक्षा प्रचंड आहे, मोठं आहे, त्याची व्याप्ती सुद्धा आहे, त्याची शक्ती सुद्धा तेवढी आहे। जी एखादी गोष्ट हाताने होणार नाही किंवा भौतिक शक्तीने होणार नाही, ती मंत्रशक्तीने सुद्धा होऊ शकते, नव्हे होते,
तेवढी क्षमता निर्माण केली तर मंत्रशक्तीने होते, कारण ती सिद्ध करावी लागते तेव्हा होते, म्हणून ते मंत्रविज्ञान आहे. आत्ता जसं यापूर्वी म्हटलं की तो केव्हा कसा म्हणायचा याच्यावरती आहे की सूर्यशक्ती आहे का चंद्रशक्ती आहे, तो स्त्रीमंत्र आहे की पुरुषमंत्र आहे, बीजमंत्र आहे की नाममंत्र आहे, सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून त्यावरती त्याची फलश्रुती अवलंबून आहे. म्हणून सूर्याच्या या म्हणजे भगवंताचं हे जे कार्य आहे, सृष्टीचक्र आहे, या कार्यामध्ये अडथळा निर्माण करणारी शक्ती म्हणजे राक्षस शक्ती आहे, प्रतिकूल शक्ती आहे, आणि त्याचा विरोध करण्यासाठी म्हणून ही अर्घ्य व्यवस्था जी सांगितली की सूर्याला अर्घ्य देणं, मंत्रोच्चार करणं आहे, जलतत्व आणि मंत्रोच्चार, त्यातून जी ऊर्जा निर्मिती होते ती ऊर्जा, अशी सगळी ऊर्जा एकत्रित झाल्यानंतर प्रतिकूल शक्ती आपोआप क्षीण होते, प्रतिकूल शक्ती आपोआप क्षीण होते, याकरता या शक्तीचं निर्मिती आहे. प्रत्येक ब्राह्मणाला ते सांगितलं आहे की तू संध्या कर, अर्घ्यदान कर, का कर, तर त्याच्यातून ही शक्ती निर्माण करणं आहे, ही व्यवस्था केली. आणि असं या सूर्याचं जे परिभ्रमण आहे तेव्हा पृथ्वीची जी परिक्रमा किंवा पृथ्वी सूर्याभोवती जी परिक्रमा आहे, दोन्ही दृष्टीने म्हटलं पृथ्वीची सूर्याभोवती परिक्रमा 360 दिवस साधारणतः जे म्हटले, आणि तेव्हा एक मुहूर्त कालावधीमध्ये पृथ्वीचा 30वा भाग सूर्यासमोरून एका वेळेला जो सारखा जात असतो, की 30वा भाग एका मुहूर्ताच्या 2 तासाच्या कालावधीमध्ये पृथ्वीचा जो भाग आहे सूर्यासमोरून तो परिभ्रमण करताना 30वा भाग सरकत असतो, अशी हे सूर्याच्या परिभ्रमण पृथ्वीचं परिभ्रमण आणि सूर्याचंही प्रकाश होणं याबद्दल सांगितलं. तसं आणखी म्हटलं की सूर्याला दिलेली आहुती जी आहे, अग्निहोत्रादी करणं जसं आहे की सूर्योदय प्रसंगी आणि सूर्यास्त प्रसंगी, अग्निहोत्र या दोन्ही वेळेला दिलेली आहुती जी आहे, त्या आहुतीमुळे वातावरणात किंवा सृष्टीमध्ये वृष्टी होण्यासाठी मदत होते, वृष्टी होण्यासंदर्भात मदत. की वृष्टी कशी होते की सूर्याची जी दाहकता आहे ती ज्या ठिकाणी हवी तिथपर्यंत पोचते, की समुद्राच्या पाण्याची वाफ होणं किंवा हे जलतत्व जे आहे ते सूर्याच्या द्वारे खेचलं जाऊन पुन्हा पृथ्वी तलावर ते योग्य प्रमाणामध्ये त्याचं सिंचन होणं, वृष्टी होणं, याकरता ही दुसरी गोष्ट आहे अग्निहोत्र, आहुती देणं जे. ही आहुती दिल्याच्या निमित्ताने सूर्याला ते जे तेज आहे किंवा हे जे मधले अडथळे जे आहेत, थोडक्यात आजचं विज्ञान त्यासाठी सांगतं की पृथ्वीच्या भोवती असणारा ओझोनचा थर आहे या इतर वायूंचा थर आहे, त्यामुळे सूर्याचे किरण पृथ्वीपर्यंत येताना असे असे कमी होतात आणि त्यातून पर्जन्यवृष्टी जेव्हा कशी पाहिजे, कसं वातावरण पाहिजे, हे जसं आजच्या विज्ञानाने त्याचे लावलेले अर्थ जे आहेत, याही विज्ञानाने त्याचे लावलेले अर्थ जे आहेत, की वर्षा वृष्टी होण्यासाठी सूर्याची शक्ती कारणीभूत आहे, हे त्याही वेळेला सिद्ध केलेलं आहे की सूर्याच्या तेजानेच वृष्टी होऊ शकते. आणि एकदा का वृष्टी झाली की अन्नधान्यादी निर्माण होतो, योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी पर्जन्य वृष्टी झाली की अन्नधान्यादी शेती उत्तम पिकू शकते, अन्नधान्यामुळे प्राणीमात्रांचं जीवन उत्तम व्यतीत होतो, आणि अशा पद्धतीने हे सृष्टीचक्र चाललेलं आहे. त्यातून जे प्राणीमात्र आहेत त्या प्राणीमात्रांच्या बरोबर मनुष्य पुन्हा स्वतः जीवन जगतो आणि त्यातून तो देवतांसाठी काय देतो, देवतांना योग्य भोग प्राप्त होतात. एवं प्रवर्तितम चक्रम यज्ञात भवती पर्जन्यो, याप्रमाणे जो क्रम सांगितला तसं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणून सूर्यावरती सृष्टीचक्र अवलंबून आहे, सूर्यावरती प्रत्येकाचं जीवन अवलंबून आहे. सूर्याचा जर नीट निरीक्षण केलं तर प्रत्येक ऋतूमध्ये वर्णात थोडासा बदल जाणवतो, वातावरणामध्ये जो बदल असतो तो या ठिकाणी म्हटला आहे की वसंत ऋतूमध्ये सूर्यबिंबाच्या ठिकाणी किंवा जे वातावरण दिसतं कपिल वर्ण साधारणतः जाणवतो, ग्रीष्म ऋतूमध्ये तेजपुंज आहे,
म्हणून तो सुवर्णवर्ण जाणवतो, ग्रीष्म ऋतूमध्ये तो भाजून काढतोय इतकी तप्तता आहे. तर वर्षा ऋतूमध्ये ते सूर्यबिंब आहे ते आता जितकं ग्रीष्म ऋतूमध्ये तापलेलं दिसतं तितकं न दिसता आकाशात जसं मेघांची गर्दी होते म्हणून श्वेतवर्ण जाणवतो, सूर्याचा वर्ण श्वेतवर्ण जाणवतो. तर शरद ऋतूमध्ये पांडुवर्ण जाणवतो, हेमंत ऋतूमध्ये ताम्रवर्ण जाणवतो आणि शिशिर ऋतूमध्ये पुन्हा रक्तवर्ण जाणवतो. असा किंचितसा फरक सूर्याच्या संबंधात जो दिसतोय, अर्थात सूर्यामध्ये बदल होतो अशातला भाग नाही, की सूर्याची जी प्रभा, सूर्याचं जे होणारं दर्शन आहे ऋतुचक्राप्रमाणे त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता त्यावर आणखी दुसऱ्या गोष्टी मांडल्या भविष्याच्या संदर्भात, म्हणून की सूर्य कुटुंबाचा प्रमुख असल्यामुळे जर सूर्याच्या प्रतिबिंबाच्या या ठिकाणी सूर्यबिंबाच्या ठिकाणी कृष्ण वर्णाचा आभास झाला तर काय उत्पाद घडू शकतात याचंही वर्णन आता या ठिकाणी केलं सुमंत ऋषींनी, की कृष्णवर्णाचा आभास झाला तर विश्वात काहीतरी भयानक कुठे घडणार आहे असं जाण, कुठेतरी काहीतरी भयानक घडणार आहे. आजही आपण बघतो की कुठे प्रचंड आगी लागतात तर कुठे हिमवादळ निर्माण होतात, याचं आकलन अजूनही विज्ञान किंवा हवामान खात्याला पूर्णरीतीने, कुठे कमी दाबाचा उच्च दाबाचा एवढाच पट्टा सांगितला जातो, यापेक्षा जास्त काही सांगता येऊ शकत नाही की हे का निर्माण झालं, हे का निर्माण झालं. ही जी काही शक्ती आहे दिव्य शक्ती आहे, आजही नाकारता येत नाही. एकतर जशी सूर्यशक्ती आहे साधू संतांची सुद्धा शक्ती आहे, त्यांचंही सामर्थ्य आहे.

तो सूर्याच्या ठिकाणी कृष्णवर्णाचा आभास झाल्यास विश्वात काहीतरी भयानक घडणार आहे असं जाणवतो. जर सूर्यबिंब कधी एकदम तांबड ताम्र वर्णाचा दिसला तर राष्ट्राचा सेनेचा अधिपती सेनापती त्याच्यावरती गंडांतर आहे किंवा मृत्यू आहे अशा प्रकारचं भाकित या ठिकाणी केलेलं आहे. सूर्याच्या ठिकाणी श्वेतवर्णाचा अधिक आभास झाल्यास राज्याच्या राजकुमाराचा मृत्यू असे प्रकारचं भाकित केलंय. पीतवर्णाचा राजपुरोहिताचाही मृत्यू, पीतवर्णाचा आभास झाला की राजपुरोहित इत्यादी मृत्यू. आणि चित्र किंवा ज्याला धूसर वर्णाचं धूम्र वर्णाचं जर असेल तर सर्वत्र लुटालूट आणि शस्त्रांचं भय निर्माण होईल. की धूसर जर बिंब दिसेल तर चोरांचं प्रमाण आणि लुटालुटीचं प्रमाण वाढतं. पण त्यावरती आणखी पुढचा मुद्दा सांगितला, जर असं काही दर्शन झालं आकाशामध्ये आणि कालांतराने थोड्याच कालावधीत लगेच जर पर्जन्यवृष्टी झाली तर असं होणार नाही असंही समजावं. जर लगेच पर्जन्यवृष्टी झाली तर असं होणार नाही, पण पर्जन्यकाल नाही, पर्जन्यवृष्टीही झाली नाही आणि असं काहीसं दर्शन जर झालं तर काहीतरी घातक गोष्टी आहेत यावरून लक्षात येतं. याप्रमाणे सूर्याच्या संदर्भात हा विषय मांडला जातोय. तसं सूर्य उपासनेमध्ये या विविध तिथी रथसप्तमी तर सर्वात महत्वाची आहे. तसं मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ही तिथी सुद्धा सूर्याच्या दृष्टीने महत्वाची आहे. या दिवशी सूर्यास शर्करा मिश्रित भाताचा नैवेद्य, गोड भाताचा नैवेद्य, मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवणं हाही एक भाग सांगितला. नंतर रथसप्तमीला सूर्याची यात्रा रथयात्रा करणं, उत्सव साजरे करणं, सूर्यपूजन करणं ही जी परंपरा ही अगदी सूर्यवंशाचा जो प्रथम राजा म्हटला इक्ष्वाकू राजा अयोध्येत असणारा तिथपासून ही परंपरा सुरू झालेली आहे की सूर्य वंश आहे वैवस्वत मनुचा पुत्र इक्ष्वाकू. आणि म्हणून या इक्ष्वाकू राजापासून सूर्याच्या उत्सवाची परंपरा आहे असं या ठिकाणी वर्णन आहे. सूर्याची मिरवणूक किंवा रथयात्रा करत असताना त्या रथामध्ये सूर्याची प्रतिमा आणि सूर्याच्या उजव्या बाजूस सूर्याची पत्नी संज्ञा आणि डाव्या बाजूस छाया या दोघींच्या प्रतिमा त्या रथामध्ये ठेवून त्याची मिरवणूक रथयात्रा आयोजन करण्याची पद्धती पूर्वकाळापासून होती आणि तशी करावी असं या ठिकाणी वर्णन करतात. बऱ्याच ठिकाणी सूर्याच्या संदर्भात आता अगदी बऱ्याच घरातसुद्धा सूर्याची प्रतिमा असणारे जे काही बाहेर दारावर सुद्धा लावलं जातं की काही अनिष्ट काही अरिष्ट येऊ नये याकरता सुद्धा, कारण सूर्य हा तेजस्वी आहे, त्याच्यामुळे येणारी वस्तू आपोआप जळून जाईल, दाहकता त्याच्या ठिकाणी आहे. जेव्हा त्या सूर्याचं उत्सव आहे किंवा पूजा मिरवणूक जी चाललेली आहे त्यावेळेला सूर्याची प्रार्थना करावी असं म्हटलं की भू शांतिरस्तु देवेश भुव शांतिस्तथैव च स्वश्चैवास्तु तथा शांति सर्वत्रास्तु तथा रवे. हे रवे, पृथ्वीवर सर्वत्र शांतमय शांततामय वातावरण असावं, भुवाश्च अंतरिक्षातही शांततामय वातावरण असावं आणि स्वाश्च स्वर्गातही भू भुवा स्वहा तीनही जे लोक आहेत पृथ्वी अंतरिक्ष आणि स्वर्ग या तीनही लोकांमध्ये सर्वत्र शांततामय वातावरण असावं हे केवळ आपल्या शक्तीने शक्य आहे. त्वं दैवा जगतस्त्रष्टा पोष्टा चैव त्वमेव हि प्रजापाल ग्रहेशान शांतिं कुरु दिवस्पते. हे भास्करा हे दिवाकरा, आपल्या कृपेने असं या पृथ्वी तलावर जे आपण रक्षण करणारे पोषण करणारे सर्व काही आहात
तर सर्वत्र शांततामय

0: वातावरण असावा, कुठेही अनिष्ट वाईट अशा प्रकारचं वातावरण नसावं। म्हणून या रथयात्रेप्रसंगी सुद्धा सूर्याच्या सह असणारे हे सगळे नवग्रह जे आहेत त्या नवग्रहांचीही तृप्तता करावी, प्रसन्नता प्राप्त करावी असं वर्णन या ठिकाणी केलं। नवग्रहांना हवनाच्या द्वारे आहुतीच्या द्वारे प्रसन्न करावं, त्यांना जो जो जे हविर्द्रव्य प्रिय आहे ते अग्नीच्या माध्यमातून या नवग्रहांपर्यंत पोचवावं। म्हणजे कुठल्याही प्रकारचं अरिष्ट किंवा अनिष्ट निर्माणच होत नाही, वाईट दूर करण्यासाठी या ग्रहांची जी संतुष्टता आहे ती या ठिकाणी म्हणली की त्यांना जे आवश्यक आहे ते द्यावं, त्यांना जे हविर्द्रव्य प्रिय आहे ते अग्नीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचवावं। यापेक्षा माणूस जास्त काही देऊ शकत नाही की हेच का द्यावं असा एक प्रश्न निर्माण होतो, हे का द्यावं प्रश्न निर्माण होतो। माणसाच्या मनातले प्रश्न कधी संपतच नाही की ग्रहांना हे कसं काय पोचेल, ग्रहांना हे का द्यावं, अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होतात की आम्ही जे अग्नीच्या मुखात देणार आहोत किंवा हा यज्ञ प्रज्वलित होतो, अग्नी प्रज्वलित होतो आणि त्याच्या मुखात द्यायचं आहे, मग ते त्या त्या ग्रहापर्यंत कसं पोचणार। मुळातच हा तत्वत हा मुद्दा आहे, तत्वत आहे, अग्नी तत्व आहे, सूर्य हे सुद्धा तत्व आहे, त्या त्या तत्वांना असणारे जे काही या गोष्टी आहेत त्या माध्यमातून पोचणं आहे।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण। वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर। आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ. देवघरातला उंदीर मनुष्यवाणीत बोलला ह्याचं राजेसाहेबांना खूप आश्चर्य वाटलं. हा चमत्कार राजवाड्यातल्या सर्वांनी अगदी प्रत्यक्ष अनुभवला होता. राजेसाहेबांनी स्वामींना विनंती केली की स्वामी थोडा फलाहार घ्या, दुग्धप्राशन करा, इथेच विश्रांती घ्या. आपण राजवाड्यातच राहिलात तर मला आपली नित्य पूजा करता येईल. स्वामी काहीच बोलले नाहीत. त्यांनी राजाकडे नुसतं पाहिलं आणि ते उठले. त्यांच्या पाठोपाठ राजा उठून उभा राहिला. स्वामी चालायला लागले. राजा आणि त्याचा परिवार स्वामींपाठोपाठ चालू लागला. स्वामी विहिरीपाशी आले आणि तिथेच आसन मांडी घालून बसले. इतक्यात महाराजांचा एक सेवक हातात सोन्याचा चौफोला घेऊन आला. त्यात लवंग वेलदोडे होते. स्वामींनी सोन्याचा चौफोला सेवकाकडून मागून घेतला. राजाला आनंद झाला. त्याला वाटलं महाराज आता लवंग वेलदोडे खाणार. परंतु काय झालं तर स्वामींनी तो सोन्याचा चौफोला विहिरीत भिरकावून दिला. राजाच्या परिवाराला वाईट वाटलं. राजाच्या मनात सुद्धा क्षणभर विचार आला की स्वामींनी सोन्याचा चौफोला विहिरीत टाकायला नको होता. परंतु राजा काहीच बोलला नाही. रात्री स्वामी राजवाड्यात झोपायला जायच्या ऐवजी विहिरीपाशी बसून राहिले. राजाला कळेना काय करावं. पहाटे राजा पुन्हा विहिरीशी आला. स्वामी आसन मांडी घालून बसलेलेच होते. राजाने स्वामींना वाकून चरण स्पर्श केला. स्वामींनी राजाकडे बघितलं आणि सांगितलं, सेवकाला सांगून पोहरा आण आणि विहिरीत सोड. राजाने सेवकाला तशी आज्ञा केली. सेवकाने पोहरा विहिरीत सोडला आणि वर खेचला. आश्चर्य म्हणजे गाडग्यात पाणी नव्हतं तर कालचा सोन्याचा चौफोला होता. त्यात लवंग वेलदोडे तसेच कोरडे होते. तो चमत्कार पाहून राजेसाहेबांना आश्चर्याचा धक्काच बसला. आपल्या मनात आलेला विचार स्वामींनी बरोबर ओळखला. म्हणून स्वामी राजवाड्यात विश्रांतीसाठी न येता विहिरीशी आसन मांडी घालून बसले ह्याची राजाला जाणीव झाली आणि पश्चात्तापाने राजा पोळला गेला. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी अनुभवाने सांगतो की लोक देवाची नित्य पूजा करतात, परंतु देव प्रत्यक्ष ब्रह्मांड व्यापून आहे ह्याची त्यांना खात्री वाटत नाही. ह्या विश्वात एका भगवंताखेरीज काहीही शाश्वत नाही ह्या निश्चित विचाराशी दृढ झालेली माणसं फार थोडी असतात. आश्चर्य याचं वाटतं की देवाचा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवून सुद्धा देवविचारांशी ही माणसं दृढपणे उभी का राहत नाहीत हेच मला कळत नाही. प्रपंचात कष्टमय आयुष्य काढत आनंद मानणारी माणसं देव अतिशय सुलभ असूनही हा आनंद का लुटत नाहीत हे माझं खरं तर तुमच्यापाशी गाऱ्हाणं आहे. तुम्ही तरी देव आनंद लुटा ना.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00. याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.